मध्यमधारी 239.60 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याचबरोबर आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटीवरही उपलब्ध आहोत. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 7 भाद्रपद शके 1948 अर्थात 29 ऑगस्ट 2026 सकाळचे 5:55 आणि 40 सेकंद झालेत. आमच्याची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोतेहो, सुप्रभात.

0: तंत्रपर यंत्रपर तंत्रपर विद्याश्छेदय छेदय स्वमंत्र स्वयंत्र स्वतंत्र स्वविद्या प्रकटय प्रकटय सर्वारिष्टान् नाशय नाशय सर्वशत्रून् नाशय नाशय असाध्यं साधय साधय हुं फट स्वाहा।
1: सतीश आगरकर यांच्या स्वरात हनुमान वडवानं स्तोत्र आपण ऐकलं। निर्वाणमणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। आता ऐकूया प्रभातवंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम।

0: संघस्वरातील या रचनेबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेवाचा कृषी वार्ता या कार्यक्रमात चुनखडीयुक्त जमीन सुधारणा याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर महेश नामदार यांचा.
1: मंडळी, जमीन हे आपलं मुख्य भांडवल असल्या कारणानं जमिनीचं आरोग्य महत्वाचं असतं. कमी पावसाच्या प्रदेशात कोरडवाहू जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण पावडर अगर चुनखड्यांच्या स्वरूपात मिसळलं असल्याचं आपण पाहतो. अशा जमिनीचा रंग भुरकट असतो. या जमिनीचा सामू शक्यतो 8.5 पेक्षा जास्त असतो आणि हा सामू जास्त असल्यानं कॅल्शियम मॅग्नेशियम सारखे क्षार जमिनीमध्ये ठराविक खोलीवर साखा तयार करतात आणि त्याचे कठीण थर तयार होतात आणि मग पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होत नाही. अशा जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण हे 15% जास्त असल्यास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, गंधक, लोह, बोरॉन, जस्त इत्यादी अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. जमिनीची भौतिक घनता वाढते. हवा पाणी जमिनीमध्ये खेळण्याचं प्रमाण हे व्यस्त राहतं. शिवाय अशा जमिनीत लोहाची कमतरता असते, त्यामुळं कोणतंही पीक पेरलं तरी उगवण ही कमीच होते. त्याची पानं पिवळी पडतात, वाढ खुंटते, उत्पादन घटतं, उसावर केवडा पडतो, द्राक्षवेलीची पानं पिवळी पडतात आणि कालांतरानं करपतात. अशा जमिनीत लिंबूवर्गीय फळझाडं अजिबात लावू नयेत. तसंच इतर फळझाडं देखील अशा जमिनीत सुधारणा केल्याशिवाय अजिबात लावू नयेत. मंडळी, अशा चुनखडीयुक्त जमिनीची सुधारणा करण्यासाठी आपण खोलवर नांगरट करावी किंबहुना सबसॉयलरने जमिनी नांगरून घ्याव्यात. म्हणजे ठराविक खोलीवर तयार झालेला कठीण थर हा फुटला जाईल आणि त्याचा चांगला निचरा होईल. कुजलेल कंपोस्ट खत अगर शेणखत एकरी 8-10 टन जमिनीत मिसळावं. ताग धेंचा पेरून फुलोरात आला असताना तो जमिनीत गाडावा. भूसुधारक म्हणून 1.5-2.5 टन गंधक हा सेंद्रिय खतात मिसळून द्यावा. नत्रयुक्त खतासाठी अमोनियम सल्फेट, स्फुरदासाठी DAP आणि पालाससाठी सल्फेट ऑफ पोटॅशचा वापर करावा. सेंद्रिय भूसुधारकांमध्ये साखर कारखान्याची प्रेसमण मळी आणि कंपोस्ट खत एकरी 1.5-2 टन जमिनीत टाकावं. लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी फेरस सल्फेट 25 किलो सेंद्रिय खतातून द्यावं. बोरांसाठी 5 किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी सेंद्रिय खतात मिसळून पेरणीपूर्वी द्यावं. ऊस, द्राक्ष या पिकाची पानंही पिवळी पडल्यास 500 ग्रॅम फेरस सल्फेटची 10 लिटर पाण्यातून 3-4 वेळा स्टिकरसह फवारणी करावी. चुनखडीयुक्त जमिनीत बोर, आवळा, अंजीर, सूर्यफूल, सोयाबीन, हरभरा, तूर, गहू, कापूस यासारख्या पिकांची लागवड करावी. अशा प्रकारचं चुनखडीयुक्त जमिनीचं आपण व्यवस्थापन केलं तर जमिनी चुनखडमुक्त होतील आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं पिकांचं उत्पादन घेता येईल.
0: चुनखडीयुक्त जमीन सुधारणा याविषयी महेश नंदार यांनी सांगितलेली माहिती आताच आपण ऐकलीत. कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

0: रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनः प्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: ऐकूया आरोग्य धनसंपदा.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: अल्सर्स म्हणजे नेमकं काय असतं आणि कशामुळे होतात?
2: अल्सर हा पोटाच्या जठराच्या आतील आणि जठराच्या पुढचा एक छोटा डिओडेनम म्हणतो आपण त्याला, त्या लहान आंतड्या छोटासा भाग. आणि काही वेळेला अल्सर अशा लहान आंतड्यामध्ये पण असतात, मोठ्या आंतड्यामध्ये पण. अल्सर म्हणजे एक पातळ थर जो आपल्या अन्ननलिकाचे आतील आहे त्याला कुठंतरी छेद पडणं, छोटीशी जखम होणं आणि तो पातळ जो काही थर आहे तो थोडासा कुठंतरी त्याला छोटासा खड्डा म्हणू अगदी मराठी भाषेत, तर ते पडणं म्हणजे आपण त्याला अल्सर म्हणतो. हे अल्सरमध्ये काय होतं की आतील भाग जो आहे तो ओपन होतो आणि ब्लड वेसल्स वगैरे त्याला त्या ओपन होतात, त्याला आपण अल्सर म्हणतो. ह्या अल्सर होण्याला कारण म्हणजे काही वेळेला हे अति ॲसिड वाढणं, नको असलेले पदार्थ खाल्ल्यामुळं, मग ते जसे की अल्कोहोल असेल, तंबाखू असेल, अति तिखट असेल, आणि काही वेळा स्ट्रेस अल्सर पण म्हटलं जातं. स्ट्रेस म्हणजे अति स्ट्रेस झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी हार्मोनल वाढतात किंवा नर्व एंडिंग असतात वेगस वगैरे, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते आणि मग ते अल्सरमध्ये काही वेळेला रूपांतर होतं.
1: अल्सरसाठी ट्रीटमेंट काय घेता येते आणि काळजी काय घेणं आवश्यक आहे?
2: अल्सरचं जे ट्रीटमेंट, आता बरीच औषधं चांगली चांगली आलेली आहेत. त्याचं प्रमाण, अल्सर कुठं आहे, काय आहे, ती किती प्रमाणात आहे आणि ती बघून ते कशामुळं आहे. काही वेळेला इन्फेक्शन, एच पायलोरी म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्या इन्फेक्शनमुळं असेल तर ते इन्फेक्शन ट्रीट केलं जातं. त्याचप्रमाणे त्याच्यामुळं नसेल तर मग त्यानुसार औषधी, काही ॲसिड कमीत कमी सिक्रिसिन होईल अशा पद्धतीची औषधं आणि त्या अनुषंगानं ॲडवाईस आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा ते अल्सरचं निदान स्पेशालिस्ट करून मगच ट्रीटमेंट त्यानुसार दिली जाते.
1: पोटविकारांची आपण माहिती घेत आहोत तर पोटातला एक सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, यकृत.
2: बरोबर.
1: खूप लोकांचं फॅटी लिव्हरचं निदान होतंय, तर फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं?
2: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये काही फॅटी सेल्स प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं आणि ज्या वेळेला आपलं एक्सरसाइज असेल, वर्क असेल, त्या प्रमाणात, खाण्याच्या प्रमाणात ते जर नसेल तर मग फॅटी लिव्हरचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. काही अल्कोहोलिक पेशंटमध्ये पण फॅटी लिव्हर आपल्याला हे बघायला मिळतं आणि काही नॉन अल्कोहोलिकमध्ये सुद्धा हे फॅटचं प्रमाण दिसून आलेलं आहे. तर हे जीवनशैलीशी संबंधितच आता जास्त वाढत चाललेलं आहे. आपलं एक्सरसाइज म्हणावा तसा होत नाही, वर्कआउट म्हणावा तेवढं होत नाही आणि त्यामुळे फॅटी लिव्हरचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे.
1: फॅटी लिव्हर होण्याचे दुष्परिणाम काय होतात?
2: फॅटी लिव्हर हे असंच राहिलं आणि काही जणांना मग फॅटी लिव्हरमधून एक सिरोसिस म्हणून एक रोग आहे, लिव्हरचा सिरोसिस, तो काही जणांना होण्याची पॉसिबिलिटी असते. तर काही जणांना आणखी एखाद्या वेगवेगळ्या त्या फॅटी लिव्हरमध्ये आणि काही इन्फेक्शन झालं तर मग काही वेळेला एकंदरीत कार्य थोडंसं मंदावण्याची शक्यता असते लिव्हरची. त्यामुळे फॅटी लिव्हर हे निदान होत असेल तर थोडंसे आपण लगेच काय होतं असं नाही आहे, परंतु आपण त्याची जर काळजी घेतली तर बरंचसं प्रमाण त्याचं कमी होऊ शकतं. थोडंसं आपण एक अर्धा तास चालणं म्हणतो, खाण्यापिण्यामध्ये ऑइली पदार्थ म्हणू किंवा खूप गोड पदार्थ, ह्याचं जर प्रमाण सगळं कमी केलं तर फॅटी लिव्हर बऱ्याच अंशी कमी होतं आणि नाहीसही होऊ शकतं.
0: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी

हा संपदा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. पुनःप्रसारण दुपारी 2:05 मिनिटांनी. आता ऐकूया पर्यावरणविषयक कार्यक्रम.

0: आरोग्यमय संपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. पुनःप्रसारण दुपारी 2:05. आता ऐकूया पर्यावरण विषयक कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली ऐश्वर्या बेहरे यांनी. ओल्या कचऱ्याबरोबरच सुका कचरा सुद्धा घरामध्ये असतो आणि त्याचबरोबर प्लास्टिक कचराही असतो. तर सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा याचं व्यवस्थापन कसं करावं?
2: सुक्या कचऱ्यामध्ये जसं म्हटलं मी, पेपरचे तुकडे वगैरे असतात ते टाकायचे नाहीत, त्यामुळे ते सेपरेट केलं. त्याच्या जोडीला जर आपण येणारे बिलं असतात, पेपरवरचे लाईट बिल असतात, जे नको असलेली दुकानातली कशाची कशाची बिलं असतात, म्हणजे जो पेपर असतो तो जर एकत्र एका जागी व्यवस्थित करून लावला तर त्याचा मूल्य पण येईल तुम्हाला आणि तो वेगळा पण होईल. जाड पुठ्ठे असतात, हल्ली पार्सलचं प्रमाण खूप वाढलंय तर त्याला पण मूल्य येतं. ते पण जर तुम्ही वेगळं केलं तर ते पण वर्गीकरणात जाऊन व्यवस्था व्यवस्थित लागू शकते. प्लास्टिकमध्ये प्लास्टिक पिशव्या असतात, आता दुधाची पिशवी आली तर ती व्यवस्थित फाडली. मी बऱ्याच जणांना असं सुचवते की कोपरा कट करू नका, तर ती मध्ये थोडीशी कट करून अशी सरळ सलग कापली तर तिचा कुठेही तुकडा न निघता ती दुधाची पिशवी आपल्या पातेल्यात व्यवस्थित ओतून पाणी घालून मिसळून घेतलं आणि पुन्हा तीन बाजूने कट केली आणि ती उघडली तर त्याच्यात छोटी मलईचा काहीतरी लेअर थोडाफार असतो, तो एकतर तुम्ही तुमच्या पातेल्यात काढून घ्या किंवा अंगाला लावा. आणि ती स्वच्छ केली, नॉर्मल बायकांना सवय असते ती पिशवी स्वच्छ धुतली की सिंकच्या टाईल्सला चिकटवतो, मग तिथं जर चिकटवली ती पटकन सुकून जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्लास्टिक जे बाजूला काढाल त्याच्यामध्ये कोरडी ती पिशवी जाईल. असंच आपण जर अन्न पदार्थ काही प्लास्टिकच्या ह्याच्यातून आणलं तर प्रत्येक गोष्टीला आपण हेच करू शकतो, स्वच्छ केलं, सुकवलं आणि वेगळं प्लास्टिक केलं.
3: ओके.
2: बऱ्याच कॉस्मेटिक असतात किंवा पॅकेट फूड्स असतात
3: किंवा शॅम्पूच्या
2: बॉटल्स, त्या सुद्धा जर स्वच्छ केल्या तर त्याला मूल्य आहे. पैशांसाठी नाही पण एक पर्यावरणाचं सजगता म्हणून जर ह्या गोष्टी तुम्ही बाजूला करत गेला.
3: बरोबर.
2: साधं मी मगाशी सांगितलं की दुधाची पिशवी, ती मी बाजूला केली, त्याच्याबरोबर मुलं चॉकलेट खातात, ते छोटे छोटे रॅपर्स नाले वगैरे तुन म्हणतात त्याच्यासाठी खूप कारणीभूत राहतात कारण ते छोटे छोटे असतात, बाहेर कुठेही फेकलं तर ते उचलणं शक्य. वेफर्सचे पॅकेट बरं खाल्लं तर तुम्ही तुमचा जो कचरा असेल प्लास्टिकचा तो एकतर तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि जिथे तुम्ही साठवून करत असाल प्लास्टिकची तिथं तो एकत्र करा. आणि हे मी केलं की माझी मुलं करणार आहेत किंवा माझ्या शेजारच्या, असं तो अवेअरनेस वाढणार आहे. ह्याचे दुष्परिणाम जसे पाणी तुंबणं किंवा त्याच्याबरोबर आपल्या बऱ्याच बायकांना काय समजते की अन्न उरलंय ते एका पिशवीत टाकतात, गाठ मारतात आणि ती डस्टबिनला टाकतात आणि आपले जे भटके जनावरं वगैरे असतात तर त्यांना ते कळत नाही, ती मुके प्राणी आहेत त्यांना आपल्यासारखं फारसं काही कळत नसते.
3: बरोबर.
2: तर त्याचा दुष्परिणाम काय होतो, ती पिशवीसह ते खातात. आणि आता कित्येक ठिकाणी असं झालंय की हे जी जनावरं आहेत अक्षरशः लोळतात ती रस्त्याला कारण पोट दुखत असतं, पोट फुगलेलं असतं, कुणालाही कळत नाही काय चाललंय. हे सगळं होऊ नये म्हणून पहिली गोष्ट की आपण ते अन्न तसं न टाकता कंपोस्टिंगला किंवा सेग्रिगेट करून जर प्रॉपर दिलं प्लास्टिकमध्ये न बांधता तर त्याच्यामुळे एखादा प्राणी जर असा प्लास्टिकमुळे त्याचा जीव जात असेल तर तो जाणार नाही. आणि माझा अनुभव असा आहे की जर एक मोठी थैली केली किंवा पिशवी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ प्लास्टिक व्यवस्थित बाजूला काढून स्वच्छ साठवलं तर 3-3 महिने ती मोठी थैली तुमची घरात एका कोपऱ्यात राहू शकते आणि त्यानंतर तुम्ही सेग्रिगेशन जिथं केलं जातं तिथं देऊ शकता. बऱ्याच संस्थांनी ह्यात पुढाकार घेतलाय, त्यामुळं जे रिसायकलिंगला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा अवेअरनेस वाढवतात की ह्या गोष्टी रिसायकलला प्रॉपर जात आहेत.
1: परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. पुनःप्रसारण दुपारी 2:10.

श्रोत्यांना जाणून घेऊयात दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. 7:20 आपण ऐकणार आहोत एक गाणं ताजेतवाने, पुनःप्रसारण रात्री 8:00. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सकाळी 7:25. 7:40 गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 8:40. 8:55 लखलख चंदेरी, यामध्ये मराठी चित्रपट संगीत. 9:10 सांगली विशेष. 9:30 स्वरांजली, सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम. आणि त्यानंतर नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीतलं क्रमशः वाचन महानायक, आज ऐका भाग 251. त्यानंतर काही बालगीतं. सकाळी 11:00 चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचं प्रसारण. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ, एक वाजता हिंदीतून बातमीपत्र, 1:05 गीतबहार, मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:30, 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र भावधारा आणि सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 1:45, 1:55 ऐसी अक्षर रसिके, 2 कृषीवाणी, दुपारी 2:15 दोपहर समाचार, दुपारी 3 प्रादेशिक बातमी मुंबई केंद्रावरून.

सायंकालीन प्रसारण सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी, 6 वाजता हिंदीतून बातम्या, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शाहीर निवृत्ती पवार आणि सहकार्यांनी गायलेली काही लोकगीतं, 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून, सांगली विशेष कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 6:30 त्यानंतर कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल, 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी मुंबई केंद्रावरून, रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:15 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा, 8:45 समाचार संध्या, रात्री 9 वाजता News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय युवा पत्रिका, रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून, रात्री 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून

239 अंशा ठीक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTTवरही आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 सकाळचे 7 वाजलेत.

आजचा सुविचार, माणसाला जिंकायचं ते केवळ आपुलकीनं, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटं पडू देणार नाही. सुविचार आपण ऐकलात.

0: काका काका काकू तुम्हाला हाका मारतायत.
1: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
0: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आमरस, श्रीखंड सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
1: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसेल, आयापीठ, जिरंग, निरी, सुंठपूड. मग दांडेकरांच्याकडे जातो.
0: कुठं?
1: दांडेकर आणि कंपनी.
2: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.
3: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करायचं तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
4: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11:00. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8:00. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
5: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात। मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10

0: मिनिटांनी आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज, सदा तरुण आकाशवाणी।

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही संक्षेपित करीत आहोत.

0: छी, आओ सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गडे.
0: आओ स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: मैत्रिणींनो, शाळा म्हणजे फक्त सण उत्सवांची रेलचेल नाही, तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्य स्पर्धा आणि नाट्य रसिकांच्या उत्साहाचाही महिना. आणि म्हणूनच 29 ऑगस्ट शनिवारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून या कार्यक्रमात घेऊन येतोय उर्मी. विषय अहो नाटक पाहावं करून. बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये 1 तासाचा वेळ दिलेला असतो. त्या 1 तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं. पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं, ह्या सगळ्यासाठी पूर्ण 1 तास दिलेला असतो. अगदी लेखनापासून दिग्दर्शन, नेपथ्य, लाईट, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंचावर प्रत्यक्ष नाटक येण्यापर्यंतचा प्रवास अनुभवूया श्रद्धा अपर्णा प्राजक्ता आणि संज्ञा यांच्या बरोबर. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. जरूर ऐका नाटक पाहावं करून.

0: श्रोतेवाद ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही हजारो लोक बेपत्ता. आता सविस्तर बातम्या. देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत. देशभरातील साखरेचे दर आणि साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र शासनानं साखरेच्या साठ्यावर घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं साखर विक्रेते वितरक आणि मोठ्या ग्राहकांसाठी साठा मर्यादेबाबत सूचना जारी केल्या आहेत. साखर विक्रेते आणि वितरकांना कोणत्याही वेळी किंवा कोणत्याही ठिकाणी 400 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसंच साखर प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. दरमहा 10 मेट्रिक टनांपेक्षा जास्त साखर वापरणाऱ्या मोठ्या ग्राहकांनाही साखर प्राप्त झाल्यापासून 15 दिवसांपेक्षा अधिक काळ साठा ठेवता येणार नाही. साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी कालपासून विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यात राबवण्यात येत असलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी केंद्र सरकारनं अनुदानाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं काल सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार आता तूर उडीद आणि मसूर या कडधान्यांच्या बियाण्यांच्या किमतीत 100% किंवा कमाल 12,000 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार असून हरभरा आणि इतर कडधान्यांसाठी 75% किंवा कमाल 6,000 रुपये प्रति क्विंटल अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. सुधारित अनुदानामुळे शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचं प्रमाणित बियाणं परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल. तसंच कडधान्यांचं उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल अशी प्रतिक्रिया भरणे यांनी दिली आहे. पुढील 5 वर्षात मुंबई आणि पुण्यानंतर नाशिक महाराष्ट्राचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नाशिक उपपरिसर प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. नाशिकच्या वाढत्या औद्योगिक आणि आर्थिक विकासावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. ते म्हणाले,
2: मला अतिशय आनंद आहे की गेल्या 10-12 वर्षांमध्ये सातत्याने नाशिकला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रोजेक्ट केलं, या ठिकाणी वेगवेगळ्या क्षमता निर्माण केल्या आणि आज पुन्हा एकदा नाशिक हा या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये परत रिबाउंड करतोय. आणि मी या ठिकाणी आजच सांगतो की पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याच्या खालोखाल एक महत्वाचं ग्रोथ इंजिन आपलं नाशिक असणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
1: उद्यान विज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग, विमान संचालन शास्त्र, औषध निर्माण, जैवशास्त्र,

व्यवस्थापन तसंच उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे नाशिकमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्यामुळे नाशिकच्या विकासाला एक नवी गती मिळत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. दिंडोरी तालुक्यातील मौजे चाचळगाव येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. तसंच नाशिक इथं भरवण्यात आलेल्या 3 दिवसीय महाकुंभ भक्ती संगम सोहळ्याचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली. नाशिक महापालिकेच्या 50 ई बसेसचं लोकार्पणही फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. आज देशभर राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. या दिनाच्या औचित्यानं पुण्यात आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा टपाल परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं होत असलेल्या या उपक्रमातून क्रीडा क्षेत्रातील योगदान आणि आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं महत्व अधोरेखित केलं जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भावा बहिणीच्या प्रेमाचं नातं साजरा करणारा रक्षाबंधनाचा सण काल देश तसंच राज्यभरात पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजरा करण्यात आला. लातूर आणि सांगलीमध्ये झाडांना राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन करण्यात आलं. बीडमध्ये पोलीस दलाकडून रक्षाबंधनाची भेट म्हणून चोरीस गेलेले दागिने आणि अन्य मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतर्गत एक राखी सुरक्षेची हे अभियान राबवण्यात आलं. गडचिरोली नजीकच्या नवेगाव येथील नवजीवन वसाहतीत गडचिरोली पोलिसांनी आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. या कार्यक्रमात सुमारे 70 आत्मसमर्पित महिला माओवादी सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 कालपासून राज्यात लागू झाला. बळजबरी फसवणूक किंवा आमिष दाखवून बेकायदा धर्मांतर करायला आळा घालण्यासाठी कठोर तरतुदींचा समावेश या कायद्यात आहे. असं करणाऱ्यांना 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो तर गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 10 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. गेल्या 4 वर्षांसाठीचे पुरस्कार काल जाहीर झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील वनिता घुमे, बुलडाणा जिल्ह्यातील तारामती जायभाये, नंदुरबार जिल्ह्यातील वंदना तोरवणे आणि लातूर इथल्या सुजाता माने यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्याचबरोबर विभागस्तरीय 24 पुरस्कारांची घोषणाही काल करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजनेला काल 12 वर्ष पूर्ण झाली. जनधन योजनेनं गेल्या 12 वर्षात अभूतपूर्व व्याप्ती आणि परिवर्तनकारी परिणाम साधले असून तिचा प्रभाव अद्वितीय राहिला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 59 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून एकंदर 3,17,000 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या खात्यांपैकी 78% खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील असून 56% खाती महिला ग्राहकांची आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यात काल मोठी कारवाई करत मेसर सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती कंपनीचा वडकी इथला औषध विक्री परवाना तत्काळ प्रभावानं रद्द केला आहे. जून महिन्यात केलेल्या कारवाईत काही औषधांवर नियमबाह्य जाहिरात वजा मजकूर छापल्याचं आढळलं होतं. ही औषधं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाही. या प्रकरणी 11 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करून तो मागे घेण्याचे आदेश दिले होते. नेपाळ आणि तिबेटमधील पुरातील मृतांची संख्या 579 पोचली आहे तर 1,924 लोक अजूनही बेपत्ता आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. चीनच्या नैऋत्य भागात 5.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे आणखी पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं 800 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. भोटे कोसी नदी साखळीच्या

0: उगमस्थानाजवळ जमा झालेल्या अडथळ्यांमुळे नव्यानं तयार झालेलं सरोवर आणि तिबेटच्या बाजूला असलेल्या धरणाला तडा गेल्याच्या शक्यतेमुळे पुराचा आणखी एक मोठा लोंढा येण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचा निर्वाळा. साखरेचा साठा मर्यादित ठेवण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना. कडधान्य आत्मनिर्भरता अभियानाअंतर्गत प्रमाणित बियाण्यांच्या वितरणासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ. पुढच्या 5 वर्षात नाशिक राज्याचं महत्वाचं ग्रोथ इंजिन ठरेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 वर, अजूनही हजारो लोक बेपत्ता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 22 सेकंद झालेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

मधुरादातार अंजली केंचे यांनी गायलेलं मधुकर केंचे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत माधुरी आशीर्गडे यांचं होतं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सुरक्षित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दिलखुलासच्या आजच्या भागात आपण सिकल सेल या आजाराविषयी आणखीन जाणून घेणार आहोत. सिकल सेल आजाराबद्दल अनेकदा असं म्हटलं जातं की हा आजार पूर्ण बरा होत नाही, पण आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीही या आजारात आता आली आहे. एकूणच या आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड. सरांना आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलंय. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आजच्या आपल्या या तिसऱ्या भागात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण पुन्हा एकदा दुर्गम आणि आदिवासी भागाचा विचार करूया, कारण त्या भागात जास्त प्रमाणात आहे असं आपण म्हणालात. तर त्या ठिकाणी आपण काय नेमकी यंत्रणा राबवता आहात, कशी व्यवस्था आहे, कशी त्यांची काळजी घेतली जाते, कशा पद्धतीने एकूणच राज्यात हे काम सुरू आहे?
1: मॅडम, आदिवासी जो भाग आहे आमचा, आदिवासी जिल्हे जे आपण म्हणू, त्या ठिकाणी देखील आमची यंत्रणा आहे. उलट आमच्या आरोग्य संस्था तिथे जास्त असतात. मग आमचे आमच्याकडे आता उपकेंद्र आहे, उपकेंद्र स्तरावर आमच्याकडे आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, आशा NMMPW आहेत, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनजागृती, टेस्टिंग, उपचार ह्या सुविधा आहेत. आपण मग त्याच्या वरचा स्तर बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आपली. तर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण त्या ठिकाणी तिथे आपले मेडिकल ऑफिसर असतात, MBBS असतात, आयुर्वेदिक असतात, आणि त्या ठिकाणी बाकी पण स्टाफ असतो आणि टेस्टिंगची सुविधा तिथे पण आहे. आणि रुग्णालयामध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला सगळीकडेच आपल्याला टेस्टिंग आणि उपचाराची सोय आहे. यामध्ये प्रामुख्याने मी सांगितलं मगाशी आपल्याला त्याप्रमाणे पेन किलर्स लागतात त्यांना, फोलिक ऍसिड एक आपण देतो, हायड्रोक्सिरिया नावाचं ड्रग आहे जे आपण त्या ठिकाणी ह्या रुग्णांना द्यावं लागतं, ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्या आरोग्य संस्थांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जे महत्वाचं आहे की समुपदेशन, म्हणजे ह्या रुग्णाचं, त्याच्या नातेवाईकांचं, त्याच्या एकूणच फॅमिलीचं काउन्सिलिंग फार महत्वाचं आहे. पर्टिक्युलरली जेव्हा मुलांमध्ये हे आढळून येतं, मग त्याचं पुढचं लाईफ आणि त्याचे त्याचं मॅरेज सुखकर व्हावं ह्या दृष्टीने त्याला हा आजार नसलेला असा, समजा एखादा सिकल सेल आजाराने बाधित रुग्ण असेल, त्याची पुढची पिढी निरोगी राहावी या दृष्टीने पण आपण म्हणजे आरोग्य विभाग काम करतं. त्याच्यामध्ये काउन्सिलिंग आमचे समुपदेशक जे आहेत त्यांची भूमिका फार महत्वाची आहे. तर अशा प्रकारे एकूणच ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये आमची ही यंत्रणा त्या ठिकाणी सजग आहे. औषधोपचार टेस्टिंगची फॅसिलिटी आदिवासी भागात पण सगळीकडे उपलब्ध आहे.
0: सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुमची ही सेवा सक्रिय आहे.
1: 21 जिल्हे आहेत मॅडम.

0: 28 जिल्ह्यांमध्ये. आता आपण थोडं सविस्तर या बाबतीत सांगूया की सिकल सेल झालेला व्यक्ती त्याची तपासणी, त्याचे एकूणच त्याचे औषधोपचार हे कशाप्रकारे आपण पोहोचवतात, कशाप्रकारे चालतं?
1: आता म्हणजे प्रत्येक आमची यंत्रणा प्रत्येक गावागावामध्ये आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची, तर प्रत्येक व्हिलेजला आमचा त्या ठिकाणी स्टाफ आहे. तर त्यांच्या माध्यमातून जे आशा ANM MPW त्यांच्या गृहभेटी दिल्या जातात आणि त्यांना म्हणजे टार्गेट असतं प्रत्येकाला त्यांनी किती घरांना भेटी द्यायच्या. आता समुदाय आरोग्य अधिकारी आहेत आमचे, ते देखील गृहभेटी देतात. साधारणतः एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्याला जे आदिवासी भागामध्ये त्यांनी 10 घरांना दररोज भेटी द्यायच्या असतात. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वच आजारांबाबत त्या ठिकाणी घरामध्ये कोणी आजारी आहे का याची माहिती घेतली जाते. म्हणजे तिथे गर्भवती माता आहे का, त्या ठिकाणी नवीन मूल जन्माला आलं असेल त्याचं लसीकरण झालंय का, मलेरिया किंवा बाकी तापाचे काही रुग्ण आहेत का. जसं आपण आता हायपरटेन्शन, डायबिटीज आणि कॅन्सर ह्याचं पण स्क्रीनिंग आपण करतो, तर अशी सर्व माहिती एकंदरीत घेतली जाते. आणि हे करत असतानाच मग रक्तक्षय असेल, एखादी गर्भवती माता असेल तिला रक्तक्षय असेल, तर ते देखील आमच्या कर्मचाऱ्यांच्या ते लक्षात येतं. त्यानुसार मग त्या गृहभेटीमध्येच त्यांना त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा आमचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यांच्या माध्यमातून देखील अधिकची माहिती त्यांना दिली जाते. त्यांना ह्या आजाराबाबत डिटेल सांगितले जातात, टेस्टिंग कुठे करायचे याची माहिती दिली जाते, उपचार काय आहे याबाबत देखील त्यांना त्या ठिकाणी अवेअर केलं जातं. की जेणेकरून म्हणजे मुळात हे सगळे आरोग्य कर्मचारी आमची जी टीम आहेत ते फील्ड पासून आहेत आणि शहरी भागात पण आहेत, फक्त ग्रामीण भागातच नाही शहरी भागात पण आहेत. आणि मग आशा जी आहे आमच्या, आशाताईचं मूळ काम काय की अशा प्रकारचे रुग्ण शोधणे, त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करणे हे तिचं काम आहे. तर ते खूप चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागामध्ये चाललेलं आहे आणि याच्यासाठी आशांना त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह वगैरे पण असतात की बाबा एखादा रुग्ण तिने संदर्भित केला उपकेंद्रामध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, रुग्णालयामध्ये, तर तिला त्या ठिकाणी काही तिला मानधन त्याच्यात दिलं जातं.
0: अच्छा, आशांना मानधन काही प्रमाणात दिलं जातं, खूपच छान आहे हे. आता ही जी तपासणी आहे किंवा हे औषधोपचार आहे, एकूणच उपचार दरवेळेस त्यांना घ्यावे लागतात, मेडिसिन्स त्यांना लागत असतील, तर तपासणी मोफत आहे, बाकीचा पुढचा उपचार हे कशा पद्धतीने, आर्थिक कसं आहे हे सगळं?
1: महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत, बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत, केंद्राचं देखील या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अनुदान आहे आणि NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या अंतर्गत ह्याच्यामध्ये सपोर्ट असल्यामुळे हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवण्यात येतो.
0: अच्छा, आता एकूणच आपण संपूर्ण जनजागृती करता आहात, आपण म्हणाला देखील की 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी हा तुमचा कालावधी खूप वेगाने जनजागृती करण्याचा आहे, तर असं करत असताना हा आजार रोखण्यासाठी आपल्याला काय वाटतं की सर्वात प्रभावी उपाय हाच आहे?
1: या ठिकाणी निश्चितपणे आमचं जे IEC ब्युरोच्या माध्यमातून आम्ही सोशल मीडिया कॅम्पेनवर खूप त्याच्यामध्ये भर दिलेला आहे. आज आपल्याला आपण जर बघितलं तर आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, अगदी ग्रामीण भागात सुद्धा तरुण पिढी तर अगदी म्हणजे सोशल मीडियावर आहेच आहे. तर त्या ठिकाणी मग तुमचं फेसबुक असेल, यूट्यूब माध्यम आहे, इंस्टाग्राम आहे, तर ह्या माध्यमातून देखील तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून घराघरामध्ये आमच्या विविध ज्या स्कीम्स आहेत, योजना आहेत किंवा ह्या अशा प्रकारच्या आजारांबाबत जनजागृती पोहोचावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. दुसरं, शाळांमध्ये एक जनजागृती करण्यासाठी आमच्याकडे आयुष्मान भारत हेल्थ अँड वेलनेस प्रोग्राम आहे, ज्या ठिकाणी आम्ही शाळांमधले जे टीचर्स असतात, मुख्याध्यापक आणि शिक्षक, तर एक टार्गेट आहे त्याच्यामध्ये की एक पुरुष आणि एक स्त्री शिक्षक यांना आम्ही प्रशिक्षित करतो, विविध आजारांबाबत त्यांना आम्ही त्या ठिकाणी माहिती देतो आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून शाळांमधल्या मुलांना अधिकची माहिती विविध आजारांबद्दल, विविध योजनांबद्दल शासनाच्या आरोग्य विभागातल्या ही मिळावी. आणि हे हेल्थ अँबॅसेडर्स आम्ही क्रिएट करतोय की ह्या मुलांच्या माध्यमातून मग घराघरापर्यंत संदेश पोहोचावा, कारण आपल्याला माहिती आहे की आजचं हे तरुण मुलं असतील किंवा हे तरुण पिढी असेल हे आपल्या भारताचं भविष्य आहे, तर यांना यांच्यामध्ये जर जितका आपण अवेअरनेस निर्माण करू तर निश्चितपणे त्याचा फायदा पुढच्या पिढीला खूप मोठ्या प्रमाणात होईल आणि एकूणच आपले इंडिकेटर्स म्हणजे हेल्थ इंडिकेटर्स आपण जे म्हणतो ते चांगले होण्यासाठी मग त्याचा फायदा होईल.
0: नक्कीच, आता म्हणजे जनजागृती मोहीम जी राबवली जाते तिचा फायदा होतोय असं आपल्याला वाटतं का, त्यामुळे नियंत्रण

0: करता येतं असं आपल्याला वाटतंय.
1: नक्कीच नक्कीच मॅडम, त्यामध्ये खूप म्हणजे जनजागृतीचा त्याच्यामध्ये फार मोठा भाग आहे. कुठलाही राष्ट्रीय कार्यक्रम असो, म्हणजे आता सिकल सेल बद्दल आपण बोलतोय, पण कुठलाही शासकीय कार्यक्रम असो ज्या ठिकाणी आपण आजारांबाबत माहिती देणे किंवा त्याच्या सोयी सुविधा कुठे उपचार उपलब्ध आहेत याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे, यासाठी आयसीचा किंवा जनजागृतीचा नक्कीच मोलाचा वाटा आहे.
0: शासनाचं नेहमीच एक लक्ष राहिलेलं आहे की ते शाश्वत असावं. मग ते तुमचे दीर्घकालीन जे उपचार आहेत किंवा उपाययोजना आहेत त्या शाश्वत असतील यासाठी काही नियोजन आपण करत आहात का?
1: हो, एक चांगली योजना राबून सर्व नागरिकांचं जे सुटलेलं आहे, ज्यांचं टेस्टिंग राहिलेलं आहे किंवा काही नवजात असतील त्यांचं टेस्टिंग करून त्यांना त्या ठिकाणी उपचाराखाली आणणं हा एक मोठा म्हणजे एक मैलाचा दगड आहे असं म्हणायला हरकत नाही की आपल्याला त्यामध्ये हे नवीन रुग्ण भेटणार, त्यांना उपचार भेटणार, त्यांचं आपण काउन्सिलिंग करणार, त्यामुळे ह्या आजाराला प्रतिबंध करण्याची एक मोठी स्टेप आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे पुढची पिढी जी आहे त्या भागामध्ये त्या त्या भाग जिथे हे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये तिथे पुढची पिढी घडताना किंवा पुढची जी अपत्य आहेत ती ही सिकल सेल बाधित असूच नये हा शासनाचा मानस आहे आणि त्याची ही पहिली पायरी आहे. पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, म्हणजे सिकल सेल टेस्टिंग हे नियमितपणे आमच्या विभागात सुरूच आहे.
0: सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही जी काही आपली संकल्पना आहे ती खऱ्या अर्थाने पूर्णत्वास जाण्यात थोडी नक्कीच यातनं मदत होईल. तर सिकल सेल मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना जी आहे त्यामध्ये सगळ्या नागरिकांचा सहभाग असणं आणि तो घ्यावा हे किती महत्वाचं वाटतंय आणि त्यासाठी आपण जाता जाता सगळ्यांना काय सांगणार आहात?
1: निश्चितपणे या ठिकाणी आता ह्याला नाव सुद्धा आम्ही खूप म्हणजे साजेसं नाव दिले आरोग्य विभाग अरुणोदय. आणि त्या माध्यमातून मी सर्वांना नागरिकांना आवाहन करेल ज्यांना कोणाला शंका असेल लक्षणं असतील अशा प्रकारची सिकल सेल आजाराची तर त्या ठिकाणी आपण जरूर आपण जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा.
0: श्रोते हो, गेल्या भागांमध्ये आपण सिकल सेल या आजाराविषयी सविस्तर चर्चा केली आणि एक गोष्ट स्पष्ट झाली, तपासणी ही सिकल सेल आजाराची गुरुकिल्ली आहे, मुक्तीची गुरुकिल्ली आहे. लग्नापूर्वी तपासणी करणं फार महत्वाचं आहे, त्यामुळे येणाऱ्या पिढींचं आरोग्य सुरक्षित राहील आणि हा संदेश घराघरात जाणंही काळाची गरज आहे. आज आपण या ठिकाणी आलात आणि श्रोत्यांनाही उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, सिकल सेल मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत.
1: मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यान्हारी 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही. शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखती

0: भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया गाणी मनातली.

0: आशा भोसले यांच्या स्वरात बाळ कोल्हटकर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं वसंत देसाई यांचं.
1: काका काका काकू तुम्हाला हाका मारतायत.
2: मी बाजारात निघालो की ती अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
1: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा

0: सामान, फैंसी फूड, भाजण्या, फरसाण, भडंगा, मॉडर्न कुकिंग चे पदार्थ, आमरस, श्रीखंड सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
1: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसेल, आयापीठ, जिरंग, निली, सुंठपूर. मग दांडेकरांच्याकडे जातो.
0: कुठं?
1: दांडेकर आणि कंपनी.
0: हा,
2: दांडेकर, मारुती चौक आणि विश्रामबाग, सांगली.

0: महेंद्र कपूर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकलीत. या गीताला प्रभाकर जोग यांचं संगीत होतं.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
2: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
3: बसलो
2: बाळे साळी पिरून खाऊ येतात वे उठाजी आणि माधव मिशनला जात फास्टा
3: दातासाठी एक नंबर
4: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

सागर कार्यकर यांनी आलेली, अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेली, मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

सुधीर फडके यांनी गायलेल्या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही संक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला 8 वाजता ऐकूया समाचार प्रभात.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर। नेपाळमधल्या पुरात पडलेल्यांची संख्या 579। भारताकडून आणखी मदत रवाना। आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिल कुमारनं पटकावलं। आता सविस्तर बातम्या। देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, वाजवी दरात पुरेशा प्रमाणात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे। साखरेचे भाव सुमारे 20% कमी झाले असून किरकोळ बाजारातील भावही उतरू लागले आहेत। देशभरातील साखरेचे दर, साठा यावर सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। साखर वेळेवर बाजारात पोहोचावी यासाठी सरकार पुढील महिन्यापासून नवी वितरण प्रणाली सुरू करणार। त्यानुसार सध्याच्या मासिक कोटा पद्धती दर 15 दिवसांनी साखरेचं वितरण केलं जाईल। उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ताशकंदला भेट देणार आहेत। भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करणार आहेत। तसंच दोन्ही नेते द्विपक्षीय महत्वाच्या विविध मुद्द्यांवर देखील चर्चा करतील अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल। हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर देखील प्रसारित केलं जाईल। याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल। हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आजपासून तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। तामिळनाडूतील इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील। त्यानंतर ते बंगळुरूमधल्या विधानसौध इथं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील। उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील। केरळमधल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील। दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील। हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जात आहे। यानिमित्तानं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। आपल्या समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली वाहिली आहे। भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर देशाचा गौरव वाढवत आहेत असं नमूद करत सर्व तरुणांना खेळांमध्ये अधिकाधिक सहभाग घेण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे। राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे। नेपाळ आणि तिबेटमध्ये आलेल्या पुरातील मृतांची संख्या 579 पोहोचली आहे तर 1924 लोक अजूनही बेपत्ता आहेत। नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार 101 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान भारताकडून नेपाळला आणखी मदत देण्यात आली आहे। काल संध्याकाळी 10 टन मदत सामग्री घेऊन जाणारं तिसरं विमान काठमांडूकडे रवाना झालं। परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली। नेपाळमधून नवी दिल्लीत सुखरूप परतलेल्या तामिळनाडूतील 21 यात्रेकरूंच्या गटाची जयशंकर यांनी काल भेट घेतली। परराष्ट्र मंत्रालयात सरकारनं 24 तास कार्यरत असणारा एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे। काठमांडू आणि बीजिंग इथल्या भारतीय दूतावासांनीही 24 तास कार्यरत

0: हेल्पलाईन सुरू केल्या आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जयस्वाल यांनी सांगितलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या 84 विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 4,000 अधिक उमेदवार ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरले आहेत. तर इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांच्या पुनर्परीक्षा येत्या 9 आणि 10 सप्टेंबरला होणार असून त्यासाठी उमेदवारांना कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही असं UGC जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं अमेरिकेकडून जेव्हलिन रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी करार केला आहे. भविष्यात भारतात या क्षेपणास्त्रांची संयुक्त निर्मिती करण्याच्या दिशेनं उभय देश काम करत आहेत. या करारामुळे दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना एकत्रितपणे काम करण्याच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरील तेल कराराची घोषणा केली आहे. या करारामुळे अमेरिकेला 65 अब्ज बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाच्या साठ्यांवर नियंत्रण मिळेल. हा करार अमेरिकन करदात्यांवर कोणताही भार न टाकता करण्यात आला असून यामुळे अमेरिकेचा एकूण तेलसाठा दुप्पट होईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या तेल पुरवठ्यात होणाऱ्या या मोठ्या वाढीमुळे देशांतर्गत पेट्रोलच्या किमती कमी होतील आणि व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था आर्थिक सुधारणेच्या मार्गावर येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील. या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल. भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी 100% जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करणारा मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यातील सुमारे 48 किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्यासाठी 334 एकरहून जास्त जमीन सीमा सुरक्षा बल अर्थात BSFला देण्यात आली आहे. महाराष्ट्रात नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये 3 दिवसीय सिंहस्थ महाकुंभ भक्तीसंगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची विविध कामं वेगात सुरू असून ही कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याचं सांगत भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आविष्कार असलेल्या या महासोहळ्याची सर्व कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुबईतल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज महिला T20 आशिया करंडक 2026 मधील ब गटातील सामन्यात श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती हे संघ यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8 वाजता सुरू होईल. अ गटात काल रात्री झालेल्या सामन्यात थायलंडनं हाँगकाँगचा 6 धावांनी पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा या स्पर्धेतला पहिला सामना उद्या थायलंड विरुद्ध होईल. त्यानंतर 3 सप्टेंबरला हाँगकाँग विरुद्ध सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 5 सप्टेंबरला होणार आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॉशपटू वेलावन सेंथिल कुमार यानं हंगेरीतील PSA बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात त्यानं यजमान देशाच्या बाला स्फार्क्सचा 3-0 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सेंथिल कुमारनं या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं जागतिक क्रमवारीतील 18व्या क्रमांकाच्या आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ANONG याचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत त्यानं भारताच्याच वीर चोत्राणीवर 3-2 अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती. हवामान विभागानं ओडिशात येत्या 2 ते 3 दिवसांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. समुद्र खवळण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्येकडील भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात साखरेची कमतरता नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उझबेकिस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 579 भारताकडून आणखी मदत रवाना. आणि बुडापेस्ट स्क्वॉश खुल्या स्पर्धेचं विजेतेपद वेलावन सेंथिल कुमारनं पटकावलं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमवरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर

0: न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोत्या माता, प्रसार भारतीच्या वेव्स OTTवर देखील आम्ही उपलब्ध आहोत. सकाळचे 8:40 झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: औषध खरा प्रमाण गोकुल दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: बहुतेक माणसं विचारात इतकी गुंग झालेली असतात की त्याला ते विचार करतायत आणि त्यांचे बरे वाईट परिणाम त्यांच्या जीवनात होऊन राहिलेले आहेत याचंही त्याला भान नसतं. सर्वसाधारणपणे बहुतेक माणसं अनिष्ट विचार करत असतात त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनिष्ट परिस्थिती निर्माण होते. आपत्ती विपत्ती शारीरिक आणि मानसिक रोग दुःखद प्रसंग वगैरे अनिष्ट गोष्टींना आमंत्रण देण्याचं अनिष्ट कार्य माणसाच्या मनातील अनिष्ट विचार करत असतात. मनामध्ये प्रथम विचार निर्माण होतात आणि पुढे त्यांचं परिवर्तन उच्चार आणि आचारामध्ये होतं. अनिष्ट विचार करण्याच्या पद्धतीमुळं आणि सवयीमुळं जगातील बहुतेक सर्व लोकांची मानसिकता पार बिघडून गेलेली आहे आणि त्यामुळेच मानवी जीवनात अनिष्ट परिस्थिती निर्माण होत असते. म्हणूनच मानवी जीवनामध्ये क्रांती घडवून आणणं आवश्यक आहे. ती क्रांती घडवून आणण्याचा सोपा उपाय म्हणजे मानव जातीच्या अनिष्ट विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवून त्याच्या मानसिकतेत बदल करणं हा होय. हे घडवून आणण्यासाठी इष्ट विचार करण्याची सवय प्रत्येक माणसानं जडवून घेतली पाहिजे. त्यासाठी अट्टहासानं थोडा प्रयत्न करणं आवश्यक आहे. इष्ट विचार करण्याच्या पद्धतीनं एकदा का माणसाची मनस्थिती बदलली की त्याची परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच जीवनविद्या सांगते सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना होय. सर्व लोकांचं भलं व्हावं कल्याण व्हावं रक्षण व्हावं सर्वांना सुख शांती समृद्धी मिळावी सर्वांचा उत्कर्ष व्हावा असं मनापासून चिंतन केलं तर मानवजातीची मानसिकता बदलायला वेळ लागणार नाही. चिंती परात येई धरा या म्हणीप्रमाणे प्रत्येक माणसानं आत्ता म्हटल्याप्रमाणे शुभचिंतन केलं तर तो माणूस इतरांसाठी जे शुभचिंतन करतो ते सर्व त्या माणसाकडे बुमरांग होऊन त्या माणसाचा उत्कर्ष आणि उन्नती होईल. त्यासाठी ही विश्वप्रार्थना जगातील प्रत्येक माणसानं म्हटली तर निसर्ग नियमाप्रमाणे जगातील सर्व लोक सुखी होऊन सर्वांचा उत्कर्ष साधला जाईल. ही विश्वप्रार्थना खऱ्या अर्थानं पूर्ण धर्मातीत सेक्युलर

म्हणूनच ही विश्वप्रार्थना म्हणण्यासाठी धर्म, जात, पंथ किंवा वंश आड येत नाही. ही विश्वप्रार्थना निसर्ग नियमाशी सुसंगत असल्यामुळं ती मनापासून म्हटल्यानं माणसाला त्वरित फळ देतं. याचं प्रमुख कारण असं की या विश्वप्रार्थनेच्या मागे कुठलीही अंधश्रद्धा नसून केवळ सायन्स आहे. अखेर मानवजातीची परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चाललेली आहे. देवाच्या, धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वंशाच्या, संस्कृतीच्या, राष्ट्राच्या सत्तास्पर्धेच्या नावाखाली प्राचीन काळापासून भयानक विचार प्रदूषण निर्माण झालं आणि अजूनही होत आहे. विचार प्रदूषण हेच मानवजातीच्या सर्व समस्यांचं आणि दुःखाचं एकमेव कारण आहे हे मानवजातीच्या खऱ्या अर्थानं लक्षात येईल तेव्हा अखिल मानवी जीवनात खरी क्रांती घडून येईल. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की जगातील सर्व सत्ताधीश, समाज सुधारक, राजकीय पुढारी, शिक्षण अधिकारी हे सर्व लोक विचार प्रदूषणाचा विचार न करता मानवी जीवन सुधारण्यासाठी थातुरमातुर उपाय करत असतात. त्या थातुरमातुर उपायातून मानवजातीच्या समस्या दूर होणं सर्वथैव अशक्य होय. म्हणूनच जीवनविद्या सांगते की विचार प्रदूषण हीच मानवजातीची प्रमुख समस्या असून बाकीच्या सर्व समस्या गौण आहेत. विचारांचं विलक्षण सामर्थ्य लक्षात घेतलं तर विश्वप्रार्थना हीच मानवजातीच्या विचार प्रदूषणावर रामबाण उपाय आहे. ही विश्वप्रार्थना म्हणणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक प्रयत्न अट्टहासानं होणं आवश्यक आहे. मी सुखी यशस्वी झालो पाहिजे, माझा उत्कर्ष झाला पाहिजे या अनिष्ट मानसिकतेऐवजी आपण सर्व सुखी यशस्वी होऊया, आपण सर्वांचा उत्कर्ष साधूया अशी मानसिकता मानवजातीमध्ये निर्माण करण्याचं विलक्षण सामर्थ्य विश्वप्रार्थनेमध्ये आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र अखिल मानवजातीची मानसिकता पार बिघडून गेलेली आहे, इतकी की आज माणूस हा माणूस राहिलेला नाही. माणुसकी हाच खरा धर्म आणि माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागणं हीच खरी देवाची उपासना या सत्याचं भान माणसाला राहिलेलं नाही ही मोठी खेदाची गोष्ट आहे. म्हणून इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तीही की माणसाची मानसिकता सहजासहजी बदलणं सोपं नाही. सामान्यपणे माणूस ज्या मार्गाने जात असतो तो मार्गच चुकीचा असतो हेच त्याला कळत नसतं. प्रवास करताना मार्ग चुकला की काय हाल होतात याचा अनुभव बहुतेक सर्वांनाच येत असतो. त्याचप्रमाणे जीवनयात्रेच्या प्रवासात जर माणूस वाट चुकला तर त्याच्या वाट्याला दुःख, क्लेश, संकट, यातायात अशा अनिष्ट गोष्टी येतील हे निश्चित. सामान्यपणे माणसाची मानसिकता कशी असते हे थोडक्यात पाहणं इष्ट ठरेल. दुसऱ्याला फसवण्यात हुशारी आहे असं काही लोकांना वाटतं तर दुसऱ्यांना दुःख देण्यात काही लोकांना असुरी आनंद मिळतो. दुसऱ्याकडून घेतलेले उसने पैसे त्याला वेळेवर परत न करणं आणि जमल्यास ते बुडवण्याचा प्रयत्न करणं यात काही लोकांना आनंद वाटतो तर हाताखाली काम करणाऱ्या लोकांचा उठसूट अपमान करणं, त्यांना त्रास देणं, इतरांच्या समोर मुद्दाम घालून पाडून बोलणं यात काही लोकांना मोठेपणा वाटतो. देवाधर्माच्या, जाती जमातीच्या, पंथ संप्रदायाच्या आहारे जाऊन लोक एकमेकांचा द्वेष, मत्सर आणि तिरस्कार करण्यात आणि एकमेकांशी कलह, दंगे धोपे, युद्ध लढाया करण्यात पुण्य कर्म आहे अशी भ्रामक समजूत करून घेतात. थोडक्यात अशा अनिष्ट पद्धतीने जीवन जगणारी माणसं समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असून ते सर्वांच्याच दुःखाला कारणीभूत ठरतात. क्रिया तशीच आणि तेवढीच प्रतिक्रिया हा निसर्ग नियम प्रामुख्यानं स्थूल वस्तूला लागू होतो परंतु सूक्ष्म गोष्टींच्या बाबतीत क्रिया आणि त्यांची प्रतिक्रिया सहस्रपटीनं होत असते. अनिष्ट पद्धतीनं जीवन जगणारी माणसं जेव्हा इतरांना दुःख, क्लेश आणि त्रास देतात तेव्हा ते दुःख सूक्ष्म असल्यामुळं त्यांच्याकडे बुमरांग होऊन सहस्रपटीनं परत येतं. परंतु हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात न घेतल्यामुळं किंवा त्याबद्दल पूर्ण अज्ञान असल्यामुळं माणसाची अनिष्ट मानसिकता अनिष्ट पद्धतीनं जीवन जगून स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखास आणि अधोगतीला कारणीभूत ठरते. म्हणून ही माणसाची मानसिकता बदलण्यासाठी प्रत्येक माणसानं जीवनविद्येचा हा सिद्धांत सतत स्मरणात ठेवला पाहिजे. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुखदुःख तुमच्याकडे बुमराग होऊन सहस्रपटीनं परत येईल हा

निसर्गाचा अटळ नियम आहे. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे आणि दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, तुम्ही इतरांना यथाशक्ती सुखी करण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल, परंतु तुम्ही इतरांना दुःख द्याल तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. म्हणून माणसानं या सत्याची सतत जाणीव ठेवल्यानं त्याची मानसिकता बदलू शकते असा जीवनविद्या मिशनमधील बहुतेक सर्व लोकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे.

0: म्हणून माणसानं या सत्याची सतत जाणीव ठेवल्यानं त्याची मानसिकता बदलू शकते असा जीवनविद्या मिशनमधील बहुतेक सर्व लोकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. दुसरा मुद्दा असा की धर्म, जात, पंथ, संप्रदाय वगैरे सर्व गोष्टी मुळात माणसाच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी निर्माण झाल्या. याचाच भावार्थ असा की देव, धर्म, जात वगैरे सर्व गोष्टी या माणसासाठी आहेत, परंतु माणूस त्यांच्यासाठी नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र अखिल मानव जात धर्म, जात, पंथ वगैरे गोष्टींच्या इतकी आहारी गेलेली आहे की माणसाला आता असं वाटतं की तो जणू काय धर्म, जात, पंथ यांच्यासाठी जन्माला आलेला आहे. परिणामी अखिल मानव जात धर्म, जात, पंथ यांच्या पिंजऱ्यात अडकली गेली. जगात विविध धर्म, विविध जाती, विविध पंथ असल्यामुळं आणि प्रत्येकाला आपलाच पंथ, जात, धर्म श्रेष्ठ वाटू लागल्यामुळं माणूस आत्ता म्हटल्याप्रमाणे अन्य धर्मातील, जातीतील, पंथातील माणसांचा द्वेष, मत्सर आणि तिरस्कार करू लागला. परिणामी प्रचंड विचार प्रदूषण निर्माण होऊन त्यातून दंगे धोपे, युद्ध लढाया निर्माण झाल्या. याच्यावर जे उपाय योजले जातात ते संकुचित स्वरूपाचे असतात. विज्ञानाच्या भन्नाट प्रगतीमुळे आज जग लहान झालेलं आहे. म्हणून अखिल मानवजातीचं हित लक्षात घेऊन उपाययोजना केल्याशिवाय मानवजातीला तरळ उपाय नाही असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आत्ता म्हटल्याप्रमाणे भयानक विचार प्रदूषण हे सर्व समस्यांचं मूळ आहे. त्या मुळावरच घाव घातल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही. अशा या विचार प्रदूषणावर रामबाण उपाय म्हणजे विश्व प्रार्थना ही होय. ही विश्व प्रार्थना दिवसभरात रिकामपणे आणि रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास नियमित म्हटल्यानं माणसाच्या मानसिकतेत पूर्ण परिवर्तन होऊन त्याला विश्व प्रार्थनेचे अनेक विलक्षण फायदे केवळ 6 महिन्याच्या अवधीत मिळतात असा लोकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. या विश्व प्रार्थनेचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ती मनापासून प्रामाणिकपणे म्हणता म्हणता माणूस हृदयस्थ स्वानंदाशी एकरूप होतो. परिणामी तो स्वानंदच आनंदाचा झरा होऊन जीवनामध्ये झुळझुळ वाहू लागतो. जीवन आनंदमय होऊन माणसाला आनंदाची दिवाळी क्षणोक्षणी अनुभवता येते असा आहे हा विश्व प्रार्थनेचा महिमा. आत्ता विशद केल्याप्रमाणे वागून स्वतःसह इतरांचा उत्कर्ष आणि उन्नती साधायची की नाही हे शेवटी केवळ माणसाच्याच हातात आहे. म्हणून अखिल मानवजातीला खडबडून जागे करीत गर्जना करून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळच्या 8:55 मिनिटांनी

0: अवधूत गुप्ता आणि वैशाली सामंत यांच्या आवाजात समीर चौघडे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: आज तर पार्टी हवी, आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी, पिझ्झा पार्टी. येस, चल तुझं कार्ड आणि पिन दे, माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही.

0: अभिया सांगते जाण पारताना सतर्क रहा।
1: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात। श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता। या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।

0: मुख्य चित्रपटातील या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतो आता सांगली विशेष.
1: श्रोतो नमस्कार, सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिको, शांतिनिकेतन इथं नागपंचमीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत शांतिनिकेतनचे संजय बामणे.
2: नवभारत शिक्षण मंडळ संचलित लेफ्टनंट जनरल एसपीपी थरत अकॅडमी व शांतिनिकेतन डे बोर्डिंग च्या वतीने श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी या नागपंचमी महिला मेळाव्यामध्ये आयोजन करण्यात आलेल्या पिंगा ग पुरी पिंगा या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मेळावा रंगत वाढवली. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नागांच्या विविध प्रकारे असे जवळपास 150 नाग मूर्ती करण्यात आलेल्या होत्या. जवळपास हे 2 महिन्याच्या श्रमातून पूर्ण 40 एकर शांतिनिकेतन परिसरामध्ये नागमूर्तीची स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये खास आकर्षक म्हणजे वारली नाग, झुमर नाग, माथावर नाग, झाडावर नाग, कार्टून नाग, बॉलिवूड नाग, रुद्रावतार, काले अवतार, उद्रावतार, वारुळातील भव्य प्रतिकृती असे करण्यात आलेली होती. आणि त्याच्यात खास आकर्षक म्हणजे 20 ते 30 फुटाची लांबाची असलेली अॅनाकोंडा हा नाग खास आकर्षक ठरला होता. आणि या कार्यक्रमामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटली मॅडम आणि शांतिनिकेतन थोरात अकॅडमीच्या इन्चार्ज डॉक्टर सौसमिता पाटली मॅडम आणि डे बोर्डिंग आणि शांतिनिकेतन थोरात अकॅडमीच्या पालकांच्या प्रतिनिधीकडून आणि 5 फणांच्या नागाची मूर्ती भव्य अशी 7 फुटाची होती. या 7 फुटाच्या नागामूर्तीसोबत पूजा आरती करण्यात आली होती. आणि मिरजच्या सुनील शिर्के मॅडम यांच्या निवेदनाखाली हा पूर्ण पिंगा पुरी पिंगा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. जवळपास 2000 महिला आणि 2000 पुरुष देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन 25-30 हजार रुपयाचं बक्षीस आणि सांगण्याचा आनंद वाटतो की आदरणीय गौतम पाटील आणि डी एस माने सर यांच्या कल्पनेतून ज्या महिला अर्थात म्हणजे जी स्त्री माहेरी येते माहेरी आल्यानंतर तिचा पाहुणचार कसा होतो वटी भरणे चुडा भरणे गजरे त्यांना देणे हाच कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केला होता. ज्या महिला आले त्यांचं पाहुणचार मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला त्यांना गिफ्ट देण्यात आले त्यांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम करण्यात आला आणि गजरे देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. आणि या पूर्ण परिसरामध्ये पर्यावरण संतुलित होते. कुठेही प्लॅस्टिकचा वापर केलेला नव्हता. इको फ्रेंडली सर्व मातीपासून लाकडापासून याच्यापासून नागमूर्ती तयार केलेली या संस्कृतीमध्ये आमची ही संस्था. आणि या कार्यक्रमानिमित्त झिम्मा फुगडे असेल उखाणे असेल भव्याचं पैठणीचा कार्यक्रम असेल भरपूर 1.5 तासाचा कार्यक्रम महिला पुरुष पालकांना करण्यात आला होता. पूर्ण माहेरामध्ये कसं धमाल करते तसं पूर्ण महिलांच्या मध्ये सासू सुनांची स्पर्धा होत्या जावाजावांची स्पर्धा होत्या सासासाच्या स्पर्धा होत्या नवरा बायकोंच्या स्पर्धा होत्या अशा स्पर्धेमध्ये बरेच जण 3 ते 4 तास सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यांचे वटी भरणे कार्यक्रम असा पूर्णपणे संपूर्ण कार्यक्रम दिवसभर नागपंचमीचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आणि सर्वांना आनंदाचं वाटलं. खास सांगायचं म्हणजे एक महिला आली आणि ज्यावेळी गजरे मावताना आणि ज्यावेळी बांगड्या भरताना ते महिलांच्या मध्ये आनंदाश्रय आले त्यांना मी विचारलं का आनंदाश्रय वाजले कारण मी माहेरी गेलं तर आम्हाला असं माहेरी पाहुणचार होत नाही पण इथं आल्यानंतर शाळेमध्ये आमच्या मुलग्याच्या तर माहेरा जसा पाहुणचार होतो तसा पाहुणचार झाला.
1: श्रोतेहो, सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून नेमिनाथ नगर ते पोलीस मुख्यालय नशा मुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महाविद्यालयीन तसंच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नशा मुक्ती निर्धार पदयात्रेच्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,
3: नशेच्या माध्यमातून देश संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोह्यांना बिलकुल क्षमा नाही आणि त्या सूत्राला धरून संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये नशा विरोधी अभियान सुरू झालं. मी 3 गोष्टी मांडल्या. एक आहे प्रबोधन, एक आहे शासन की असा जो कोणी सापडेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि तिसरं आहे की चुकून ह्या नशेमध्ये सापडणाऱ्यांना त्यातून बाहेर काढणं दॅट इज अ ट्रीटमेंट.

0: ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणू, त्या तिन्ही गोष्टीमध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये खूप भरीव गोष्टी आपण करू शकलो. पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण घोषित केलं की जे अशा प्रकारचे साठे पकडतील, लिंक्स आयडेंटिफाय करतील, त्यात त्यांनी अगोदर नागरिकांची मदत घ्यावी, त्यांना आम्ही बक्षिसं देणार. आणि दर महिन्याला नशा झाला म्हणून त्याचे साठे शोधणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आपण सन्मानित करून दिलो. शेवटी समाजामध्ये जोपर्यंत समाजामध्ये चांगलं करणाऱ्याला शाबासकी नाही आणि वाईट करण्याला शासन नाही, तोपर्यंत चांगलं करण्याची वृत्ती वाढणार नाही आणि वाईट करणाऱ्यांचं प्रमाणही होते. आणि जो बिचारा जीव एका अर्थाने धोक्यात घालून असं काय करतो त्याला अरे खूप चांगलं काम केलं असं तोंडी म्हणायला पण आम्ही तयार नाही. आणि म्हणून मग 2 वर्षामध्ये पोलीस दलाला खूप प्रोत्साहित करत असं म्हणायला हरकत नाही. आता असं आहे की मोठा विषय इतक्या लगेच संपेल असं नाही, पण बऱ्यापैकी ह्या नशेमध्ये व्यवसाय करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यामध्ये पोलीस शासन यशस्वी झालेलं आहे. दुसरा भाग प्रबोधनाचा आहे. प्रबोधन झालं आणि वापरायलाच लोकांनी कमी केलं, मार्केटच नाही, त्याला असं लक्षात येईल की सांगली जिल्ह्यामध्ये कोणी नशा करतच नाही आणि आपला धंदा बुडीत चाललाय, तर तो कशाला येते धंदा करत तो नाही. आणि म्हणून दुसरा मार्ग आपण अवलंबला, सारख्या वेगळ्या वर्गाच्या स्पर्धा, मोठा प्रयोग आपण केला पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून. 600 शिक्षकांना आपण दर रविवारी असे 4 रविवार एक प्रशिक्षण दिलं. त्या संस्थेचं ज्ञान प्रबोधिनी नाव आहे स्वयं. आणि त्या प्रशिक्षित शिक्षकांनी विथ रिडिंग मटेरियल काही 1000 विद्यार्थ्यांना दर शनिवारी सकाळी 1 तास हा नशा मुक्ती ह्या विषयावर त्यांना काही भाषण त्यांच्या समोर करणं, माहिती मांडणं, परिणाम सांगणं, काही स्पर्धा घेणं, असं एक मोठं अभियान आपण चालवणं. आणि त्यात सापडला सहजासहजी बाहेर निघत नाही. ऍडिक्ट हा शब्द जसा आहे की तो सहजासहजी बाहेरच पडत नाही, तर ट्रीटमेंट द्यावी लागतं. त्या ट्रीटमेंटची व्यवस्था आपण मिरजेच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलने केली असं चारही बाजूने आपण करतो आहोत. शेवटी नशा ही थोडी निराशेतून येते, रिकामेपणातून येते. मी माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या शाळांमध्ये माझ्या खर्चाने एक म्युझिक म्हणजे गाणं शिकवणारा, एक डान्स शिकवणारा, एक अभिनय म्हणजे त्याला ऍक्टिंग शिकवणारा आणि सगळ्यात महत्वाचं लाठीकाठी शिकवणारा असं एक मोठं नेटवर्क उभं गेलं. प्लस रोज आम्ही अतिशय पौष्टिक बिस्किटं देतो. 2 फिरती ग्रंथालय शाळा शाळांमध्ये जाऊन मुलांना पुस्तक वाचण्यासाठी प्रवृत्त करतो, घरी जायला परवानगी असते. हे सगळं आपण आपल्या जिल्ह्यात करू. प्रत्येक 10-12 शाळांना एक संगीत शिक्षक देऊ. CSR माध्यमातून पैसे उभे करू.
1: रसिको, सांगलीतील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन इथं शब्दापलीकडचं व्यक्तिमत्व या संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक शबनम नदाफ.
2: नमस्कार. मी गेल्या 30 वर्षांहून किंवा किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त कॉलेज आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सॉकेल ट्रेनर म्हणून सातत्याने काम करत आहे. या प्रदीर्घ प्रवासात मी एक गोष्ट खूप जवळून अनुभवली. आपल्या प्रत्येकाकडे उच्च दर्जाचं हार्ड स्किल असतं, आपल्याकडे चांगल्या डिग्री असतात, टेक्निकल ज्ञान असतं. आपल्याला काम कसं करायचं, कुठल्या हार्ड स्किलमुळे माणूस आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो, पण त्याच्याबरोबर जर त्याला सॉफ्ट स्किलची जोड मिळाली तर तुमच्याकडे किती मोठं तांत्रिक ज्ञान असू दे आणि जर सॉफ्ट स्किल नसेल तर माणूस आयुष्यात हवं त्या उंचीवर पोहोचू शकत नाही. तर सॉफ्ट स्किल हे खूप गरजेचं आहे आणि माणसाला खरं यश आणि लोकांची मनं सुद्धा आपण जिंकू शकतो. हाच विचार समोर ठेवून नुकताच मी सांगलीमध्ये एक दिवशी संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद सांगली आणि प्रकाश गर्दे सांस्कृतिक कला मंच सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सद्दाम पलीकडचं व्यक्तिमत्व मोफत कार्यशाळा. या वर्कशॉपचं मुख्य आकर्षण म्हणजे आपण यामध्ये डिकोडिंग ऑफ बॉडी लँग्वेज या अत्यंत महत्वाच्या विषयावरती असं सविस्तर सत्र घेतलं. बऱ्याचदा आपण तोंडाने काय बोलतो यापेक्षा आपली देहबोली, आपले हावभाव, आपले चालणे बोलणे आणि बसण्याची पद्धत बरंच काही सांगून जात असते. समोरची व्यक्ती न बोलता काय विचार करते किंवा आपण स्वतः आपल्या देहबोलीतून आपला आत्मविश्वास कसा व्यक्त करू शकतो हे या वर्कशॉपमध्ये अगदी सखोलपणे शिकवण्यात आले. याशिवाय नातेसंबंधांची गुणवत्ता, संवादातील गोडवा आणि व्यवहारातील अगदी छोट्या पण महत्वाच्या पैलूंवर आम्ही दिवसभर चर्चा केली. त्याबरोबर आम्ही प्रात्यक्षिकही घेतली काही आणि सांगली संस्थेतल्या या भागाचा विचार केला तर या लेवलचं एक पद्धतशीर टॉकिंग आणि बॉडी लँग्वेज

0: श्रेणी अजूनही त्या प्रमाणात होताना दिसत नाही याची जाणीव मला झाली. कारण खूप जणांना हे वाटतं खूप आवडलं, त्यांना मनापासून काही प्रश्न होते ज्याची उत्तरं मिळाली आणि या प्रशिक्षणाची आपल्या या भागात खूप गरज आहे असं त्यांच्याकडून मला कळलं. हे वर्कशॉप केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट लोकांपुरतं मर्यादित नाही आहे, तर सांगलीमधल्या मुलींनी असू देत किंवा शिक्षक असू देत, डॉक्टर्स असू देत, विद्यार्थी असू देत, समाजातील अगदी कोणताही सामान्य नागरिक, त्याच्यासाठी हे सॉफ्ट स्किल खूप महत्वाचं आहे आणि हे प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच पाहिजे. या उद्देशानेच मी हा उपक्रम केला होता, हे वर्कशॉप घेतलं होतं. तांत्रिक शिक्षण तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवते पण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, लोकांच्या मनात घर करण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी सॉफ्ट स्किल आणि योग्य देहबोली अवगत करणं खूप आवश्यक आहे.
1: श्रोतेहो, सांगलीत द रिधम अकॅडमीच्या वतीनं गुरु वंदना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत द रिधम अकॅडमीचे अध्यक्ष मनमोहन कुंभारे.
2: द रिधम अकॅडमी सांगलीतर्फे रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 ला गुरु वंदना संगीत सभेचे आयोजन केले गेले होते. यानिमित्त सांगली येथील अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल येथे दुपारी 3:30 पासून रात्री उशिरापर्यंत नामांकित कलाकारांनी तबलावादन, संतुरवादन, गायन, सतारवादन प्रत्यक्ष सादर करून संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. तबला विभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर आणि विश्वविख्यात तबला नवाज उस्ताद अल्लारखा खान साहेब यांच्या शिष्यांनी स्थापित केलेल्या द रिधम अकॅडमी सांगलीतर्फे दरवर्षी गुरुवंदना आणि गुरु पुण्यतिथीनिमित्त संगीत सभेचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे प्रायोजकत्व स्वीकार केल्या जात नाही. द रिधम अकॅडमीचे अध्यक्ष संस्थापक तालमणी पंडित मनमोहन कुंभारे हे स्वतः तबला परंपरेतील शास्त्रीय तबला वादनाचे धडे विद्यार्थ्यांना देतात आणि प्रचार प्रसारासाठी कार्य करत असतात. सुरुवातीस गुरु प्रतिमेचे पूजन सर्व शिष्यांतर्फे संपन्न झाले. त्यानंतर द रिधम अकॅडमीच्या आष्टा, सांगली, कवठेमाखळा, जत या शाखेमधील 25 विद्यार्थ्यांनी आपल्या तबला वादनाद्वारे गुरूंना आदरांजली समर्पित केली. श्री सोहम जगताप कोल्हापूर यांनी संतूरवर किरवाणी रागात मध्यलय जगतालात गत आणि पुढे त्रितालात द्रुत गत सादर केली. यांना समर्पक अशी तबला साथ श्री निषाद कुंभारे यांनी केली.

यानंतर सांगली येथील ज्येष्ठ गायक डॉक्टर सुरेश उपवाळकर यांनी आपल्या गायनात दरबारी कानडा रागात त्रितालात छोटा ख्याल तराणा आणि नंतर अभंग सादर केले. त्यांना तबला साथ श्री सागर सुतार आणि श्री पोपट जावीर यांनी तसेच हार्मोनियम साथ श्री आनंद गुरुगुंजे आणि पखवाज साथ श्री नंदकुमार खोत यांनी केली. यानंतर श्री कुणाल साळुंखे पुणे या नवोदित कलाकाराने आपल्या सतरावादनात राग श्यामकल्याण सादर केला. विलंबित रूपक तालात आणि पुढे एकतार आणि त्रितालात द्रुतगत सादर केली. सतारवादनास अप्रतिम अशी तबला साथ श्री राजेश कुंभारे यांनी केली.

त्यानंतर सुप्रसिद्ध गायक श्री कृष्णा मुखेडकर बिदर यांनी आपल्या शास्त्रीय गायनात राग पुडिया धनाश्रीमध्ये, विलंबित ख्याल काल तिलवाडामध्ये आणि पुढे मध्यलय त्रितालात छोटा ख्याल आणि नंतर अभंग गायन सादर केले. त्यांना हार्मोनियमवर श्री केदार सांभारे आणि तबल्यावर पंडित मनमोहन कुंभारे आणि पखवाजावर बहारदार सा संगत केली. संगीत कार्यक्रमाचा समारोप पंडित मनमोहन कुंभारे यांच्या तबला सोलो वादनाने झाला. काल त्रितालात त्यांच्यासोबत सहकारी विद्यार्थी श्री सागर सुतार, श्री पोपट जावीर, श्री नंदकुमार खोत, श्री धनाजी केंगार यांनी पेशकार कायदा रेले तोडे सादर करून संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना लहरासात श्री आनंद गुणगुंजे

0: कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सिद्धी जोशी आणि श्री ऋषिकेश गुरव यांनी केले. कार्यक्रमात विविधता असल्यामुळे संगीत प्रेमींची उपस्थिती जाणीवपूर्वक होती.
1: रसिको, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आहे. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश विसेला आता निरोप द्या. नमस्कार.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात। मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
2: सकाळचे 9:30 झालेत, ऐकूया सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। आकाशवाणी

जळगाव निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग डी माडगूळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओलीचिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजीतवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदानं शहारून उमळण्यास सज्ज झालीये. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पाना मागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय. पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदिस्त कळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते. हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे. पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो. या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय. साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो. बहरून येता अवघी अंगे, आनंदावर गंध तरंगे, खुळवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा सोडून बाई, पाऊस रिमझिम पडतो बाई. समारोपाच्या या काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय. पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय. झाडं, वेली, फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत. वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं न्हाऊन निघाल्याची अनुभूती देतो. आणि रसिक हो, निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहानं संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय.

पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते. रसिको, पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस. ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो.

0: स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग दि माडगुळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेव आता प्रसारित करीत आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्यधारा.

0: सुमधे टिकेकर यांनी गायलेलं नेक जात मराठा या नाटकातलं पद आपण ऐकलं. रचना याना टिपणीस यांची होती.
1: बाळे कोण शिवल्यागत का बंधाय
2: दाढ लावून खालिया मंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वे उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
2: वय दातासाठी एक नंबर.
3: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

त्यांच्याकडे निघालेल्या सुवर्णपुरा नाटकातलं पद आपण ऐकलं. याबरोबरच नाट्यधारा हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात.

ಹಾಮ ಇಷ್ಟ ಹತ್ತ ಏ ಹತ್ತ ಹಾಮ.

कारुण्य तुझ वे थाम जगता इष्टात

0: तारुण्य तुझ बेथाम जगता इष्टाचा एकम वाम
1: तारुण्य
0: तुझ बेथाम

बिंदु तारुण्य तुझ बेथाम हे लखा इश्कहता एतम वाहम हे बिंदु तारुण्य तुझ बेथाम हे लखा इश्कहता एतम वाहम

0: राम राम नंदराम या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. राजेश मुजुमदार यांच्या गीताला राम लक्ष्मण यांचं संगीत होतं.
1: तुमचा अभिप्राय तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashwani@gmail.com. sanglialakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, आटा पिठा कशासाठी, मीठ बरं पोटासाठी?
1: अरे बजरंगाची कमाल, हमाल दे धमाल, हमाल दे धमाल, हमाल धमाल, हमाल धमाल,
0: एवढे सगळं वाटत करा संभाल.
1: फलटल लागतीय इंजिन गाडी, अरे फलटल लागतीय इंजिन गाडी, तमाकूची पुडी टाका फेका बिडी काडी. अरे चला चला पटापट बॅगा बिगा उचला, डोईवर सामानाचा डोंग

0: अरे गाँव गाँव फिरल को मौज मजा कर रहा तुम्हें हमार पूरा तो जगानी मरा अरे हमला न देव नए दो क्या लतरा कोई वर बोझ तेरे मोटा मत घास तैयार धंधाला करा हो हुकुम बंदाला रे बंदा
1: तैयार धंधाला करा हो हुकुम बंदाला
2: नगा मगे हमाली ची टोली होती आधुली ची नोट दोन रुपयाची थट्टा हाय गरीबाची त्याच्या परी देऊ नका पैका
0: बोला बजरंगाची

aquí, aquí.

0: वा दादा थोडा सामानाची चिंता सोडा, बस टॅक्सी रिक्षा टांगा, कुठं जायचं लवकर सांगा, संपूर्ण द्या दादा पैसा.
1: बोला बजरंगाची कमाल
2: सुरेश वाडकर, विनय मानकेन सहकार्याने झालेलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं हमाल दे धमाल या चित्रपटासाठी. या गीताला अनिल महिले यांचं संगीत होतं.
3: मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेळ्स OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

0: चव्हाण यांनी गायलेलं मल्हारी मार्तंड या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना ग दि माडगुळकर यांची होती आणि संगीत होतं वसंत पवार यांचं.
1: शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात. मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: चल हट

0: लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात सर्जा चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. माधव मेहर यांच्या गीताला हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी अनुराधा पौडवाल गात आहेत सगळीकडे बोंबाबोम या चित्रपटातलं. अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

सगळीकडे बोंबा बोंब चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:30 आणि 51 सेकंद झालेत.

0: उंच शिखर नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जीवन कहानी महानायक लेखक विश्वास पाटील सादर करते डॉक्टर महेश केळुसकर अभिवाचक प्रमोद पवार महानायक भाग 250
1: शिडेंनी नोनो काकींना जवळ बोलावून विचारलं ऑफिसर बॉम्बरची मशिनरी कशी आहे उत्तम तोफा खाली उतरवल्यापासून सॅली हलकं झालंय फक्त उड्डाणाच्या वेळी धास्ती वाटली होती आताची गती संथ आहे मधला हैतोचा विसावा आपण टाळू शकतो शिडे हो का नाही हवामानही चांगलं आहे इंधनही मुबलक आहे मध्ये न थांबता सरळ फार्मोसा बेट काठू तैपेलाच उतरू सर्वांनाच ती कल्पना पसंत पडली नेताजी शिडेंना म्हणाले रशियातही मला अधिक काळ कंठवणार नाही हिमालयाच्या त्या दिशेला मला पुन्हा आझाद हिंद फौज बांधायची आझादीच्या माझ्या अधुऱ्या स्वप्नांसाठी लवकरात लवकर हिंदुस्थानकडे छेप घ्यायची चंद्रा बोस रशियन लष्करातही माझे काही मित्र वरिष्ठ पदावर आहेत स्पेशल ट्रेनिंग वेळी युरोपात माझी तिथल्या अनेकांशी मैत्री झाली शिडेंनी पुन्हा एकदा सांगितलं ते मदत करतील का नाही तुमच्या सुरक्षेची हमीही देतील रशियामध्ये स्टॅलिनची एकाधिकारशाही आहे अडचणी उद्भवू शकतात मला नाही तसं वाटत तुम्हाला इतका प्रचंड आत्मविश्वास कसा नेताजींनी चमकून विचारलं जगामध्ये कोणतंही जुलमी लष्कर असलं तरी सर्वांची हृदय पोलादाचीच नसतात भावनेचा स्वातंत्र्याचा माणुसकीचा आदर करणारेही अनेक जण लष्करात असतात अशाच काहींशी मी तुम्हाला डेरिंगमध्ये ओळख करून देईन शिवाय ज्यानं जगातील कठीण काळजाचे लोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानांना पागल केलंय तो गृहस्थ रशियात थोडा स्वस्त बसणार आहे नेताजी मोठ्यानं हसले त्यांच्या मुखावरची प्रसन्न प्रभा पाहून शिडे विचारू लागले आणखी कोणाची आठवण झाली का तुम्ही म्हणालात ना लोखंडी शिरस्त्राणाखालीही मेणासारखी मऊसूत माणसं सुद्धा भेटतात म्हणून अशाच एका सुहृदाची सई दाटते कोण तो नाझी जर्मनीच्या भांगेतील तुळस आमचा ॲडम ट्रॉथ सरक 6 विमान चाललं होतं दुपारचे 12:30 होऊन गेले होते तेव्हा कुठे सुंदरशा फार्मसा बेटाचं दर्शन घडलं पाहता पाहता तैपेईचा विमानतळ जवळ आला शहराच्या चारी बाजूला पहाडांची गस्ती आणि मध्येच खोबऱ्याच्या खोलगट वाटेसारखे वसलेले समोरच्या कायद्यानातून तो छोटासा विमानतळ आणि त्याच्या शेजारची वीटभट्ट्यांची धुरांडी दिसू लागली अनेकदा इथल्या रेल्वे हॉटेलमध्ये नेताजी उतरलेले त्या सर्व स्मृती ताज्या ताव्याने होत्या बॉम्बर खाली उतरू लागले वातावरण ढगाळ होत तैपेई सोडली की पुढचा संपूर्ण प्रवास निळाशार सागरावरून होणार होता त्यामुळे इथे विश्रांती घ्यायची इंजिनही विसावा घेतील आणि मग पुढचा 5 प्रवास सुरू होईल दिवे लागण्यापूर्वी डेअरिंगची धावपट्टी गाठू असं सर्वांमध्ये ठरलं धावपट्टीवर वॅगनर पळताना टायरचे घर्षण वाढले उगाचच आभाळ फाटल्यासारखा आवाज ऐकू येत राहिला

तैतेईच्या मुत्सियाना विमानतळावरची ती टळटळी दुपार. अलीकडच्या बॉम्ब हल्ल्यांनी तिथे खूपच नासधूस केली होती, त्यामुळे हाही विमानतळ भेसूर आणि ओकाबोका दिसत होता. जपानी पायदळाने तात्पुरत्या उभारलेल्या तंबूत नेताजी आणि लेफ्टनंट जनरल शिरेई बसलेले. पायडरलीने नाश्ता आणून समोर ठेवला. पोट मोकळेच होते, परंतु भूक अशी नव्हतीच. शिरेईंच्या आग्रहास्तव नेताजींनी दोन केळी खाल्ली. उड्डाणापूर्वीची तपासणी सुरू होती. तंत्रज्ञ झटून यंत्रे तपासत होते. मधल्या वेळात दोघांच्या गप्पा सुरू होत्या. बोलता बोलता शिडीनी विचारलं, चंद्राबोजी, एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. कोणती? रात्री मी जेव्हा सायगावशी बोललो

आमच्या अधिकाऱ्यांनी एक धक्कादायक बातमी सांगितली. कोणती जनरल? नेताजींची उत्सुकता ताणली. आम्ही सायगाव सोडल्यावर काही मिनिटांनीच एका वेळी 4 अमेरिकन विमाने त्या हवाई अड्ड्यावर धावून आली. बॉम्बचा धोधो पाऊस पाडून निघून गेली. नेताजी गुलजार हसले. शिर्डींनी अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा नेताजी उत्तरले, मला जिवंत व मृत पकडण्यासाठी माउंटबॅटन आणि चर्चिलचा जीव जळतोय, परंतु त्या पाप्यांना माझ्या प्रेताचंही दर्शन घडायचं नाही. हिंदुस्थानच्या मातीतून सहस्त्र सुभाष जन्मतील. इंग्रजांना एक ना एक दिवस घरचा रस्ता धरावाच लागेल. इंडिया विल बी फ्री अँड दॅट इज बिफोर लॉंग. हिंदुस्थान आझाद होईल आणि तोही लवकरच. बुद्धाचे जन्मस्थान असलेल्या हिंदुस्थान बद्दल शिर्डी अधिकच प्रश्न विचारू लागले तेव्हा नेताजी भारावून बोलले, जगाचे 1/5 लोक माझ्या देशात राहतात, एवढं मनुष्यबळ दुसरं कुठे आहे? अमेरिकेच्या तोडीची नैसर्गिक साधन संपत्ती फक्त आमच्याच मातीमध्ये आहे. हिंदुस्थान म्हणजे सोन्याची अव्वल खाण, परंतु दुर्दैवाने इथं कसबी घडणावळ नाही. भेदाभेदाच्या भिंती, अंधश्रद्धा, लोकरूढी, जाती धर्मांच्या कुरापती, तसे हे सर्व रोग सहज बरे होण्यासारखेच आहेत. त्यावर वेळेत कठोर उपाय केले तर सर्व व्याधीतून आम्ही बाहेर पडू. माझा हिंदुस्थान स्वतंत्र तर होईलच होईल, पण जगातील एक श्रेष्ठ आणि सुसंस्कृत राष्ट्र बनेल आणि मला ते तसं घडवायचं आहे. स्वातंत्र्यानंतर तुमच्याकडे अनेक प्रश्न हो पहाडासारखेच प्रश्न उचलावे लागतील. गरिबी आणि बेकारीची समस्या एका कालमर्यादेत सोडवावीच लागेल. लोकसंख्येचा भस्मासूर बाटलीत बंद करायला हवा. ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी उभारलेला प्रशासनाचा पोलादी सांगाडा जाळून भाजून त्याची योग्य ती डागडुजी केली पाहिजे. जाती धर्माच्या नावावर समाजात द्वेषाची कांडी फिरवणाऱ्या महाभागांना वटणीवर आणायला हवं. कुटीर उद्योगांना वेग, मोठ्या औद्योगिक प्रकल्प, शेती सुधारणा, नद्यांचं सर्वेक्षण, पाटबंधारे योजना आणि संपूर्ण सुशिक्षित राष्ट्र, एक लिपी, नियोजनबद्ध विकास, बलदंड, बलवान आणि निधर्मी चैतन्यमय राष्ट्र. त्या साली बॉम्बरची तपासणी सुरूच होती. नोनोगाकींनी तारू कोयानोंना हटकलं, तसे ते गडबडीने आत गेले. दोन्ही वैमानिक चक्रावल्यासारखे दिसत होते. मोनूंनी दबक्या आवाजात विचारलं, नीट पाहिलं का? काय? डाव्या बाजूचं इंजिन थोडं हलतंय. हो, पण उतरण्यापूर्वी मला तसं जाणवलं नव्हतं. आयोगी मध्येच बोलले, जे असेल ते असेल, योग्य दुरुस्ती झाल्याशिवाय पुढे हलताच येणार नव्हतं. वैमानिकांनी गडबडीने इंजिनवरचे कव्हर काढले, प्लग पॉइंट तपासले. कोणतीच शंका नको म्हणून तिघेही झटून तपासणी करत होते. घड्याळाचा काटा वेगानं पुढे सरकत होता. शिर्डी, नेताजी आणि हबीबुर रहमान बॉम्बर जवळ येऊन गोंधळून उभे राहिले. शिर्डींच्या हातातला रेडिओ धावत्या बातम्या सांगत होता. फामोसांच्या जपानी गव्हर्नर जनरलनेही शरणागतीची बातमी ऐकून हारागिरी केली होती. रशियन फौजा काही तासांच्या अवधीतच डेरिंगचा ताबा घेणार असल्याचं निवेदक सांगत होता. शिर्डी खूपच अस्वस्थ होऊन बोलले, अरे आटपा रे आटपा लवकर. पण सर, सारा घोटाळा होईल घोटाळा. पण महोदय, इतकं चिंतेचं काय कारण? तारो कोवानं उखडले, आपलं बॉम्बर फक्त शरणागतीच्या उद्देशानं तिकडे चाललंय, असे आगाऊ संकेत आपण आपल्या शत्रुपक्षाला दिले आहेत ना? भल्या गृहस्था, तुझा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या बरोबरही असेल, परंतु एकदा अंधार पडला की ओल्याबरोबर सुकही जळायचं. आधीच ते सोडानं बेभान झालेत. बरोबर सर, तारो कोवानोंनी मुंडी हलवली. अरे, पोटावर रेडक्रॉसची भली मोठी चिन्ह मिरवणारी विमानं आणि इस्पितळं सुद्धा मित्र राष्ट्रांनी बेचिराग केली, हे तू कसं विसरतोस? दुरुस्तीचं काम तसं आटपत आलेलं. प्रत्येकाची बेचिनी वाढलेली. ज्याला त्याला आपापला प्राण प्रिय होता, त्यामुळेच त्या तिघांनी पूर्ण खात्री होईपर्यंत आपले काम जारी ठेवले. आता कोणताही बिघाड जाणवत नाही.

इंजिनही हलत नव्हतं. सारे जिथल्या तिथे घट्ट होते. सर्वांनी काळपट हात धुतले. आयोगींनी इशारा दिला. इंजिन सुरूच होत. शिडी आणि नेताजींसह 14 जणही गडबडीने आत जाऊन बसले. नेताजींनी बॉम्बरमध्ये आल्याला नोनो गाकींना विचारलं, कर्नल सकाळी जेवढ्या उंचीवरून आम्ही प्रवास केला तेवढ्याच उंचीवरून विमान जाणार का? अर्थातच. नेताजी हसून म्हणाले, तुम्ही लोक मला थंडीत कुडकुडायला लावणार. तर त्यांनी कर्नल हबीबुरला आपले स्पंच जॅकेट बाहेर काढायला सांगितलं. गडद जांभळ्या रंगाचं गळाबंद जॅकेट त्यांच्या रुंद छातीवर चांगलंच घट्ट बसलं. त्यावरून त्यांनी आपला चांबडी पट्टा जाम बांधून घेतला. हबीब भाई फारच घट्ट होतंय रे हे, ते मंद हसत बोलले. आता दुपारचे 2 वाजून गेले होते. आयोगींनी निघायची तयारी केली. डेरिंगच्या बाजूला उड्डाण करण्याचा त्यांना पूर्वानुभव नव्हता, त्यामुळे लवकर निघून वेळेत पोचायची त्यांनाही घाई होती. एकदाच विमान धावपट्टीवरून धावू लागला. तारो कोआनो नोनो काकी इंजिनच्या फेऱ्यांकडे आवाक होऊन पाहू लागले. त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. फेऱ्यांची गती 2500, 3000, 3300 अशी चढत्या भाजणीने वाढू लागली. वैमानिकांच्या घशाला कोरड पडली. एकीकडे ते मनाची समजूतही घालत होते. सायगावहून केलेल्या उड्डाणाच्या वेळीही असेच फेरे वाढले होते. विमानाने धावपट्टी सोडल्याचा आवाज आला तसा त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बाटी ले।

0: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com. SANGLIAKASH

त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com sanglialakashvani@gmail.com आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

संघस्वरात अशोक वाडकर यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच बालगीतांच्या कार्यक्रमात समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण, सकाळचे 11 वाजलेत.

प्रातारे मेरा दिल या कार्यक्रमात रसिकांना आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार. मंडळी, कोणत्याही कलेचं किंवा कलाकृतीचं कौतुक झालं की मग ती कला अधिक बहरते, कलाकाराचा हुरूप वाढतो, नवीन काम करण्यासाठी उत्साह येतो. आजच्या गातारे मेरा दिल या कार्यक्रमात अशाच काही निवडक चित्रपटांविषयी, त्यांच्या गाण्यांविषयी मी आपल्याशी बोलणार आहे, ज्यांना फिल्मफेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. रमेश सिप्पी दिग्दर्शित शक्ती हा चित्रपट 1982 सालचा, संगीत आर डी बर्मन यांचं, स्मिता पाटील, अमरीश पुरी, कुलभूषण खरवंदा अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात, पण खरी जुगलबंदी होती दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये. या चित्र

चित्रपटाची कथा सलीम जावेद यांची. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित झालेला शक्ती हा चित्रपट. अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार या दोघांनाही उत्कृष्ट अभिनयासाठी नामांकन होतं, पण पारितोषिक मात्र पटकावलं दिलीप कुमार यांनी. याच चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत.

0: शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात. मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: चित्रपटांच्या एकूणच प्रवासात असे अनेक टप्पे येतात जिथं नवनवीन कलाकारांचे चित्रपट आपल्याला पाहायला मिळतात. हे सगळेच नवीन कलाकार या काळाच्या प्रवाहात टिकतील असं नाही, पण पदार्पणातच अनेक कलाकार आपली छाप पाडतात आणि प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. अशीच एक हिरो हिरोईनची जोडी 1988 सालच्या कयामत से कयामत तक या चित्रपटातून आली आणि कायमची रसिकांच्या मनात घर करून राहिली. आमिर खान आणि जुही चावला या सुपरहिट रोमॅन्टिक चित्रपटासाठी उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन मंसूर खान, संगीतकार आनंद मिलिंद, त्यावर्षीचा नवीन चेहरा जुही चावला, सर्वोत्कृष्ट पदार्पण आमिर खान, पार्श्वगायक उदित नारायण या सर्वांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ऐकूया याच चित्रपटातलं हे गीत.

0: की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM 106.6 मेगाहर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: लेखक दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे अनेक चित्रपट गाजले आणि लोकप्रिय झाले. त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट 1989 साली आलेला होता, तो म्हणजे मैने प्यार किया. या चित्रपटाची कथा प्रेम आणि सुमन म्हणजे सलमान खान आणि भाग्यश्री यांची. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ठरलेला मैने प्यार किया हा चित्रपट सलमान खान आणि भाग्यश्री पटवर्धन उत्कृष्ट पदार्पणासाठी त्यांना गौरवण्यात आलं. संगीतकार राम लक्ष्मण ठरले सर्वोत्कृष्ट संगीतकार. असद भोपाली यांना मिळालं गीतलेखनाचं पारितोषिक. एकूण 6 फिल्मफेअर पुरस्कारांनी हा चित्रपट गौरवण्यात आला.

0: तुलसी मन मनवाण्याची सुरू,
1: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे।
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठेतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं,
3: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
2: कधी दिग्मूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा।
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
2: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
3: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग,
4: दर मंगळवारी 9:30
3: प्रभातीचे रंग,
2: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
5: रसिक हो, काही निर्माते दिग्दर्शक सर्वोत्तम देण्यासाठीच जन्माला आलेले असतात हे त्यांच्या कामावरून सिद्ध होतं। चोप्रा कुटुंबाचं चित्रपटासाठीचं योगदान हे सर्वश्रुत आहे। नावातच यश असल्यामुळं आणि प्रयत्नांच्या जोरावर यश चोप्रा यांनी स्वतःचं वेगळेपण दाखवून दिलं, अनेक सुंदर कलाकृती निर्माण करून रसिकांची भावना मिळवली। 1991 साली लम्हे चित्रपट आला होता। हनी इराणी यांची उत्तम कथा, संवाद राही मासूम रझा यांचे, अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या अभिनयानं नटलेला हा चित्रपट लोकप्रिय तर झालाच, त्यावर्षी फिल्मफेअर पुरस्कारांची बरसात झाली। गीतलेखन आनंद बक्षी, संगीत सुप्रसिद्ध संतूरवादक शिवकुमार शर्मा आणि सुप्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया अर्थात शिवहरी यांचं, ऐकूया या चित्रपटातलं हे गीत।

यश चोप्रांची निर्मिती असलेला आदित्य चोप्रा दिग्दर्शित 1995 सालचा चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, जतीन ललित यांचं संगीत या चित्रपटाला लाभलं. लता मंगेशकर, आशा भोसले, कुमार सानू, अभिजित, उदित नारायण या गायकांनी या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं. संवादासाठी आदित्य चोप्रा आणि जावेद सिद्दीकी यांना फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच उदित नारायण ठरले सर्वोत्कृष्ट गायक.

1996 साली टॅक्सी ड्रायव्हरची आणि एका श्रीमंत मुलीची प्रेमकहाणी दाखवणारा एक रोमॅन्टिक चित्रपट प्रदर्शित झालेला होता. 1990 दशकामध्ये चांगली कमाई करणारा हा चित्रपट करिश्मा कपूरनं साकारलेली आरती आणि आमिर खानचा अभिनय यामध्ये लाजवाब असाच होता. दोघांनाही सर्वोत्कृष्ट अभिनय, धर्मेश दर्शन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संगीतकार नदीम श्रवण यांना संगीतासाठी आणि उदित नारायण यांना गायनासाठी फिल्मफेअर पुरस्कारानं सन्मानित आणलं. राजा हिंदुस्थानी हा चित्रपट आणि याच गीतानं आजच्या कार्यक्रमाची आपण सांगता करूया.

0: संदीप खरे यांची रचना पण ऐकलीत शैलेश यांच्या आवाजात.
1: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद मन की बात. श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल रविवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता. या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच आणि मराठी अनुवादाचं पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता. जरूर ऐका कार्यक्रम मन की बात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म वरही. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्य

0: पालन सहकाऱ्यांच्या आवाजात आशुतोष कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं.
1: आज तर पार्टी हवी,
2: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी,
2: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

अमेय दाते यांनी गायलेलं संजय चुरमुरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मानसिंग जावीर यांचं होतं. या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचं प्रसारण काही क्षणात.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, मध्याह्नचे 12 वाजलेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आता प्रसारित करीत आहोत.

वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हणजे सण उत्सवांची रेलचेलच नाही तर त्याबरोबर रंगणाऱ्या नाट्यस्पर्धांचा आणि नाट्यरसिकांच्या उत्साहाचाही हा महिना. घरोघरी सणांची लगबग सुरू असताना आमच्या नाट्यवेड्या मैत्रिणी मात्र नाटकाच्या तालमी प्रयोग आणि नाट्यचर्चेत रमलेल्या असतात. म्हणूनच तर आजच्या उर्मी कार्यक्रमात ऐकूया याच मैत्रिणींमधला संवाद. विषय आहो नाटक पाहावं करून. यामध्ये सहभाग श्रद्धा वरणकार, अपर्णा जोग, प्राजक्ता मुळेकर यांचा, सूत्रसंचालन संकल्पना संज्ञा कुलकर्णी यांची. आज आपण कागदावरच्या किंवा लॅपटॉप मधल्या काळ्या पांढऱ्या रेषा रंगमंचावर नाटक रूपात कशा अवतरतात ना तिथपर्यंतचा प्रवास बघणार आहोत. त्यासाठी आपल्या आकाशवाणीतल्या काही मैत्रिणी ज्या स्वतः कोणत्या ना कोणत्या कारणाने नाटकाच्या जवळ आहेत त्यांचं स्वागत करूया. सगळ्यात पहिले श्रद्धा वरणकार. श्रद्धाबद्दल सांगायचं तर तिनं नाट्यशास्त्रात MA केलंय. राज्यनाट्य स्पर्धांमध्ये तिला 3 वेळेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदकही मिळालंय. 2 अंकी नाटकांमध्ये तिने कामही केलंय. एकांकिका करते, लघुपटांमध्येही ती अभिनय करते. दुसरी आपली मैत्रीण आली आहे प्राजक्ता मुळेकर. ही नाट्यसंहिता शोधण्यापासून

0: ते नाटक झाल्यावर हिशोब लावेपर्यंतच्या सगळ्या कामांमध्ये तिचा सहभाग असतो. अनेक वर्ष पुरुषोत्तम आणि फिरोदिया करंडक स्पर्धेत बॅकस्टेजचाही तिला खूप मोठा अनुभव आहे. ती आता एकांकिकांमध्येही अभिनय करते. आणखीन एक आपली मैत्रीण आलेली आहे, तिचं नाव आहे अपर्णा जोग.
1: हाय. पण थांब जरा, माझ्याबद्दल मीच सांगते आधी. मी नेपथ्य अभिनय करत नाही, पण माझा मुलगा करतो आणि त्यामुळे मला त्यातल्या अनेक गोष्टी माहिती झालेल्या आहेत.
0: खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर नाटकाच्याच संदर्भातला अभ्यास असलेल्या मैत्रिणी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत.
1: थँक्यू.
0: मैत्रिणींनो, नाटकाचा इतिहास खूप जुना आणि समृद्ध आहे. काही व्यक्तींचे उल्लेख केल्याशिवाय आपण नाटक या विषयावर पुढे जाऊ शकणार नाही का? जगातला अभिनय, नृत्य, संगीत आणि नाटक या कलांवर सर्वात प्राचीन आणि प्रमाणभूत महाग्रंथ माहितीये ना कोणता?
1: नाट्यशास्त्र.
0: बरोबर. लिहिणारे महान ऋषी विचारवंत भरतमुनी, ज्यांना आपण भारतीय नाट्यशास्त्राचे जनक म्हणून ओळखतो.
1: बरोबर. आणि नंतर नाटकाचा इतिहास बघायचा झाला तर संस्कृत नाटकांची सुरुवात 2000 वर्षांपूर्वी झाली असावी, हो की नाही?
0: बरोबर बरोबर.
1: आणि महाकवी भास हे संस्कृत साहित्यातले पहिले प्रमुख नाटककार.
2: हो. आणि मराठी नाटकांचे जनक विष्णुदास भावे.
0: सीता स्वयंवर.
2: बरोबर. 5 नोव्हेंबर 1843 विष्णुदास भावेंचं पहिलं सीता स्वयंवर हे नाटक मराठी नाटक रंगमंचावर आलं.
1: आणि नंतर संगीत नाटक म्हणलं की काय आठवतं?
2: संगीत शाकुंतल,
1: अण्णासाहेब किर्लोस्कर.
0: बरोबर. अगदी बरोबर. आणि काळ जसा जसा पुढे सरत होता ना, तसं कौटुंबिक आणि सामाजिक विषयांवर नाटकं यायला लागली.
2: बरोबर.
0: त्यातलं पु ल देशपांड्यांची नाटकं
2: आणि अगं विजय तेंडुलकर,
1: वसंत कानेटकर आणि आचार्य अत्रे.
0: करेक्ट.
1: त्यांनी मराठी नाटकाला नवी दिशा दिली.
0: खरंच खरंच. म्हणजे अशी खरं कितीतरी नावं घेता येतील आपल्याला.
1: तेच. अगं आपण नाटक लिहिल्यापासून ते रंगमंचावर येईपर्यंत चर्चा करणार होत ना,
0: हो,
1: तर मला काय वाटतं उलटी सुरुवात करूया.
0: उलटी म्हणजे कशी?
1: आता बघा, एखाद्या रसिक प्रेक्षकाने आधी त्या नाटकाची जाहिरात पाहिलेली असते किंवा कुणीतरी त्याला त्या नाटकाविषयी सांगितलेलं असतं, मग तो तिकीट काढतो. प्रयोगाच्या दिवशी ठरलेल्या वेळेला तो माणूस नाटक घरात पोहोचतो.
2: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्याच्याप्रमाणे इतरही लोक आलेलीच असतात की नाटक बघायला. आणि नाटक घराच्या आवारात त्या दिवशी सादर होणाऱ्या आणि काही आगामी नाटकांची माहिती सुद्धा लावलेली असते. बरं का? नाटक कधी आहे, किती वाजता आहे, कुठे सादर होणार आहे, नाटकाचं नाव काय, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलाकार, हे सगळं लिहिलेलं असतं. आणि कलावंतांची चित्र तर असतातच आणि नाट्य प्रसंगाची छायाचित्र पण असतात. बरं का? आणि ती वाचत असताना, ती बघत असतानाच खर तर त्या प्रेक्षकाच्या नाट्यानुभवाला सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण.
0: खरंय, अगदी खरंय.
2: आणि काय ना प्राजक्ता, नंतर प्रेक्षक तिकीट दाखवून प्रेक्षागृहात प्रवेश करतो. बंद पडद्यासमोर खुर्च्यांच्या रांगा होळीने लावलेल्या दिसतात.
0: बरोबर.
2: प्रेक्षक म्हणून आपण आसनावर जाऊन बसतो. प्रेक्षकांच्या आजूबाजूला हे लोक येऊन बसलेले असतातच.
0: करेक्ट. आणि मग तो प्रेक्षक समूहाचा एक भाग होतो.
2: एक्झॅक्टली. आणि थोड्या थोड्या कालावधीनं 3 घंटा होतात.
0: येस.
2: प्रेक्षागृहातले दिवे मंद होऊ लागतात. वातावरण निर्मिती व्हायला लागली आहे ना.
0: खरंच खरंच.
2: अगदी अगदी. आणि मग त्यावेळी सादर होणाऱ्या नाटकाविषयी सांगितलं जाऊ लागतं. समोरचा पडदा हळूहळू उघडू लागतो आणि नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होते.

0: ते धुपाचे अत्तराचे वास दरवळल्याचा भास झाला ना.
1: एक गजऱ्याचे पण.
0: ए पण खरं सांगू, पडदा उघडल्यासमोर ना आपल्याला जे नाटक दिसत ते म्हणजे मला ना आपल्या घड्याळासारखं वाटतं.
2: म्हणजे?
0: म्हणजे तीन काटे त्यांना ठरवून दिलेल्या लईत फिरत असतात. हां, समोर दिसतात ते, पण आत उघडून बघितलं तर मोठी यंत्रणा काम करत असते, नाही का?
1: करेक्ट. आणि बघ ना, जे एखादी कलाकृती किंवा एखादं नाटक उभं राहण्यामागे बऱ्याच गोष्टी असतात ना ग.
0: खरे खरे.
1: ह्याची सुरुवात होते ती कथा बीज सुचण्यापासून,
0: तो तर महत्वाचा भाग.
1: म्हणजे खरं तर माणूस जेव्हापासून स्वतःचा अनुभव दुसऱ्याला सांगायला लागला ना, तेव्हापासून नाटकाची बीज त्याच्यामध्ये होतीच.
0: बरोबर.
1: कुणी कथा सांगितली, कुणी तिचं सोंग घेतलं, कुणी गाण्यातून गोष्ट सांगितली, आणि हळूहळू या सगळ्यांमधून नाटक जन्माला येऊ लागलं.
0: खरे.
3: श्रद्धा, आज आपण नाटक म्हणलं की पहिलं आपण स्क्रिप्ट शूट.
0: खरंय.
3: पण तमाशा, दशावतार, गोंधळ, भारूड, कीर्तन, ललित अशा सारख्या लोकनाट्याच्या अनेक परंपरांमध्ये कथा, संवाद, संगीत, अभिनय, विनोद आणि महत्वाचं म्हणजे उत्स्फूर्तता हे सगळं एकत्र होतं. बरं का?
0: अगदी बरोबर प्राजक्ता. प्राजक्ता, कलाकार प्रेक्षकांपासून खरं तर वेगळा नसतोच, नाही का? आपण त्यांना चौथी भिंत म्हणतो. ए संज्ञा, तू आता लहान मुलांची आणि मोठ्यांची नाटकं लिहितेस, दिग्दर्शित करतेस. आता कुणी विषय दिला असेल किंवा एखादी कथा असेल त्याच्यावर नाटक लिहायचं असेल तरी खरं म्हणजे अवघडच असतं, पण जेव्हा विषयच दिलेला नसतो तेव्हा तुम्हाला लेखकांना कसा सुचतो का विषय?
3: डोळे आणि का

0: तुघडे असले ना की सुस्त घे, सगळ्यांनाच सुचेल. म्हणजे मुख्य म्हणजे बघ, प्रत्येक लेखक काळ पाहतो.
1: ओके,
0: समाजात काय घडतंय, माणसांच्या नात्यांमध्ये काय बदल होत आहेत हे पण बघत असतो, किंवा संघर्ष कोणते कोणते आहेत याचाही तो विचार करतो. तुला सांगते, कधी रस्त्यात एखादा माणूस दिसतो, कधी एखादं वाक्य ऐकायला येतं,
1: बर,
0: एखादी बातमी आपण वाचतो, कधी एखादी जुनी आठवण अचानक समोर येते, तेव्हा कधी कधी विषय सुचतो. आणि नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी नाटक संपल्यावर आपल्या जोडीत काहीतरी चांगलं घेऊन जावं, हा त्या लेखनामागचा खरं तर मुख्य उद्देश असतो.
1: छान अगं, आम्ही जेव्हा आमच्याकडे नाटकं बसवायचो ना, तेव्हा एक विषय घ्यायचो आणि आमच्या ग्रुपमध्ये एक दोन तीन लेखक लेखिका आहेत, त्यांना सांगायचो की तुम्ही काहीतरी लिहून आणा, आणि मग ते लिहून आणायचे. एक कोणी दोन तीन प्रवेश लिहून आणायचं, कोणी अख्खी एकांकिका लिहून आणायचं, आणि त्यांचं जाहीर वाचन करायचं बरं का आम्ही. आणि बऱ्यापैकी त्यांना सूचना पण आम्ही करायचो, कारण थोडाफार अनुभव सगळ्यांच्याच गाठीला असतो. तेव्हा त्या प्रोसेसमध्ये खरं तर असंही असतं की तो लेखक एकटा नसतो, बऱ्याच वेळेला ती अख्ख्या टीमचा ऍक्च्युअली सहभाग त्या लेखनामध्ये असतो. आणि भले वाक्य त्यांची असतील, पण खरं सांगायचं तर कधी कधी पटकथाही सगळ्यांची असते.
2: आणि अलीकडे काय होतंय प्राजक्ता, की इम्प्रोव्हायझेशन हा एक नवीन प्रकार आहे. म्हणजे सगळे एकत्र संपतात, ते जे बीज असतं ना त्याच्यावरती सगळे विचार करतात, आणि मग त्यातनं कथा डेव्हलप करतात, ती विकसित करतात. आणि मग ज्याला लेखनाचं अंग आहे तो त्याच्यावरती काहीतरी छान लिहून बघतो, लिहून काढतो, आणि मग खरं नाटक तयार व्हायला.
1: अख्ख्या श्रद्धा सांगत होती ना इम्प्रोव्हायझेशन वगैरे, तर हा शब्द मी माझ्या मुलाकडनं खूपदा ऐकला. लहान मुलांची जेव्हा शिबिरं घेतो ना आम्ही, तर त्याच्यात आम्ही विषय देतो. मुलांचे विचार इतके भन्नाट असतात ना, मुक्तपणे ते विचार करत असतात. त्याच्यात एकदा मुलांनी लिटरली भाषा तयार केली होती, ती लिपी तयार केली होती. बापरे, अरे आपण त्या लिपीनी आपण उच्चार वेगळे तयार करू शकतो, ही त्यांच्याकडून आलेली कल्पना. आणि मग लेखकाला मग ते सगळं सोपं जातं. पण नक्कीच या मुलांमधला पुढे लेखक येईल. तर हे पण मला खूप छान वाटलं, किंवा मोठ्यांचं नाटक लिहिताना एखादा विषय घेतल्यानंतर मी माझी एक मैत्रीण ठरलेली आहे, तिला नेहमी बोलावते आणि तिला आधी वाचून दाखवते. इंडोलॉजी झालेली आहे, त्याच्यामध्ये तिला संदर्भ तिला माहिती आहेत.
2: म्हणजे आपण लेखकाला नाटकाचा जन्मदाताच म्हणूया ना, म्हणजे
0: आणि त्याच्यावर संस्कार मग बाकीचे सगळे करतात. म्हणजे म्हणाले इम्प्रोव्हायझेशन,
2: अगदी
0: बाकी संस्कार त्या बाळावर मग सगळे करतात आणि मग ते उभं राहतं.
2: बरोबर.
0: पण असाच पाया हा लेखनाचा भक्कम होतो.
2: येस, पण कमालच असते नाही.
1: अगदी
2: म्हणजे लेखकाला कल्पना शक्ती बरोबर निरीक्षण शक्ती सुद्धा लागतेच. बघायला गेलं तर लेखन हा नाटकाचा पाया आहे. तो भक्कम असला की नाटक चांगलं उभं राहतं. बरं, नाटक लिहिलं की ते ग्रुपमध्ये वाचलं जातं. आवडलं की सेन्सॉर सर्टिफिकेटसाठी पाठवायला लागतं. हो, आणि मग ते अप्रूव्ह होऊन आलं की मग पुढची प्रक्रिया सुरू होते.
1: ठरतंय का मला नाटक करायचं? ठरतं. पण काय असतं की सगळेजण शाळा, कॉलेज, ऑफिस, घर सगळ्यात व्यस्त असतात. आणि मग अगदी तारीख गळ अशी आली ना की आमची रिहर्सल आम्ही जोरात सुरू करायचो.
0: असं होतं अगं, पण सुरू करायच्या आधी रिहर्सलची जागा शोधण्यापासून सुरुवात होते.
1: अगदी.
0: आणि मिळाली की डायरेक्टर म्हणजे दिग्दर्शकाचा रोल सुरू. दिग्दर्शक हा असा असतो ना की ज्याला नाटकाचे सगळे अंग माहिती असावे लागतात.
1: बरोबर.
0: म्हणजे जहाजाचा कप्तान. आता दिग्दर्शक म्हणजे जहाजाचा कप्तान, मग त्याला संहितेच्या निवडीपासून सगळं करायला लागणार. संहिता निवडायची, कलाकारांची तंत्रज्ञानाची निवड करायची,
1: अगदी
0: नेपथ्य, संगीत, पोशाख, मग मेकअप, लाईट्स, आता ह्या सगळ्याच गोष्टी त्याला माहिती हव्यातच. विजया मेहता ज्या तापल्यात नाहीयेत, पण त्यांनी रंगभूमीला एक शिस्त आणली. तालमी कशा कराव्यात, नटाने कशी तयारी करावी, पाठांतर कसं करावं, आपल्या भूमिकेचं मानसशास्त्र कसं समजावून घ्यावं, हे इथे किमान दोन पिढ्यांमध्ये त्यांनी रुजवलं.
1: अगदी अगदी.
0: नाता नाना पाटेकर बोग, रीमा लागू, अशोक सराफ, सुहास जोशी, मीना कुलकर्णी, विक्रम गोखले, मंगेश कुलकर्णी, भारती आचरेकर, वंदना गुप्ते आणि प्रतिमा कुलकर्णी यांच्यासारख्या कलाकारांना तयार केलं. खरे अपर्णा, म्हणजे दिग्दर्शक नाटकाबरोबरच अनेक जणांनाही घडवतो, मार्गदर्शनही करतो.
1: बरोबर.
0: म्हणजे बघ ना, गोळ्याला छान आकार देऊन एक कलाकृती रसिक प्रेक्षकांपुढे सादर करतो.
2: अगं, अशी कितीतरी नावं आहेत माहितीये.
0: पुरुषोत्तम दारव्हेकर, डॉक्टर श्रीराम लागू, जब्बार पटेल, सत्यदेव दुबे, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी आणि आत्ता क्षितिज पटवर्धन, ही नावं आठवतात की गलगेच.
2: आता मला काय वाटतं माहितीये का, की दिग्दर्शकच नाटकाची संहिता स्टेजवर जिवंत करतो. त्यांना लिहिलेल्या नाटकात कधी कधी योग्य ते बदलही करायला लागतात, किंवा एखादं नाट्यगृह आणि तिथे असलेल्या सोयी लक्षात घेऊन

0: सुद्धा बदल करावे लागतात.
1: एका नाट्यगृहामध्ये ना स्टेजच्या वरतीचे रॉड्स असतात बघ पडदा खालीवर करायला, तर ते एका बटनावर काही सेकंदात तिथे खाली येत होते. पण जी दुसरी राऊंड झाली ना तर त्या दुसऱ्या नाट्यगृहामध्ये ही रॉडची सोय नव्हती. मग त्यावेळेला काय करायचं हे परत दिग्दर्शकाकडे आलं. म्हणजे नेपथ्यकार करतो पण दिग्दर्शकाला हाही विचार करायला लागतो आयत्या वेळेसच्या बदलांचा. मग ती मग शेवटी त्या चौकटीला कापड लावून विंग मधून मग ते आणायला लागलं. वर्ण आणता आलं नाही त्याला.
2: बरोबर.
1: दिग्दर्शकाला हे पण बघायला लागतं की कोणत्या वयाचे कसे कलाकार आहेत त्याप्रमाणे पायऱ्या स्टेजचा विचार करायला लागतो.
2: हो ते आहेच.
1: म्हणजे आजोबा आजी जर नाटकात असतील
2: हो
1: तर लेवल्स खूप उंच ठेवून चालत नाही. दिग्दर्शकाला केवढा विचार करायला लागत असेल.
2: एक्झॅक्टली.
1: पण याच्यावरनं मला काय वाटलं माहितीये का की युद्धाला सैनिक तयार असतात पण त्यांना एक दिशा दाखवणारा किंवा मार्ग दाखवणारा किंवा होल्ड करणारा एक जो लागतो तो म्हणजे दिग्दर्शक सेनापती.
2: बरोबर.
1: खरं तर दिग्दर्शकाला काय काय वेगवेगळी नावं आपणच इथे देतोय बघा. जहाजाचा कप्तान म्हणा सेनापती म्हणा.
2: खरंच आहे.

0: मैत्रिणींनो, तर नाटकाचा क्रम कसा असतो? लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, कलाकार, रंगमंच आणि प्रेक्षक. कला जिवंतपणा आणायला रंगमंचाला भव्यता ज्यांनी मिळते ते म्हणजे नेपथ्य.
1: म्हणजे पडदा बाजूला झाल्यावर आपल्याला सगळ्यात
2: नेपथ्य आणि नेपथ्य का महत्वाचं, तर पडदा उघडला की आपल्याला कळतं ना आपण आता राजवाड्यात जायचंय का बागेत जायचंय का चाळीत जायचंय. पण किती छोटे छोटे विचार करायला लागतात नेपथ्यकारांना.
0: नेपथ्य म्हणलं ना की लेव्हल्स असतात.

0: गाणी असतात, दाराच्या फ्रेम्स, खिडकी, यापैकी काही काही ऑर्गनायझर्स फ्री देतात आणि काही काही आपल्याला भाड्याने आणाव्या लागतात.
1: तुला माहितीये पडद्यांच्या म्हणजे बॅकग्राऊंडला जे पडदे सोडले जातात ना त्याचेही बरेच प्रकार असतात बरं का. म्हणजे काहींवरती आपण सावल्यांचे खेळ दाखवू शकतो, काहींवरती लाईट सोडले जातात, तर अशा पद्धतीने देखील मागच्या पडद्यांचा वापर केला जातो.
2: नाटकांमध्ये तर पूर्ण सेट त्यांनी केलेला, राजमहाल आणि मग उपवन.
1: म्हणजे नाट्यशास्त्रात सुद्धा ना रंगमंचाचे नेपथ्याचे वेगवेगळे प्रकार भरत मुनी सांगतात. तर त्यांनी सुद्धा असं सांगताना सांगितलेलंच आहे की म्हणजे त्रिकोणी नाट्यगृह कसं असतं, चार बाजू असलेलं कसं असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारे तेव्हाचा तो त्यांनी अभ्यास मांडून ठेवला आहे जे आपल्याला आत्ताही कामात येतं तेवढंच उपयोगाचं आहे.
2: एकदम आठवलं की सगळ्यात सुरुवातीला जेव्हा नाटक व्हायचं ना तेव्हा एखाद्या गावामध्ये चौथरा बांधून मग तिथे जी जागा असेल ती, मग एकदा असं झालं होतं की तो गोल चौथरा पानासारखा बांधला गेला आणि मग ते गोल नाटक त्यांनी सादर केलं.
1: मुळात ह्याचं कसं आहे माहितीये का, सुरुवातीला ना ग्रीक रंगभूमी म्हणजे आम्हाला अभ्यासाला होतं म्हणून सांगते की ग्रीक रंगभूमीने जेव्हा सुरुवात केली नाट्यगृहांची तेव्हा ते पर्वत किंवा पहाड जे असायचे ते खोदून त्याच्या उंचीचा उतारांचा वापर करून नाट्यगृह सुरू झाले आणि मग त्याच्या मध्यभागी कुठेतरी तो उतार वापरून म्हणजे चढावावरती प्रेक्षक बसणार आणि मध्ये खालच्या भागामध्ये रंगमंच असणार आहे तिथे सादरीकरण होतं ते तिथे व्हायचं. आणि मग हळूहळू ह्याच गोष्टी आणखीन डेव्हलप होत गेल्या, मग रोमन रंगभूमीनं किंवा त्याच्यानंतर आपण सुद्धा बऱ्याच अंशी हे सगळं केलंय, अजूनही होतं. म्हणजे जे मोठे नाट्यगृह आहेत ना ते तसे आहेत.
2: हा, तुझे म्हणालीस की वरती प्रेक्षक असतात आणि खाली खड्ड्यामध्ये असतात, ते अँपी थिएटर
1: बरोबर,
2: जिथे आवाजाचं आपल्याला वेगळी काही यंत्रणा वापरायला लागत नाही.
1: कारण पूर्वी माइक्स नसायचे ना, मग त्यावेळी काय कर, मग ही पद्धत फार सोपी असायची.
2: ग्रेट,
1: नवीन काय काय माहिती मिळते नाही आपल्याला.
2: नक्कीच, मला असं वाटतं ना नेपथ्य आणि बॅकस्टेज हे एक समीकरण आहे. प्राजक्ता, तू बॅकस्टेज इतके वर्ष सांभाळतीयस, काय सांगशील?
0: स्टेज शिवाय नाटक उभंच राहू शकत नाही. म्हणजे ऍक्च्युली नेपथ्यासाठी खूप मुलं मुली पण लागतात, त्यांचे हात खूप गरजेचे असतात. म्हणजे खरं सांगायचं ना तर बऱ्याचशा एकांकिका स्पर्धांमध्ये एक तासाचा वेळ दिलेला असतो आणि त्या एका तासामध्ये म्हणजे पहिली घंटा झाल्यापासून जो तो एक तास सुरू होतो पहिल्या घंटेनंतर आणि त्याच्यानंतर त्या एका तासात तुम्हाला स्टेज लावायचं, लाईट्स ऍडजस्ट करायचे, म्युझिकची टेस्ट करायची, तुमच्या अजून काही तांत्रिक बाबी असतील, प्रोजेक्टर वगैरे पण आजकाल वापरतात, ते सगळं सेट करायचं आणि नाटक पूर्ण करून नाटक संपल्यानंतर पडदा पडल्यानंतर सगळं स्टेजवरचं सामान विंगेत आणणं ह्या सगळ्यासाठी पूर्ण एक तास दिलेला असतो आणि ह्याला एवढा स्पीड लावायला लागतो आपल्याला
2: प्रसंगावधान पण.
0: एक्झॅक्टली, कारण आयत्या वेळेला गडबड होऊ शकते. म्हणजे खरं सांगू का गंमत, स्टेजवरती पट्ट्या आखतात हे तुला तर माहितच असेल, पण फ्लोरोसेंट पट्ट्या आखतात कारण पूर्ण जेव्हा ब्लॅकआउट होतो तेव्हा स्टेजवरच्या माणसाला विंगेत जायला काहीही दिसत नसतं. त्या पट्ट्या लावण्यापासून सगळी कामं करण्यासाठी बॅकस्टेजच्या लोकांची गरज असते. आता इतक्यातलं मला माहिती नाही, एक 20-21 वर्षापूर्वी जेव्हा मी पुरुषोत्तम करंडकमध्ये बॅकस्टेज करायचे तेव्हा पुरुषोत्तम करंडकमध्ये सर्वोत्कृष्ट आयोजित संघ असा एक बक्षीस असायचा. म्हणजे बॅकस्टेज मागे तुम्ही कसे वागताय, बॅकस्टेजची लोक कशी वागतायत, विंगेतला तुमचा परफॉर्मन्स काय आहे, तुम्ही किती शांततेत काम करताय, पॅनिक न होता काम करताय, ह्याच्यासाठी ते बक्षीस दिलं जायचं. म्हणजे बक्षीस हे काय फक्त नेपथ्य, लाईट्स किंवा वेशभूषा, रंगभूषा आणि ऑनस्टेज काय सर्वोत्कृष्ट नायक नायिका असं नसतं. आणि मला त्याचे ते इतकं आवडलं की बॅकस्टेजच्या लोकांना पण काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे.
2: म्हणजे मला असं वाटतं की नाटकाचे जे काही बॅकबोन आहे त्याचा बॅकस्टेज हा महत्वाचा बोन आहे. तर तू जे म्हणालीस ना प्रसंगावधान, तर बॅकस्टेजवाल्यांना इथे लेवल ठेवायचे, तिथे लेवल ठेवायचे, इथे दरवाजा ठेवायचा, हे तुमचं रिहर्सलमध्ये सुद्धा ठरलेलं असतं. पण आयत्या वेळेस ना कोणाच्या तरी कलाकाराच्या हातून काहीतरी पडतं, सांडतं, या अचानक होणाऱ्या काहीतरी गडबडी असतात किंवा एखाद्याच्या ड्रेसचं हे होतं, साधा गजरा पडला पण तो पुढच्या सीनला तो खटकतो की तो नको असतो, की त्यावेळेला ब्लॅकआउटमध्ये जे आपण बाकीचं उचलतो त्यावेळेला सुद्धा पटकन उचलून देणं किंवा कलाकारांनीच हळूच उचलणं.
1: याच्याशी संबंधित मी एक ना एक मजेशीर किस्सा सांगते. मी पाहिलेलं एक नाटक आणि ना त्या नाटकात असं होतं की जो नायक आहे तो शेवटी खलनायकाला मारणार असतो. त्याच्या हातात बंदूक यायची असते त्यावेळी, पण विंगेत उभ्या असलेल्या प्रॉपर्टी देणाऱ्यांना कदाचित ती त्यावेळी दिली नाही आणि मग बंदुकीचा आवाज मात्र येणार होता. म्हणजे जो कोण म्युझिक करणार होता त्याने तर तो द्यायचा होता. मग आता हा नायक गडबडला की आता माझ्या हातात तर बंदूक नाहीये, मग मी आता काय करायचं. मग त्याला त्या टीपॉयच्या तिथे ठेवलेला आधीच्या सीन मधला सुरा दिसला, मग त्याने ते उचललं आणि आता मी तुला सुरेनं मारणार आहे असं म्हणला आणि तेवढ्या वेळात बंदुकीचा आवाज

0: अशी इतकी मजेशीर ती घटना घडली ना की म्हणजे जिंकायला आलेलं नाटक कसं हरू शकतं एका प्रसंगामुळे ते आपल्याला याच्यातनं कळतं. म्हणजे मागे काम करणारी मंडळी खरोखरच खूप महत्वाची असते.
1: आणि अर्थात कलाकार हा प्रसंगावरून दाखवेलच. तुझे म्हणालीस ते सूर्यातनं सुद्धा बंदुकीची गोळी येणार, त्याच्यात नाही तो एखाद्या वेळेस डायलॉग मारून तरी पुढे नेलंही असेल.
0: पण तुम्ही कधी प्रायोगिक नाटक बघितलंय का? प्रायोगिक नाटकांना कमीत कमी नेपथ्य वापरतात हे तुम्ही कधी बघितलं? म्हणजे मी मला वाटतं काही नाटकं बघितली होती अशी पूर्वी की त्याच्यात फक्त एक टेबल खुर्ची किंवा एक नुसती लेवल त्याला मास्किंग केलंय आणि त्यांनी त्यांच्या हालचालीतून तो सेट उभा केला.
2: अगदी
0: लेवल आणि मोढे एवढ्यावर सुद्धा नेपथ्य उभं केलं जातं.
1: मी आता एक स्पर्धा बघितली होती त्याच्यामध्ये त्यांनी फक्त एक कमोड आणि एक पेपर वाचणारा माणूस असा विषय दिला होता, चित्र दिलं होतं, त्याच्यावर फक्त मोढे आणि एक दाराची फ्रेम घेऊन मुलांनी सगळं तुम्हाला असं काही बाकी नेपथ्य नाही त्याच्यामध्ये त्यांनी साकार केलं.
0: त्याला शब्दशः आता मिनिमलिस्ट असं म्हणतात. म्हणजे कमीत कमी नेपथ्यामध्ये नाटक सादरीकरण असा त्याचा अर्थ. नेपथ्य म्हणलं ना की खर तर बरीच नाव येतात बरं का डोळ्यासमोर. रघुवीर तळाशिलकर, दामू केंकरे, मोहन वाघ, प्रदीप मुळे, राजन
1: दत्तात्रय गोडसे,
0: हा आणि नितीन चंद्रकांत देसाई,
2: बरोबर
0: अजून पण आहेत बरं का नावं.
1: श्याम प्रसाद गिरी.
0: करेक्ट करेक्ट.
1: खरंच आहे, खरंच ही नावं घेतल्याशिवाय खरंच आपण पुढे जाऊ शकत नाही.
0: खरंय, बरोबर.
1: चला नेपथ्याविषयी खूप बोललो आपण आणि बोलण्यासारखं खरं तर खूप आहे, पण आता ऐकूया नाट्यपद

0: नाकाम धाम नाचता एक बेल बघता बघता बघता बघता।
1: आणि आता यानंतर येतात आपल्या कलेने नटवणारे आणि पात्रांना जिवंत रूप देणारे अनेक नावाजलेले रंगभूषाकार,
2: मेकअप आर्टिस्ट।
1: रंगभूषाकार हे जादूगार असतात नाही का?
3: बरोबर। अगं त्यांच्यामुळे म्हणजे त्यांनी जी रंगभूषा केली आहे त्यामुळे त्या पात्राचं वय कळतं, त्याचा स्वभाव कळतो, तो कुठल्या परिस्थितीत जगतोय ते कळतं, तो ऐतिहासिक आहे का आत्ताच्या काळातला आहे ते कळतं, म्हणजे त्याची सामाजिक पार्श्वभूमी सुद्धा कळते।
1: खरे खरे। आणि या सगळ्याचा अभ्यास करून कलाकारांच्या चेहऱ्याची ठेवण बदलणं म्हणजे पंढरी दादा, हे नाव मी खूप ऐकलेलं आहे।
2: बरोबर। कृष्णा बोरकर, राम टिपणीस आणि प्रभाकर भावे ज्यांनी पुरुषोत्तम केलंय त्यांना भावे काका माहिती होऊच शकणार नाही।
1: तू सांग भावे काकांबद्दल तुझी काही आठवण आहे?
2: म्हणजे खरं सांगू का, मी पुरुषोत्तम मध्ये तेव्हा ऑन स्टेज वगैरे कधी केलं नाही, पण मी भावे काकांना पाहिलंय। म्हणजे खरं सांगायचं ना तर भावे काका एवढे बुजुर्ग, एवढे ज्येष्ठ आणि बाकी सगळी कॉलेजमधली मुलं मुली, कारण आतमध्ये प्राध्यापकांना सुद्धा अलाउड नसायचं, त्याच्यामुळे सगळं मुलांच्या हातात असायचं। सो

0: मुलांची वय असून असून किती असणार आहेत, 18 वर्षापासून ते 22-23 वर्षांपर्यंतच आपण साधारण कॉलेजमध्ये असतो. पण भावे काका जेव्हा मेकअप करायचे तेव्हा त्याच्या वयातला डिफरन्स सुद्धा निघून जायचा. आणि एक अजून सांगू का, एक प्रथा आहे म्हणजे आता कोण किती पाळतं मला माहिती नाही, पण मेकअप करून उठल्यावर मेकअप दादांना नमस्कार करायचा असतो. हे मी तिथे बघितलं, हे मी तिथे शिकले.
1: हा नमस्कार म्हणजे खरं तर त्यांच्या कलेचा आदर आहे, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आहे. मलाही एक अनुभव आहे, संगीत नाटकांच्यावर आम्ही एक कार्यक्रम करत होतो त्यावेळेला तुमच्या चेहऱ्याची ठेवण म्हणजे ज्याला आपण फीचर्स म्हणतो ते त्यांच्या इतके पटकन लक्षात यायचं ना की संगीत नाटक म्हणण्यानंतरचा थोडासा भडक मेकअप असतो तो, म्हणजे जे या क्षेत्रातले आहेत त्या सगळ्यांनाच माहिती असेल की किती मेकअप करायला लागतो. एकमेकींकडे पाहिल्यानंतर त्यावेळेला आम्हाला खूप हसायला यायचं की बापरे केवढा असा मेकअप केलाय, पण त्यांना ते माहिती असायचं की तुमच्यावर पिवळे लाईट पडणार आहेत किंवा लांबच्या प्रेक्षकाला तुम्ही उठून दिसले पाहिजेत. अतिशय हुशार रंगभूषाकार म्हणता येईल,
2: कलेवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी
1: आणि अनेक पिढ्या घडवल्यात.
2: काही नावाजलेले रंगकर्मी म्हणजे शशिकांत साटम, उल्हास शिरसाट, विलास कुडाळकर.
1: मराठी नाट्यसृष्टीत वर्धन कुटुंबाचं रंगभूषेच्या बाबतीत खूप मोठं योगदान आहे.
0: हो, शंकर वर्धम, नंदू वर्धम, राजन वर्धम
1: ही खरंच नावं घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
2: बरोबर.
1: पण जे म्हणतो ना की रंगभूषेने काय चमत्कार होऊ शकतो, तर एखादा राजा पण एकदम गरीब दाखवायचा असला तर तेही रंगभूषेने होऊ शकतो.
2: एखाद्या तरुण व्यक्तीला म्हातारा दाखवलं जाऊ शकतं म्हणजे रंगभूषा काहीही करू शकते.
1: रंगभूषेचा विचार केला तर मला कोणती भूमिका आवडते सांगू, चेटकीन. तिचं नाक, तिचं ते सगळं मेकअप आणि ड्रेपरी, त्यांनी ती एकदम चेटकीन लहान मुलांच्या ते आकर्षण असतं.
0: खरंय. आणि दिलीप प्रभावळकरांचं हसवा फसवी तर माझ्या मते रंगभूषेसाठी अतिशय
1: आदर्श
0: उदाहरण.
1: अगदी खरंय, अगदी खरंय.
3: आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन किती जणांचं मी बघितलं की एकच माणूस तरुण आणि वृद्ध अशा भूमिका करतो, पण मग तो ती माकड टोपी वापरतो, मोठ्या भिंगांचा चष्मा वापरतो. हे मला वाटतं त्यांच्यापासूनच प्रेरणा घेत असतात.
1: अगदी बरोबर आहे. रंगभूषा करायला पण कथेची माहिती हवी, तो पण एक नाटकाचा खरंच महत्वपूर्ण.
2: आणि त्या पात्राची मानसिकता काय आहे, ते काय असणार आहे, सगळं अभ्यासूनच रंगभूषाकार कदाचित.
1: बरोबर. आणि असं नाही की मी एक सामान्य मुलगी जरी नाटकात काम करत असले की माझा काही असं विशेष भूमिका नाहीये, पण त्यांनाही थोडाफार तरी मेकअप करायलाच लागतो, कारण स्टेज साठी उठून दिसण्यासाठीची आवश्यकता असते.
3: अभिनयाचा एक मायमिंग प्रकार असतो बघ, ज्याच्यामध्ये फक्त पांढरा रंग चेहऱ्याला लावलेला असतो आणि भुवया आणि डोळे कोरलेले असतात,
1: मग त्यांचा हावभाव फक्त लोकांपर्यंत पोहोचले जाणे
2: भुवया.
1: म्हणजे प्रत्येक नाटकाच्या साठीचे वेगळे मेकअप असतात.
3: बरोबर. यावरनं मला माझ्या मुलाची आठवण आली, एका नाटकात त्याने रिप्लेसमेंटची भूमिका केली ती, उग्र आणि असा चिडका माणूस आणि असं काहीतरी. तर एरवी मी त्याला म्हणते अरे एखादा तरी फोटो पाठव, शेवटी पाठवला त्याने फोटो. तो फोटो बघताना काहीतरी वेगळं वाटत होतं, पण काय वेगळं हे कळे ना. मग लक्षात आलं की तो असा चिडलेला किंवा वैतागलेला का दिसतोय, तर त्या मेकअप दादांनी त्याच्या कपाळावर उभ्या आठ्या काढल्या होत्या.
1: पण म्हणजे त्यांचं साध्य झालं मेकअपचं. मला प्रशांत दामलेंचं पण आठवत आहे, ते म्हणाले होते कोणत्या तरी रोल साठी त्यांना पूर्ण हात सुद्धा काळे करायला लागले होते आणि घाम येऊन त्यांचं तो काळा रंग जात होता, विंग मध्ये जायचे आणि परत ते काळा रंग वाचून येत होत. मेकअप मॅनला काम होतं ते. चला, म्हणजे खरंच आहे रंगभूषाकारही तितकाच महत्वाचा भाग आहे.

0: आपण आता बोलता बोलता बोललोच होतो चेटकिणीच्या विषय निघाला त्यावेळेला की तिची वेशभूषा ही तितकीच महत्वाची असते. तर मला असं वाटतं
1: रंगभूषेला पूरक असलेली गोष्ट म्हणजे वेशभूषाकार,
0: म्हणजे पात्रांचा काळ स्वभाव आणि नाटकाची पार्श्वभूमी हुबेहूब जिवंत करतो तो म्हणजे वेशभूषाकार. आणि नुसता एका पात्राच्या वेशभूषेचा विचार करून चालत नाही, म्हणजे रंगांचा कपड्यांचा विचार करताना आजूबाजूचे लोक कोणत्या रंगाचे कपडे घालणार आहेत त्याच्याप्रमाणे प्रत्येक पात्राचा ऍक्च्युअली वेशभूषा ठरते. मागचा पडदा कुठल्या रंगाचा, पुढच्या पात्रांची वेशभूषा ठरते, विषयावर पण अवलंबून असतं. पण एवढाही विचार करायला लागतोय.
2: वेशभूषाचं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला एकदम मला भानू अथय्या यांची आठवण येते की त्यांनी कारकिर्दीची सुरुवात त्यांची फॅशन डिझायनिंग आणि रंगभूमीपासूनच केली होती, ज्याच्यामुळे त्यांना ऑस्कर अवॉर्ड सुद्धा मिळाला होता. तर नक्कीच म्हणजे वेशभूषाकाराचं योगदान नाटकामध्ये महत्वाचं असतं.
1: त्या संहितेची गरज काय आहे, त्या पात्राची गरज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच परत वेशभूषा सुद्धा केली जाते. म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणले की रंगभूषेला तितकंच पूरक असलं पाहिजे ती वेशभूषा असते.
2: बरोबर.
1: आणि मग ह्या दोन्ही आपण म्हणूयात एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे रंगभूषा जितकी चांगली असेल तितकीच वेशभूषा ही असायला हवी असते. त्याच्यानुसारच पात्र जिवंत होत जातं. वेशभूषाकाराची भूमिका नाटकातली खूप महत्वाची ठरते.
2: बरोबर. आता मध्ये मी जे एक नाटक केलं त्याच्यात द्वापार युग दाखवायचं होतं आणि त्याच्यातलं एक खेडं जे सगळं काल्पनिकच होतं पण मला काहीतरी वेगळी वेशभूषा वेगळी रंगभूषा हवी होती. त्यावेळेला कॉटन साड्यांवर काहीतरी वेगळे डिझाईन्स आम्ही करून त्याचं एक वेगळं प्रेझेंटेशन केलं आणि ऑफकोर्स दागिने सुद्धा आम्ही खूप वेगळ्या प्रकारे आम्ही मुद्दामून बनवले त्यासाठी.
1: मी ना मधल्या काळात एक आदिवासी जीवनावरचं नाटक पाहिलं होतं तर त्याच्यासाठी त्यांनी रंगभूषा अर्थात ते पट्टे काढले जातात वगैरे तसं सगळं केलंच होतं. पण त्याच्या सोबतीला वेशभूषा कशी होती तर गोंडपाट म्हणजे आपले पोते जे असतात ना त्याचे कापून त्यांनी ते सगळे वस्त्र बनवले होते. म्हणजे खरोखर हे आदिवासी आहेत हा भास निर्माण होत होता त्यात. म्हणजे वेशभूषा सुद्धा किती कमाल करू शकते. नाही
2: नक्कीच नक्कीच. मला हे आधी कळलं असतं तर मी हे पण वापरलं असतं खरं नाटकामध्ये. एनिवेज नेक्स्ट टाइम
0: आपण वेशभूषेचं बोलतोय तर वेशभूषाकार असतो कधी कधी तो आपल्याला सांगतो की हे प्रकारचे तुझे कपडे आहेत आणि हे तुला घालायचे आणि ते आपल्याकडे नसतातच. आणि थोडासा बजेटचाही प्रॉब्लेम असतोच कधी कधी की दरवेळेला विकत आणणं शक्य नसतं. त्याच्यामुळे मग अगदी खरा खरा अनुभव सांगते मी तुम्हाला नाटकात काम करायच्या वेळेला हिच्याकडनं हे आण हिच्याकडनं ते आण हिचं कानातला वापर तिचं गळ्यातला वापर हिची ओढणी वापर असं करून सुद्धा आम्ही नाटकं वेशभूषेचा विचार करताना आम्ही तशी नाटकं केलेली आहेत.
1: प्रायोगिक नाटकं तर बऱ्यापैकी अशीच होतात
2: पण आपण नशीबवान आहोत की आता आपल्याला काही रेंटल कपडे मिळतात. वेशभूषा ही झाली तर आता येतं ते संगीत. संगीतही तितकाच महत्वाचा भाग आहे ना. जी पहिली अनाउन्समेंट असते आपल्या नाटकाची तेव्हापासूनच प्रेक्षकांना त्याच्याकडे लक्ष वेधून घ्यायला लावणारं असतं ते म्हणजे संगीत.
1: बरोबर. मी सुरुवातीला म्हणाले ना की सीता स्वयंवर हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरलं आणि त्याच्यानंतर संगीत नाटकांचा काळ सुरू झाला. म्हणजे बालगंधर्वांचा काळ म्हणजे सुवर्णयुगच ना संगीत नाटकांचा. तर संगीताला खूपच महत्व तेव्हापासून मिळायला लागलं नाटकांमध्ये. आता आपल्याला ट्रॅक्स अवेलेबल आहेत संगीतासाठी जे आपण पार्श्वसंगीत म्हणून वापरू शकतो.
2: खरंच पण अजूनही लाईव्ह संगीत वाजवत असतात नाटकांमध्ये तर असतंच असतं. काही

0: मध्ये असं दिसतं
1: की तिथे
0: तबला पेटी वगैरे सगळं तिथे रेग्युलर वाजवत आणि तो माहोल वेगळा तयार होतो.
1: नक्कीच नक्कीच. काही नाटकांमध्ये तर म्हणजे कलाकार इतकं सुरेख सादरीकरण करतात ना की त्यांना नंतर येऊन सांगावं लागतं की आम्ही लाईव्ह परफॉर्मन्स देत होतो गात होते.
0: खरंय खरंय. आणि आपण जे म्हणालो ना की संगीताने माहोल तयार होतो ते सस्पेन्स नाटक आहे का कॉमेडी नाटक आहे. कॉमेडी नाटकात तर फार उपयोग होतो संगीताचा.
1: म्हणजे आणि संगीत म्हणजे फक्त गाणं नाही किंवा पार्श्वसंगीत नाही तर तुला माहिती छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणजे जर टेलिफोन रिंग किंवा डोरबेल वाजली नाही नाटकात योग्य वेळी तर काय
0: बेल वाजली आणि दरवाजा उघडताना त्या लॅचचा होणारा आवाज किंवा असं हे पण इतकं सुंदर तिथे.
1: किंवा विंगेत कोणाला तरी रिक्षा सोडून गेली आणि मग रिक्षा जातीये परत किंवा गाडी जातीये परत तर हे छोटे छोटे आवाज पण खूप महत्वाचे असतात नाटकात.
0: लोकांच्या डोळ्यापुढे आपण आणतो की हे खिडकीच्या बाहेर रस्ता आहे म्हणजे त्याला संगीता इतकंच महत्व झालं ह्या आवाजांना सुद्धा.
2: याच्यातली एक तांत्रिक बाजू सांगू का जी मी अनुभवली की आता ठीक आहे आता लॅपटॉप असतात वेगवेगळे ट्रॅक्स तुम्हाला देऊन क्लिक करून तुम्ही म्युझिक प्ले करू शकता. वीस वर्षापूर्वी काही लॅपटॉप नव्हते. स्टुडिओ मध्ये जाऊन एका कॅसेटवर रेकॉर्ड करून आणायचो आम्ही सलग की सुरुवातीच्या म्युझिक पासून शेवटच्या म्युझिक पर्यंत सगळं एका कॅसेटवर म्हणजे टेप रेकॉर्डर असायचं आणि त्या कॅसेटवर आम्ही रेकॉर्ड करून आणायचो. मध्ये मध्ये थोडा पॉज असायचा. तो जो म्युझिक ऑपरेट करणारा मुलगा किंवा मुलगी असेल त्याने एक हेडफोन मिळायचा. आणि आता फॉर एक्झाम्पल नाटकामध्ये तुला वाजवायची बेल आता तुला कसं कळणार कॅसेटवर की ती कुठे आहे. हे काय करायचे म्युझिक वाले कानात हेडफोननी बेल वाजवून टाकायचे आणि कॅसेट काढायचे बोटानी ती फिरवायचे मागे. दोन बोट फिरवली की माझ्या बेलची स्टार्ट येणार
0: आहे.
2: खूपच जोखमीचं काम होतं असं मला म्हणायला लागलं. खूप सोपं झालंय असं म्हणू शकतो पण हे मी पाहिलंय की ती मुलगी लिटरली तिथे तर आमची बेल नव्हती नाटकात एक खडा कोणीतरी टाकायचा आणि पाण्यात डुबुक असा
0: आवाज सेकंदांचा फक्त तो आवाज
2: डुबुक जो आवाज आहे ना तो त्यांनी फेकल्यानंतर तो बरोबर त्याला किती सेकंद तो पडायला लागेल पाण्यात आणि मग तो डुबुक आवाज
0: येईल. त्यावेळेला परीक्षण करणारे जे असतील त्यांनी नक्कीच दखल घेतली असेल याचा विचार केला असेल की सगळं समोर दिसतं तेच सगळं चांगलं नाही जे बॅकस्टेज असतं तेही किती महत्वाचं असतं हे परीक्षण करणाऱ्यांनी नक्कीच केलं असावं.
1: याच्यावरनं मघाशीच्या किस्स्याबद्दल एक आठवलं की बंदुकीचा आवाज करायला फुगा फोडला जायचा बाईक समोर म्हणजे तिकडे ठाप असा आवाज आला पाहिजे म्हणजे अशा वेगवेगळ्या ट्रिक्स ते लोक
0: वापरायचं. आणि आता तर फेडर्स आलेले आहेत सगळं आता सगळं इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे सगळं त्याच्यामुळे ती म्हणते तसं थोडं सोपं झालंय पण तरीही प्रसंगावधान त्यांनाही दाखवायलाच लागतं आणि लक्ष ठेवायलाच लागतं नाटकांकडे. त्यात सगळं अंधारात तिथे थोडेसे लाईट असतील नसतील त्याच्यात करायला लागतं. जसं संगीत महत्वाचं असतं तसंच असतं ते म्हणजे प्रकाश योजना ही तितकीच महत्वाची असते. खरंच तर बघायला गेलं तर ते पूर्ण नाटकावरच प्रकाश
1: बरोबर
0: लागतात. रात्र असू दे दिवस असू दे दुपार असू दे तसे तसे रंग आपल्याला दाखवायला लागतात.
1: प्रकाश योजनेचं एक छान उदाहरण मी तुला सांगते. एक नाटक मी पाहिलं होतं ज्यात ऐतिहासिक नाटक आणि महाभारतातलं दृश्य सुरू होतं युद्धाचं. त्यावेळी इतकी सुंदर प्रकाश योजना त्यांना केली होती ज्यांनी कोणी केली होती ती की जसा बाण सुटतो तसा प्रकाश धावत जातो आणि अक्षरशः बाण सुटल्याचा भास निर्माण होतो. तर इतकी सुरेख प्रकाश योजना म्हणजे खूप कमी बघायला मिळते आणि तितकं ते कौशल्य त्याला दाखवता येतं तिथे. म्हणजे प्रकाश योजनाकारही खूप सृजनात्मक करू शकतो नाटकाच्या दृष्टीनं.
0: खरंय खरंय. आजकाल प्रकाश योजनेचं म्हणालीस तसं लाईटवर स्लाइड दावून चंद्र दाखवता येतो सूर्य दाखवता येतात पाण्याचे इफेक्ट दाखवता येतात म्हणजे नदीचे इफेक्ट सुद्धा दाखवता येतात.
2: ही एक तांत्रिक बाजू मी बऱ्याच वेळेला तांत्रिक बाजूंवरतीच बोलते बहुधा
0: कदाचित
2: असल्यामुळे असेल कदाचित. पण म्युझिकची प्रॅक्टिस तुम्हाला नाटकाच्या रिहर्सल्स मध्ये करता येते. तुम्ही ऍक्टिंगची तर करताच. तुम्ही प्रॉपची प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही विंगेतनं येण्या जाण्याची ब्लॅकआउटची प्रॅक्टिस पण त्या तिथल्या स्थळाचे लाईट बंद करून करू शकता. एकच प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला शक्य नसतं ती म्हणजे लाईट्स. तुम्ही रंगीत तालीम जर केली तर तेव्हा तुम्ही करू शकता आणि डायरेक्ट नाटक एवढाच वेळ मिळतो.
1: आणि प्रकाश योजनाकार इतका महत्वाचा का असतो कारण प्रकाश योजनाकाराला मधले जे ब्लॅकआउट असतात ते सांभाळायचे असतात आणि तो जर का लांबला तर प्रेक्षकाची लिंक तुटू शकते. आणि अगदी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रकाश योजनाकार तितकाच महत्वाचा असतो. किंवा एखादी छोटीशी गोष्ट आपल्याला प्रेक्षकांना दाखवून द्यायची असते की कोपऱ्यात काहीतरी ठेवलेली एक वस्तू आहे ती लक्षात आणून द्यायची असते त्यावेळी प्रकाश योजनाकाराचं कसब लागतं की आता प्रेक्षकांना तेच दाखवायचं आहे.
0: अगदी बरोबर. शॅडो दाखवण्यासाठी मागणं लाईट द्यायला लागतात तेही एक खूप टेक्निक वेगळं.
1: बरोबर.

0: ते पण तुम्हाला माहिती लागतं आणि काही क्षणात तुम्हाला बदलायला लागतं त्याचं सेटिंग. आणि सुरुवातीला आपण बोललो तसं की काही वेळ तुम्हाला दिलेला असतो सगळं नैपथ्य लावायला, लाईटला सुद्धा तेवढ्याच वेळामध्ये सगळं काम करायला लागतं.
1: बरोबर.
0: जे समोरनं तुम्ही एखादा जर फोकस देणार असाल तर त्याचं सेटिंग करून ठेवायला लागतं.
2: हा म्हणजे पात्राच्या उंचीनुसार त्याला लाईट्स लावावे लागतात की त्याच्या डोळ्यावर अंधार येऊ नये, त्याच्या डोळ्यातले भाव दिसले पाहिजेत, खाळणं अंधार दिसू नये, किंवा त्याच्या उंचीनुसार तो बरोबर सेट झाला पाहिजे. आणि कलाकाराला म्हणजे जो अभिनय करतोय त्याला सुद्धा ही गोष्ट खूप लक्षात घ्यावी लागते की प्रकाश योजनाकारांना जिथं लाईट दिलाय तो लाईट त्यांनी कॅरी केला पाहिजे, नाहीतर नाटक सुटतं.
0: बरोबर. इव्हन आजकालच्या ह्याच्यात प्रेक्षकांमधनं पण बऱ्याचशा एंट्रीज असतात, तर त्यावेळेस त्याच्यासाठी पण एक वेगळा लाईट दिलेला असतो. आणि ह्या लाईट वरनं लक्षात आलं जे आपण म्हणतो की कसं भान ठेवायला लागतं, त्याची एक लाईट लाईन असते त्याच्या पुढे तुम्ही स्टेजच्या येऊन उपयोग होत नाही ना, तर तुमच्या चेहऱ्यावर सगळा अंधार जातो.
2: एक अजून सांगायचंय मला म्हणजे एक बोलता बोलता की लाईट्स जो माणूस करतो त्याला काय फक्त लाईट्स ऑपरेट करायचे नसतात, त्याला लाईट सेट पण करायचे असतात. बऱ्याच वेळेला 10-12 असे वरती टांगलेले
0: म्हणाले जाऊन जिलेटिन पेपर लावायला लागतात त्याला वेगवेगळ्या रंगांचे जे जळणार नाहीत.
2: बरोबर. म्हणजे त्याला तेवढ्या वेळातच करायला
0: लागतं.
2: रात्र दाखवायची असेल तर निळा, किंवा सकाळचं दृश्य दाखवायचं असेल तर वेगळं, असे बरेच प्रकार त्यात केले जातात
0: आणि तो खरंच परिणाम साधता येतो त्या रंगांचा. नक्कीच. आणि आपण जे म्हणाल होते की कलाकाराला या सगळ्याचं भान असायला लागतं, म्हणजे सगळ्या गोष्टी येतात त्या परत कलाकाराकडे. लेखनानं व्यक्तिरेखा कागदावर निर्माण केली जाते, दिग्दर्शकांना तिला रंगमंचावर उभं करण्याची दिशा दिलेली असते, पण व्यक्तिरेखेला श्वास, आवाज आणि देह भावना देतो तो म्हणजे कलाकार.
1: बरोबर.
0: संहितेत एखाद्या वेळेस फक्त 2 ओळी लिहिलेल्या असतात, पण त्याच 2 ओळींच्या मागचा अभ्यास करून किंवा भावना लक्षात घेऊन जो अभिनय करतो तो खरा कलाकार. आता तू 2 ओळीत लिहिलेलं असतं ते कलाकार सादर करतो म्हणलीस. एका मोठ्या नाटाच्या बाबतीत असं झालं होतं, ओळी 2च होत्या पण ते दृश्य खूप मोठं व्हायचं. 2 ओळी काय काही सेकंदात बोलून होतात, पण ते दृश्य 2.5 ते 3 मिनिटांचं व्हायचं. हा पॉज महत्वाचा.
1: बरोबर.
0: खरंय खरं. आणि तो पॉज खूप साधतो, काही न बोलताही खूप गोष्टी साध्य होतात.
2: दिग्दर्शकाचा बऱ्याच वेळेला हा एक आवडीचा शब्द असतो, प्रेग्नंट पॉज. आणि ना म्हणजे आता आपण कलाकाराविषयी बोलतोय म्हणून की दिग्दर्शक जेव्हा संहिता निवडतो, म्हणजे ही अर्थात दिग्दर्शकाची निवड असते, त्यांनी निवडलेली संहिता निवडली जाते, त्यानंतर तो ठरवतो की मला या पात्रांसाठी कुठली व्यक्ती घ्यायची आहे. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व त्याला बरोबर साजेसं आहे की नाही, तो तितकं चांगल्या पद्धतीनं त्याला न्याय देऊ शकेल की नाही, हे सगळं हा सगळा विचार दिग्दर्शकांना केलेला असतो.
0: मला असं वाटतं म्हणजे सगळं तुम्हाला तोंडापर्यंत घास आणलेला, शेवटी चावायचा तुम्हालाच आहे. काय पर काय प्रवेश करून ती व्यक्तिरेखा कलाकाराला साकारायलाच लागते. त्याची संवाद फेक, त्याचं पाठांतर, देहबोली हे पण खूप महत्वाचं असतं. अपर्णा, मला तुला इथे विचारायचं होतं की तुझा मुलगा स्वतः लिहितो आणि अभिनयही करतो, तर तुला आधीचे आपले जे कलाकार आहेत किंवा त्यांचं जे अभिनय आहे तो संयमी असेल, किंवा त्यांचं तू आता जे म्हणालीस पॉज त्यांचा महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: ही नवीन मुलांचं तुला अभिनय कसा वाटतो? नवीन मुलांचा अभिनयाचा विचार केला तर ते अभिनय करतात असंच वाटत नाही अशी आताची परिस्थिती. पूर्वी असं मी ऐकलं होतं की नाटकात काम करायचं असेल तर तुझा आवाज इतका खणखणीत पाहिजे की शेवटच्या माणसाला ऐकायला जायला पाहिजे. आता टेक्नॉलॉजीमुळे, माईक सिस्टीममुळे इतक्या गोष्टी बदलल्या आहेत की दराला आवाज खणखणीत पाहिजे असं नाहीये, तुझी फेक चांगली पाहिजे. मग तुझा आवाज मोठा असो छोटा असो तुला तेवढं कव्हर करता आलं की झालं. आणि त्यामुळे आता हा अभिनय वाटू नाहीये याकडे हळूहळू कल झालेला आहे, लाऊडनेस कमी झालाय.
2: रिअलिस्टिक ऍक्टिंग हा एक प्रकार आपण म्हणू शकतो. किती सहज तुम्ही रंगमंचावर वावरताय, किती सहज तुम्ही तुमचे संवाद देताय आणि ते किती खरे वाटतायत. म्हणजे अगदी आता आपण जसं सहज बोलतोय तसंच ते सहज घडतंय असं वाटावं, इतकं ते रिअलिस्टिक असतं.
1: बरोबर.
2: आणि हा प्रकार आता खूप आवडीनं लोक बघतात किंवा केला जातो.
0: आता तू म्हणालीस त्याच्यावरनं मला असं वाटतं की नवीन पिढी येते ती पण नक्कीच कांमध्ये मोठं योगदान देईल आणि चांगलंच आशादायी वाटतंय आता आपल्याला. आणि खरंच चांगली चांगली नाटकं पण येत आहेत. म्हणजे आता एक जे राजनाट्यला एक नाटक आलं होतं ते आता व्यावसायिक रूपात येत आहे, याचाही खरं खूप आनंद आहे की नवीन पिढी पण काहीतरी नवीन नवीन करते,
1: विचार करून अभ्यास करून करतायत.
0: हो, नक्कीच.

0: आता यात आणखीन एक घटक राहिलाय जो खूपच महत्वाचा आहे, म्हणजे ज्याच्या समोर ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो आहोत, ज्याची दाद आपल्याला हवी असते, ज्याच्या टाळ्या आपल्याला हव्या असतात, चिट्ट्या हव्या असतात, तो म्हणजे प्रेक्षक. तेव्हा कुठे कलाकाराला त्याच्या मनाला शांत वाटतं की माझं जे काय मी केलंय ते प्रेक्षकांना आवडलंय, ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंय.
1: खरंय. आणि हाऊसफुलचा जेव्हा बोर्ड लागतो त्यावेळेला त्या कलाकाराला किंवा याच्या मागे जे झटत असतात त्या लोकांना केवढं समाधान वाटत असेल, मिळाल्यासारखं वाटत असेल. आणि असं मी म्हणत नाही की हाऊसफुलचं बोर्ड आहे तीच नाटकं बघा, कदाचित काही प्रेक्षक त्या नाटकांकडे वळतही नाहीत. आज 7 असतील प्रेक्षक, 10 असतील प्रेक्षक, पण ती नाटकं अप्रतिम असतात. म्हणून ते नाटक चांगलं नाहीये अशा ती गोष्ट नाहीये, तर प्रत्येकाने सगळी नाटकं खरं तर जाऊन बघायला हवीत. आणि प्रेक्षक आपला नक्कीच चोखंदळ आहे, गर्दी आहे.
0: आणि जी काय कलाकृती सादर होते ना, तर अपर्णा प्रेक्षक म्हणून एक वेगळा अनुभव घेत असते, संज्ञा प्रेक्षक म्हणून त्याच नाटकाचा वेगळा अनुभव घेत असते, प्राजक्ता वेगळा अनुभव घेत असते, आणि श्रद्धा सुद्धा आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांशी आपण त्याला रिलेट करत असतो जे काय समोर घडतंय त्याला, आणि मग तो आपला प्रत्येकाचा एक वेगळाच अनुभव,
1: वैयक्तिक अनुभव होतो.
0: बरोबर.
1: खरंय खरंय. मला असं वाटतं आज आपण नाटकाचा प्रवास लेखनापासून सुरू करून दिग्दर्शन, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, संगीत, कलाकार, प्रकाश योजना, प्रेक्षक या सगळ्यांपर्यंत अनुभवला. आणि खरं तर नाटक म्हणजे केवळ रंगमंचावर दिसणारे 2-3 तास नाहीत, तर त्या 2-3 तासांमागचं लेखकाच्या मनात दडलेली एक छोटीशी ठेंगीच असते असं मला वाटतं. खरंच पडदा पडतो, दिवे विजतात, कलाकार रंगमंचावरून उतरतात, पण एखादा संवाद, एखादी व्यक्तिरेखा, एखादा प्रसंग किंवा एखादी भावना प्रेक्षकाच्या मनात थांबून राहते आणि तिथेच नाटकाचं खरं यश दडलंय.
2: अगं म्हणूनच तर नाटक म्हणजे जिवंत माध्यम. प्रत्येक प्रयोगात ते नव्यानं जन्म घेतं आणि कलाकार बदलला तर त्या नाटकाचा सूर सुद्धा बदलतो.
0: बरोबर. आणि प्रेक्षक बदलले की त्याची अनुभूती सुद्धा बदलते, आणि तरीही प्रत्येक वेळी नाटक आपल्याशी काहीतरी बोलत राहतं.
1: मैत्रिणींनो, आजच्या डिजिटल आणि वेगवान जगात माध्यम बदलली, मनोरंजनाची साधनं बदलली, तरी एका रंगमंचावर समोरासमोर बसून माणसानं माणसाशी संवाद

0: साधण्याची जादू ही नाटकाचीच आहे. म्हणूनच तर पडदा पडतो पण नाटक संपत नाही ते कुणाच्या तरी मनात पुन्हा सुरू होतं.
1: वा,
0: याच विचारानं आज आपल्या नाटकावरच्या गप्पा आपला संवाद आपण इथेच थांबवूया. अपर्णा, प्राजक्ता आणि श्रद्धा, तुम्ही आज तिघी आकाशवाणी पुणे केंद्रात आलात, आज आमच्याशी संवाद साधलात, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: आवडीचा विषय आणि त्याच्यावरती इतक्या छान गप्पा मारायला मिळाल्या, इतकं छान बोलायला मिळालं आणि इतका सगळा अभ्यास नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या तुम्हा सगळ्यांकडून सुद्धा. सो धन्यवाद तुला सुद्धा
3: संज्ञा, खरंच खूप मज्जा आली. इतकं बॅक स्टेज केलं पण कोणी बॅक स्टेज बद्दल इतकं बोललंच नव्हतं माझ्याशी. आज खरंच खूप छान बोलता आलं, खरंच खूप नॉस्टॅल्जिक झाले मी पण. खूप थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल.
2: आणि मला तर फारच आनंद झालेला आहे, मी घरात जे बघते तेच इथे पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं, त्यामुळे खूप आनंद झाला.
0: खूप खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, आताच आपण उर्मी हा कार्यक्रम ऐकला. विषय होता नाटक पाहावं करून. सहभागी होत्या श्रद्धा वरणकार, अपर्णा जोग, प्राजक्ता मुळेकर. संकल्पना आणि सूत्रसंचालन होतं संज्ञा कुलकर्णी यांचं. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. बरं तर मैत्रिणींनो, आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकल्यात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 1 वाजते थोड्याच वेळात प्रसारित होतील आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

वाणी जयराव आणि सहकाऱ्यांनी गायलेले गीत आता ऐकूया. चित्रपट यशोदा. चंद्रकांत खोत यांचं गीत आहे आणि दत्ता डावजेकर यांचं संगीत.

श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं इन मेन तीन या चित्रपटातील गीत. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके.

0: लाखाची गोष्ट या चित्रपटातील गीत आपण ऐकलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. गदी माडगूळकर यांची रचना होती.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12:00.

सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पाहुणे या चित्रपटातील गीत आता ऐकूया. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि राम कदम यांचं संगीत.

सुधीर फडके, उषा मंगेशकर आणि सहकार यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. पाहुणे या चित्रपटातील हे गीत होतं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहाद हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना। केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर, G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग। अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी, मात्र अत्यंत सावध पवित्रा। नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626। महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना। आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते विविध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांसाठी रवाना झाले। या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला। अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीत उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी आपण उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं। या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत। त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदिर झापारो यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 6 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर दाखल झाल्यात। या दौऱ्यादरम्यान त्या G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार असून विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी त्या संवाद साधतील। या चर्चांमध्ये भारतामधील गुंतवणुकीच्या संधी, आर्थिक स्थितीचा आढावा तसंच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, गुंतवणूक, भागीदारी अधिक दृढ करण्याच्या क्षेत्रांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं जाईल। भारत आणि अमेरिका यांच्यात जॅव्हलिन या रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदी करारावर स्वाक्षरी झाली असून त्याचा वापर

भारतीय लष्करासाठी केला जाणार आहे. हे खांद्यावरून मारा करता येण्यासारखं क्षेपणास्त्र आहे आणि दोन्ही देश संयुक्तपणे त्याचं उत्पादन करणार आहेत. या करारामुळे भारतीय लष्कराला असलेलं अमेरिकेचं भक्कम पाठबळ दिसून येतं असं अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलंय. तसंच हा करार म्हणजे परस्परांना लाभदायक सहउत्पादन वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या संरक्षण क्षेत्रातला उद्योगांचा पाया विस्तारण्यासाठीची उत्तम संधी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी आहे, मात्र तरीही आपण अत्यंत सावध असल्याचं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली. जून महिन्यात झालेला शांतता करार पुन्हा लागू करण्यासाठी वाटाघाटींवर भर दिला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. इराणमध्ये सध्या देशांतर्गत आर्थिक दबाव वाढत असून त्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान आलंय. या कराराची अंमलबजावणी सुरू असताना इराणनं सुमारे 9 कोटी पिंपळ तेलाची निर्यात केली होती असं त्यांनी सांगितलं. तर एका दुसऱ्या संदेशात इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनेई यांनी देशासमोरच्या वाढत्या आर्थिक आव्हानांवर आणि लोकांच्या रोजीरोटीच्या समस्यांवर गंभीरपणे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. अमेरिका आणि इराणनं संघर्षविरामासाठी गेल्या 18 जूनला केलेल्या करारातल्या अटींचं वारंवार उल्लंघन झाल्यानं तो निष्फळ ठरला आहे. सर्बियातल्या बेलग्रेड इथं अलिप्ततावादी चळवळीत सहभागी झालेल्या राष्ट्रप्रमुख तसंच शासनप्रमुखांच्या पहिल्या परिषदेच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त उच्चस्तरीय स्मरणोत्सवाची बैठक होणार आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर असे 2 दिवस ही बैठक चालेल. या बैठकीत सहभागी होणाऱ्या भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू करणार आहेत. अलिप्ततावादाचा वारसा आजच्या जगासाठी शिकवण अशी या बैठकीची संकल्पना आहे. भारत या चळवळीचा संस्थापक सदस्य असून या चळवळीच्या तत्व आणि मूल्यांप्रती भारत सदैव वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून तमिळनाडू कर्नाटक केरळ आणि लक्षद्वीपच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तमिळनाडूत इरोड इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमाला आज ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते बंगळुरूत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. उद्या उपराष्ट्रपती केरळमला भेट देतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी ते लक्षद्वीपमध्ये मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे. अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांगपत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे. हिमालयीन क्षेत्रात बचावकार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलंय. आतापर्यंत भारतानं 157 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलंय. महाराष्ट्रातून नेपाळला तीर्थयात्रेसाठी गेलेल्या 100 भाविकांची बिहार सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून बिहारमध्ये काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेत आणण्यात आलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वे गाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. या निमित्तानं त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना अभिवादन केलंय. जिद्द, शिस्त आणि उत्कृष्टतेची भावना ही देशाच्या क्रीडा संस्कृतीची ओळख असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलंय. देशात विकसित होत असलेली क्रीडा परिसंस्था ही प्रत्येक स्तरातील प्रतिभेची जडणघडण करण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र

0: मोदी यांनीही मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिले. हॉकी या खेळातलं मेजर ध्यानचंद यांचं नैपुण्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनीही आज नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. क्रीडा दिनानिमित्त फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात एक तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए एक घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा एक घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलंय. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल तिकीटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडच्या हल्द्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
2: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई है. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी का जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: केंद्रीय गोदाम महामंडळानं महाराष्ट्रातल्या नाशिकहून तमिळनाडूमधल्या चेन्नईला कांदे घेऊन जाणारी दुसरी रेल्वेगाडी रवाना केली. यामुळे पुरवठा साखळी मजबूत होऊन देशभरातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वेळेवर होईल असं महामंडळानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. केंद्रीय अर्थमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर, G20 देशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत घेणार सहभाग. अमेरिकेशी चर्चा करण्याची इराणची तयारी मात्र अत्यंत सावध पवित्रा. नेपाळमध्ये पुरातल्या मृतांची संख्या 626. महाराष्ट्रातले 100 पर्यटक बिहारमार्गे परतीच्या प्रवासाला रवाना. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: दुपारचा 1:40 झालेत. आता ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा जिल्ह्यात उत्साह. कणकवलीत महसूल समाधान शिबिर. महसूल दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार आणि नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
2: स्वतंत्र भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आठवडाभर आधीपासूनच तिरंगा यात्रांनी जिल्हा दुमदुमून गेला होता. स्वातंत्र्य दिनी सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्यातून लवकरच चिपी नवी मुंबई विमानसेवा सुरू होईल, त्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. तसंच जिल्ह्याच्या 92 लँडिंग पॉईंट पैकी 14 संवेदनशील लँडिंग पॉईंटवर पोर्ट केबिन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1,33,00,000 रुपये नियोजन मधून मंजूर झाले असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. यानिमित्तानं कृषी क्षेत्र, पोलीस विभाग, विद्यार्थी, क्रीडा, युवा, डॉक्टर, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी आणि योगदान दिलेल्या व्यक्तींना पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या 125 क्षयरोग रुग्णांना दत्तक घेतलं. या ध्वजारोहण सोहळ्याला आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साहिल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग

0: जिल्ह्याचं आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 200 सर्वेअरना लायसन्स देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करण्यात येणार आहे. भविष्यात लँड टायटलिंग कायदा लागू करून शासनमान्य मालकी हक्काचं कार्ड देण्याचा सरकारचा मानस आहे. तसंच नोंदणीपूर्व मोजणी आणि त्यानंतर फेरफार करण्याची नवी व्यवस्था कायद्याद्वारे लागू केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत कणकवली इथं आयोजित महसूल समाधान शिबिरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यासाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. कणकवलीतल्या या शिबिरात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आदी उपस्थित होते. कुडाळ शहरात नगरपंचायतच्या वतीनं साकारण्यात आलेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या नमो उद्यानाचं लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फित कापून तसंच शिलालेखाचं अनावरण करून करण्यात आलं. यानंतर उपस्थित मान्यवरांनी नमो उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली. सिंधुदुर्ग नगरी इथं पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नशामुक्त शालेय परिसर कार्यक्रमाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभारंभ केला. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम उपस्थित होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातल्या 134 शाळांनी सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राला वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात टास्क फोर्स स्थापन केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या तब्बल 25 गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा मृद आणि जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त जिल्ह्यात सिंधुदुर्ग नगरी इथं आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातले नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित सहभागींना जलसंधारणाची शपथ दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटरला सुरुवात केली. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. किनारपट्टीवर समुद्राला पारंपरिक पद्धतीनं नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: दुपारचे 1:45 झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माधुरी ओक यांच्या स्वरात हे गीत.

0: मंगन
1: माधुरी ओक यांनी गायलेले गीतापणीतलेत विश्वनाथ ओक यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि गजमल माळी यांचं गीत होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांताराम नांगावकर यांची रचना आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात.

0: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचा 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या वाइल्ड शिप चेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
2: ग्रंथप्रेमी श्रोते हो, तुम्हाला गूढ गोष्टी आवडतात का? जर एका सामान्य माणसाच्या आयुष्यात अचानक काही विलक्षण घटना घडू लागल्या तर काय होईल? आज मी तुम्हाला अशाच एका अद्भुत कादंबरीची ओळख करून देणार आहे. या जगप्रसिद्ध कादंबरीचं नाव आहे अ वाइल्ड शिप चेस आणि या विलक्षण कादंबरीचा लेखक आहे अत्यंत महत्वाचा आणि लोकप्रिय जपानी कादंबरीकार हारुकी मुराकामी. मुराकामीच्या लेखनाची शैलीच अशी आहे की तो एका अगदी साध्याशा वास्तवातून एका वेगळ्याच गूढ जगामध्ये आपल्याला कधी घेऊन जातो कळत नाही. या कादंबरीचा नायक असाच एक सामान्य एकटा तरुण आहे. त्याचं आयुष्य एका कंटाळवाण्या संथ गतीनं चाललेलं असतं, पण अचानक त्याच्या आयुष्यात एक अकल्पित प्रसंग येतो. त्याला एका अत्यंत विचित्र अशा मोहिमेवर जावं लागतं आणि ती मोहीम असते एका विशिष्ट मेंढीचा शोध घेण्याची. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, पाठीवर स्टारची खूण असलेली एक रहस्यमय अशी मेंढी. एका महिन्याच्या आत जर त्यानं या मेंढीला शोधून काढलं नाही तर त्याचं करिअर आणि आयुष्य दोन्ही उद्ध्वस्त होणार अशी धमकी नायकाला त्याचा चक्रम बॉस देतो. आणि मग सुरू होतो एक चक्रावणारा अविस्मरणीय असा प्रवास. एक नवीन मैत्रीण या प्रवासात त्याला साथ देते. हे दोघं जण मग जपानच्या उत्तरेला असलेल्या एका बर्फाळ निर्जन आणि शांत प्रदेशात म्हणजेच होक्काइडोच्या पर्वतरांगामध्ये त्या मेंढीचा शोध घेण्यासाठी जातात. या शोध मोहिमेत नायकाला द रॅट हा त्याचा जुना मित्र भेटतो. त्यापूर्वी हा मित्र देखील कुठेतरी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला असतो आणि त्याचा या मेंढीशी काहीतरी संबंध असतो. मुराकामीनं या प्रवासात टोकियो शहरातलं अतिशय वेगवान आधुनिक जीवन आणि होक्काइडोच्या पर्वतरांगांमधला गूढ शांत निसर्ग यांचा अतिशय सुंदर असा विरोधाभास उभा केला आहे. नायकाला या प्रवासात भेटणारी चित्रविचित्र पात्र कथेची रंगत आणखी वाढवतात. मुराकामीची शैली साधी छोट्या छोट्या वाक्यांची अशी आहे, ती वाचकाला गुंतवून ठेवते. पण शैली साधी असली तरी हे पुस्तक साधं नाही. त्याच्या आशयाला अनेक पैलू आहेत, ते वाचकाला हळूहळू जाणवायला लागतात. अ वाइल्ड शिप चेस ही साधी रहस्य कथा नाही. मुराकामी

0: या रंजक कथानकातून मानवी एकाकीपणा आणि अस्तित्वाचा शोध तसंच जपानच्या बदलत्या आधुनिक संस्कृतीवर एक अत्यंत प्रभावी भाष्य केलं आहे. स्वप्न आणि वास्तव यातली सीमारेषा या पुस्तकात इतकी धूसर होते की वाचक म्हणून आपणही त्या गूढ प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनतो. ही कादंबरी वाचताना आपण एखादं सुंदर पण थोडं विस्कळीत असं स्वप्न पाहत आहोत असं आपल्याला वाटू लागतं. मुराकामी वाचकांसमोर अनेक प्रश्न उभे करतो पण त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची हमी मात्र देत नाही. वाचकाच्या प्रगल्भतेवर त्याचा विश्वास आहे, त्यामुळे मुराकामीचा वाचक या पात्रांचा सहप्रवासी बनतो, स्वतः उत्तरांचा शोध घेतो. म्हणजे एक प्रकारे वाचक कादंबरीच्या लेखनातही सहभागी होतो. तर श्रोतेहो, जर तुम्हाला वेगळं स्वप्नवत आणि विचार करायला लावणारं जागतिक साहित्य वाचायची आवड असेल तर हारुकी मुराकामीची ही अप्रतिम कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोतेहो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला लोकप्रिय जपानी लेखक हारुकी मुराकामी यांच्या अ वाइल्ड शिप चेस या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये ऐकूया फुलकोबीची लागवड याविषयी माहिती. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्रात कोबीवर्गीय भाज्यांमध्ये फुलकोबी अतिशय लोकप्रिय आहे. फुलकोबीला शहरी तसंच ग्रामीण भागातून वर्षभर भरपूर मागणी असते. फुलकोबीमध्ये प्रोटीन्स तसंच पोटॅशियम, फॉस्फरस, चुना आणि लोह ही खनिजं आणि अ आणि क जीवनसत्व भरपूर असतात. फुलकोबीपासून भाजी, लोणचं, भजी इत्यादी अनेक रुचकर पदार्थ तयार करता येतात. फुलकोबीच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात 23 अंश सेल्सिअस तापमान लागतं आणि नंतर 17 ते 20 सेल्सिअसवर चांगली वाढ होते. पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेलं तर गड्डा अतिशय लहान आणि कमी प्रतीचा तयार होतो. या पिकासाठी मध्यम ते भारी आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. फुलकोबीच्या हळव्या जातीसाठी मध्यम प्रतीची रेताळ पोयट्याची जमीन योग्य आहे. गरव्या जातीसाठी नदीकाठची गाळवट किंवा भारी सुपीक जमीन लागते. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 इतका असावा. जातींमध्ये हळव्या जाती म्हणजे लवकर तयार होणाऱ्या जातींमध्ये अर्ली कुवारी, पुसा अर्ली सिंथेटिक, अर्ली बनारस, अर्ली पाटणा, पुसा कार्तिकी, पुसा दीपाली इत्यादी जाती आहेत. तर गरव्या जातींमध्ये पुसा सिंथेटी, पुसा शुभ्रा ह्या उशिरा तयार होणाऱ्या जाती आहेत. निमगरव्या जातींमध्ये इम्प्रूव्ड जॅपनीज आणि पंत शुभ्रा या जाती आहेत. तर स्नोबॉल प्रकारामध्ये पुसा स्नोबॉल 1, पुसा स्नोबॉल K1 आणि स्नोबॉल 16 या जाती असून संकरित जातीमध्ये हिमानी आणि स्वाती या जातींचा समावेश होतो. फुलकोबीचं पीक खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीनही हंगामात घेता येतं. रोप प्रथम रोपवाटिकेत गादीवाफ्यावर तयार करून घ्यावीत. रोप निरोगी, जोमदार आणि काटक असावीत. यासाठी बियाणं नेहमी खात्रीलायक ठिकाणाहून घ्यावं. विशिष्ट हंगामासाठी शिफारस केलेल्या जातींचंच बियाणं निवडावं. रोपवाटिकेतील सॉफ्ट ब्लॅक रॉट या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणं 10 ग्रॅम मर्क्युरिक क्लोराईड 10 लिटर पाण्यात मिसळून केलेल्या द्रावणामध्ये अर्धा तास बुडवून ठेवावं. नंतर सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. 1 हेक्टर लागवडीसाठी 600 ते 750 ग्रॅम बी लागतं. तर गरव्या आणि स्नोबॉल गटातील जातीचं हेक्टरी 375 ते 400 ग्रॅम बी लागतं. फुलकोबीची लागवड सरीवरंब्यावर करावी. लागवड 60x45 सेंटीमीटर किंवा 60x60 सेंटीमीटर अंतरावर करावी. रोपांची पुनर्लागवड संध्याकाळी करावी. प्रत्येक ठिकाणी निवडक एक रोप लावावं. रोपांच्या लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. दुसरं पाणी त्यानंतर तिसऱ्या दिवशी द्यावं. लागवडीनंतर 1 आठवड्यात सर्व नांगे भरून घ्यावेत. फुलकोबीच्या पिकाला हेक्टरी 30 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पाला

0: द्यावं, अर्धा नत्र आणि पूर्ण स्फुरत आणि पालाशची मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा रोप लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पद्धतीनं द्यावं. तसंच लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. खरीप हंगामात आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावं. अंतर्मशागत करताना प्रामुख्यानं तणांची वाढ ही झपाट्यानं होत असते. यासाठी 3 ते 4 खुरपण्या करून शेत तणविरहित ठेवावं. तणाच्या बंदोबस्तासाठी मशागतीनंतर वाफे बांधणीपूर्वी दर हेक्टरी 2 किलो बासालिन हे तणनाशक जमिनीवर फवारून जमीन वखरावी. त्यानंतर रोपांची लागवड करावी. फुलकोबीच्या पूर्ण वाढलेल्या गड्ड्याची लगेच काढणी करावी. तयार गड्ड्याच्या खालचा दांडा भोवतालच्या पानासह कापावा. नंतर गड्ड्याभोवतीची 3-4 पानं ठेवून बाकीची मोठी पानं आणि दांडा गड्ड्यालगत कापावा. गड्ड्याभोवती ठेवलेल्या पानामुळे वाहतुकीत गड्डे एकमेकांना घासून खराब होत नाहीत. प्रति हेक्टरी 200 ते 250 क्विंटल उत्पादन मिळतं. संकरित जातींपासून 300 ते 350 क्विंटल उत्पादन मिळतं.
1: फुलकोबीची लागवड याविषयी माहिती आपण ऐकली, वाचन केली होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी. आता एक निवेदन आहे शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता स्पिरुलिनाचे उत्पादन तंत्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत शास्त्रज्ञ डॉक्टर स्वप्नील कदम. तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245-1541-34 आणि 45-1541-35 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. दुपारचे 2:05 झाले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
3: अल्सर्स म्हणजे नेमकं काय असतं आणि कशामुळे होतात?
4: अल्सर हा पोटाच्या जठराच्या आतील आणि जठराच्या पुढचा एक छोटा डिओडेनम म्हणतो आपण त्याला, त्या लहान आंतड्यात छोटासा भाग. आणि काही वेळेला अल्सर अशा लहान आंतड्यामध्ये पण असतात, मोठ्या आंतड्यामध्ये पण. अल्सर म्हणजे एक पातळ थर जो आपल्या अन्ननलिकाचे आतील आहे त्याला कुठंतरी छेद पडणं, छोटीशी जखम होणं आणि तो पातळ जो काही थर आहे तो थोडासा कुठंतरी त्याला छोटासा खड्डा म्हणू अगदी मराठी भाषेत, तर ते पडणं म्हणजे आपण त्याला अल्सर म्हणतो. हे अल्सरमध्ये काय होतं की आतील भाग जो आहे तो ओपन होतो आणि ब्लड वेसल्स वगैरे त्याला त्या ओपन होतात, त्याला आपण अल्सर म्हणतो. ह्या अल्सर होण्याला कारण म्हणजे काही वेळेला हे अति ॲसिड वाढणं, नको असलेले पदार्थ खाल्ल्यामुळं, मग ते जसे की अल्कोहोल असेल, तंबाखू असेल, अति तिखट असेल आणि काही वेळा स्ट्रेस अल्सर पण म्हटल्या जातात. स्ट्रेस म्हणजे अति स्ट्रेस झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी हार्मोनल वाढतात किंवा नर एंडिंग्ज असतात वेगस वगैरे, त्यांची ॲक्टिव्हिटी वाढते आणि मग ते अल्सरमध्ये काही वेळेला रूपांतर होतं.
3: अल्सरसाठी ट्रीटमेंट काय घेता येते आणि काळजी काय घेणं आवश्यक आहे?
4: अल्सरचं जे ट्रीटमेंट, आता बरीच औषधं चांगली चांगली आलेली आहेत. अल्सरचं प्रमाण, अल्सर कुठं आहे, काय आहे, ती किती प्रमाणात आहे आणि ती बघून ते कशामुळं आहे. काही वेळेला इन्फेक्शन, एच पायलोरी म्हणून एक इन्फेक्शन आहे, त्या इन्फेक्शनमुळं असेल तर ते इन्फेक्शन ट्रीट केलं जातं. त्याचप्रमाणे त्याच्यामुळं नसेल तर मग त्यानुसार औषधी, काही ॲसिड कमीत कमी सिक्रिसिन होईल अशा पद्धतीची औषधं आणि त्या अनुषंगानं ॲडवाईस आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा ते अल्सरचं निदान स्पेशालिस्ट करून मगच ट्रीटमेंट त्यानुसार दिली जाते.
3: पोटविकारांची आपण माहिती घेत आहोत तर पोटातला एक सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे लिव्हर, यकृत.
4: बरोबर.
3: खूप लोकांचं फॅटी लिव्हरचं निदान होत आहे, तर फॅटी लिव्हर होतं म्हणजे काय होतं?
4: फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये काही फॅटी सेल्स प्रमाण त्याच्यामध्ये वाढतं आणि ज्या वेळेला आपलं

0: एक्सरसाइज असेल, वर्क असेल, त्या प्रमाणात खाण्याच्या प्रमाणात ते जर नसेल तर मग फॅटी लिव्हरचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे. काही अल्कोहोलिक पेशंटमध्ये पण फॅटी लिव्हर आपल्याला हे बघायला मिळतं आणि काही नॉन अल्कोहोलिकमध्ये सुद्धा हे फॅटचं प्रमाण दिसून आलेलं आहे. तर हे जीवनशैलीशी संबंधितच आता जास्त वाढत चाललेलं आहे. आपलं एक्सरसाइज म्हणावा तसा होत नाही, वर्कआउट म्हणावा तेवढं होत नाही आणि त्यामुळं फॅटी लिव्हरचं प्रमाण अलीकडे खूप वाढलेलं आहे.
1: फॅटी लिव्हर होण्याचे दुष्परिणाम काय होतात?
0: फॅटी लिव्हर हे असंच राहिलं आणि काही जणांना मग फॅटी लिव्हरमधून एक सिरोसिस म्हणून एक रोग आहे, लिव्हरचा सिरोसिस, तो काही जणांना होण्याची पॉसिबिलिटी असते. तर काही जणांना आणखी एखाद्या वेगवेगळ्या त्या फॅटी लिव्हरमध्ये आणि काही इन्फेक्शन झालं तर मग काही वेळेला एकंदरीत कार्य थोडंसं मंदावण्याची शक्यता असते लिव्हरचं. त्यामुळे फॅटी लिव्हर हे निदान होत असेल तर थोडंसे आपण लगेच काय होतं असं नाही आहे, परंतु आपण त्याची जर काळजी घेतली तर बरंच प्रमाण त्याचं कमी होऊ शकतं. थोडंसं आपण एक अर्धा तास चालणं म्हणतो, खाण्यापिण्यामध्ये ऑइली पदार्थ म्हणू किंवा खूप गोड पदार्थ, ह्याचं जर प्रमाण सगळं कमी केलं तर फॅटी लिव्हर बऱ्याच अंशी कमी होतं आणि नाहीसही होऊ शकतं.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: दुपारचे 2:10 होत्या. थोड्याच वेळात दुपार समाचार या हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: दुपारचे 2:10 झालेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली ऐश्वर्या बेहरे यांनी. ओल्या कचऱ्याबरोबरच सुका कचरा सुद्धा घरामध्ये असतो आणि त्याचबरोबर प्लास्टिक कचराही असतो. तर सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा याचं व्यवस्थापन कसं करावं?
2: सुक्या कचऱ्यामध्ये जसं म्हटलं मी, पेपरचे तुकडे वगैरे असतात ते टाकायचे नाहीत, त्यामुळे ते सेपरेट केलं. त्याच्या जोडीला जर आपण येणारे बिल असतात पेपरवरचे, लाईट बिल असतात, जे नको असलेली दुकानातली कशाची कशाची बिल असतात, म्हणजे जो पेपर असतो तो जर एकत्र एका जागी व्यवस्थित करून लावला तर त्याचा मूल्य पण येईल तुम्हाला आणि तो वेगळा पण होईल. जाड पुठ्ठे असतात, हल्ली पार्सलचं प्रमाण खूप वाढले तर त्याला पण मूल्य येतं, ते पण जर तुम्ही वेगळं केलं तर ते पण वर्गीकरणात जाऊन व्यवस्था व्यवस्थित लागू शकते. प्लास्टिकमध्ये प्लास्टिक पिशव्या असतात, आता दुधाची पिशवी आली तर ती व्यवस्थित फाडली. मी बऱ्याच जणांना असं सुचवते की कोपरा कट करू नका, तर ती मध्ये थोडीशी कट करून अशी सरळ सलग कापली तर तिचा कुठेही तुकडा न निघता ती दुधाची पिशवी आपल्या पातेल्यात व्यवस्थित ओतून पाणी घालून मिसळून घेतलं आणि पुन्हा 3 बाजूनं कट केली आणि ती उघडली तर त्याच्यात छोटी मलईचा काहीतरी लेअर थोडाफार असतो, तो एकतर तुम्ही तुमच्या पातेल्यात काढून घ्या किंवा अंगाला लावा. आणि ती स्वच्छ केली, नॉर्मल बायकांना सवय असते ती पिशवी स्वच्छ धुतली की सिंकच्या टाईल्सला चिकटवतो, मग तिथं जर चिकटवली ती पटकन सुकून जाते. दुसऱ्या दिवशी तुम्ही प्लास्टिक जे बाजूला काढाल त्याच्यामध्ये कोरडी ती पिशवी जाईल. असंच आपण जर अन्न पदार्थ काही प्लास्टिकच्या ह्याच्यातून आणलं तर प्रत्येक गोष्टीला आपण हेच करू शकतो, स्वच्छ केलं, सुकवलं आणि वेगळं प्लास्टिक केलं.
3: ओके.
2: बऱ्याच कॉस्मेटिक असतात किंवा पॅकेट फूड्स असतात
3: किंवा शॅम्पूच्या
2: बॉटल्स, त्या सुद्धा जर स्वच्छ केल्या तर त्याला मूल्य आहे. पैशांसाठी नाही पण एक पर्यावरणाचं सजगता म्हणून जर ह्या गोष्टी तुम्ही बाजूला करत गेला.
3: बरोबर.
2: साधं मी मगाशी सांगितलं की दुधाची पिशवी ती मी बाजूला केली, त्याच्याबरोबर मुलं चॉकलेट खातात, ते छोटे छोटे रॅपर्स नाले वगैरे तुम्ही म्हणतात त्याच्यासाठी खूप कारणीभूत राहतात कारण ते छोटे छोटे असतात, बाहेर कुठेही फेकलं तर ते उचलणं शक्य. वेफर्सचे पॅकेट्स बरं खाल्लं तर तुम्ही तुमचा जो कचरा असेल प्लास्टिकचा तो एकतर तुमच्या बॅगेमध्ये कॅरी करा आणि जिथं तुम्ही साठवून करत असाल प्लास्टिकची तिथं तो एकत्र करा. आणि हे मी केलं की माझी मुलं करणार आहेत किंवा माझ्या शेजारच्या, असा तो अवेअरनेस वाढणार आहे. ह्याचे दुष्परिणाम जसे पाणी तुंबणं किंवा त्याच्याबरोबर आपलं बऱ्याच बायकांना काय समजते की अन्न उरलंय ते एका पिशवीत टाकतात, गाठ मारतात आणि ती डस्टबिनला टाकतात आणि आपले जे भटके

0: बरोबर वगैरे असतात, तर त्यांना ते कळत नाही. ती मुके प्राणी आहेत, त्यांना आपल्यासारखं फारसं काही कळत नसते.
1: बरोबर.
0: तर त्याचा दुष्परिणाम काय होतो, ते पिशवीसह ते खातात. आणि आता कित्येक ठिकाणी असं झालं की हे जी जनावरं आहेत अक्षरशः लोळतात ती रस्त्याला, कारण पोट दुखत असतं, पोट फुटलेलं असतं, कुणालाही कळत नाही काय चाललंय. हे सगळं होऊ नये म्हणून पहिली गोष्ट की आपण ते अन्न तसं न टाकता कंपोस्टिंगला किंवा सेग्रिगेट करून जर प्रॉपर दिलं प्लास्टिकमध्ये न बांधता, तर त्याच्यामुळे एखादा प्राणी जर असा प्लास्टिकमुळे त्याचा जीव जात असेल तर तो जाणार नाही. आणि माझा अनुभव असा आहे की जर एक मोठी थैली केली किंवा पिशवी केली तर त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वच्छ प्लास्टिक व्यवस्थित बाजूला काढून स्वच्छ साठवलं तर 3-3 महिने ती मोठी थैली तुमची घरात एका कोपऱ्यात राहू शकते आणि त्यानंतर तुम्ही सेग्रिगेशन जिथं केलं जातं तिथं देऊ शकता. बऱ्याच संस्थांनी ह्यात पुढाकार घेतलाय, त्यामुळं जे रिसायकलिंगला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा अवेअरनेस वाढवतात की ह्या गोष्टी रिसायकलला प्रॉपर जात आहेत.
2: परिसर या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा यांच्या व्यवस्थापनाविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

दुपारचे 2:30 वाजलेत. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग नारायणी आणि पूर्वकल्याणी. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे सारदा मुरली यांनी आणि मृदंगम साथ आहे आदित्य राजगोपालन यांची. ऐकूया जयंती रामा यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग नारायणी.

0: शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोड वरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेल. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात.

0: जयंती रामा यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग नारायणी आणि त्यानंतर पूर्वकल्याणी हे दोन राग आपण ऐकलेत. त्यांना व्हायोलिन साथ केली होती शारदा मुरली यांनी आणि मृदंगम साथ होती आदित्य राजगोपालन यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरा

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना। नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित। पुरातल्या मृतांची संख्या 626। आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले। या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला। अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव यांच्याशी चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं। या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत। त्यानंतर किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सदिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 107वा भाग असेल। हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनचं संपूर्ण नेटवर्क, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल। याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल। तर हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच आकाशवाणीद्वारे हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्येही प्रसारित केला जाईल। नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत। मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे। राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे। राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली। नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं। त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीनं महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं। नेपाळमध्ये पुरातल्या बळींची संख्या आता 626 झाली आहे। अजूनही सुमारे 2000 लोकांचा थांब पत्ता लागलेला नाही तर सुमारे 5000 लोकांशी संपर्क तुटल्याची भीती आहे। हिमालयीन क्षेत्रात बचाव कार्य सुरू असून अनेक ठिकाणी मृतदेह हाती लागत आहेत। ओळख न पटलेल्या मृतदेहांचं दफन करण्याचा निर्णय नेपाळ

0: सरकारनं घेतला आहे. या सर्व मृतदेहांचे डीएनए नमुने दफनापूर्वी घेतले जातील असं नेपाळ सरकारनं म्हटलं आहे. पुरामुळे संपर्क तुटल्यानं विविध ठिकाणी अडकून पडलेल्या 2500 जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रसुआ जिल्ह्यातल्या जलविद्युत प्रकल्पात काम करणारे कामगार बोगद्यात अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भारतानं तंत्रज्ञांचं पथक आणि इतर साहित्य पाठवलं आहे. आतापर्यंत भारतानं एकूण 57 टन मदत साहित्य नेपाळला पाठवलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमध्ये हरद्वानी इथं सभा घेतल्यानंतर त्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याप्रकरणी संबंधितांविरोधात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज केली. नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. शुद्धीकरण हा गुन्हा आहे असं ते म्हणाले.
1: ये एक क्राइम है, एक इलीगल चीज की गई है. हिंदुस्तान का कॉन्स्टिट्यूशन अनटचेबिलिटी को बैन करता है, कहता है कि अनटचेबिलिटी का जो प्रैक्टिस है वो इलीगल है. शुद्धिकरण जो हो रहा है वो अनटचेबिलिटी ही है, वो दूसरे नाम से अनटचेबिलिटी है. अगर मैं शुद्धिकरण करता हूं तो उसका फाउंडेशन अनटचेबिलिटी है. अनटचेबिलिटी के बिना मैं शुद्धिकरण कर ही नहीं सकता.
0: पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे. मराठवाड्यातील काही भागात गेल्या 45 दिवसांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे. पाणी टंचाईमुळे सोयाबीनचं पीक वाळून गेलं असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. नुकसानीचा योग्य अंदाज घेण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून पंचनामे करण्याची गरजही त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा केला जात आहे. देशात क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशानं हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट हा जन्मदिन 2012 पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसंच ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. फिट इंडिया चळवळीला पुढची दिशा देण्याच्या उद्देशानं देशभरात खेळाच्या मैदानात एक तास या उपक्रमाचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली.
2: आज नेशनल स्पोर्ट्स डे के अवसर पर सारे देश में फिट इंडिया मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए 1 घंटे खेल के मैदान में कार्यक्रम दिया है. आज सुबह से मुझे सूचना मिल रही है लाखों की संख्या हर गली में मैदान में देश के युवा 1 घंटे के लिए खेलने के लिए आए हैं. मुझे खुशी है मोदी जी के नेतृत्व में देश बदल रहा.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही क्रीडा दिनानिमित्त सलग 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात आज आयोजित कार्यक्रमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 या संकल्पनेवर आधारित विशेष टपाल पाकिटाचं प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. नागालँडच्या युवा संसाधन आणि क्रीडा संचालनालयानं कोहिमा इथं झालेल्या आयोजित कार्यक्रमात 2025-26 या वर्षातल्या गुणवंत खेळाडूंना सन्मानित केलं. 2036 ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदक संख्या वाढवण्यासाठी लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रातली प्रतिभा शोधायची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केलं. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांवरच्या विशेष टपाल आवरणाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुण्यात बोलत होते. देशातल्या क्रीडा संघटना ऑलिम्पिक संघटना आणि वेगवेगळ्या क्रीडा मंडळांनी 5 ते 15 वर्ष वयोगटातल्या मुलांमधले क्रीडागुण हेरावेत, लहान वयातच गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं त्यांनी सुचवलं. क्रीडा दिनानिमित्त आज नंदुरबार इथं मेजर ध्यानचंद चषक हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात मुलांचे 8 आणि मुलींचे 6 अशा एकंदर 14 संघांनी भाग घेतला.

0: भालाफेकपटू नीरज चोप्रा स्नायूंच्या दुखापतीमुळे उर्वरित हंगाम आणि आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांमधून बाहेर पडला आहे. प्रशिक्षणादरम्यान ही दुखापत झाल्याची माहिती नीरजनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये दिली. काही दिवसांपूर्वी तो डायमंड लीग स्पर्धेसाठी पात्र ठरला होता, पण आता याही स्पर्धेत तो खेळू शकणार नाही. भारताच्या वेलावन सेंथिलकुमार यानं हंगेरी इथं झालेल्या पीएसए बुडापेस्ट खुल्या स्क्वॉश स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हंगेरीच्या बालाज फरकास याच्यावर 3-0 अशी मात केली. मुंबई क्रिकेट संघटनेच्या परिसरातल्या 5 उपहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ असं महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री उझबेकिस्तान आणि किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यावर रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 438 पर्यटकांपैकी 338 जण सुरक्षित. पुरातल्या मृतांची संख्या 626. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना देशाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप्सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाले. श्रोते हो, आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत आपण ऐकू शकाल एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. नमस्कार.

नहीं होता है नसीबा राशन से।

मध्यमवारी 1251 किलोहर्ट्स अर्थात 239.8 मीटर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026, भारतीय सौर दिनांक 7, भाद्रपद शके 1948. सायंकाळचे 5:01 झाले आहेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोत्यांनो नमस्कार. या सायंकालीन प्रसारण सभेमध्ये मी आहे तुमच्यासोबत तुमची रेडिओ सखी प्रतिमा. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा सुरेल कार्यक्रम.

तेजेंगे या चित्रपटातील आनंद बक्षी यांची रचना उदित नारायण यांच्या आवाजात आपण ऐकली. या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात समीर यांचं गीत कविता कृष्णमूर्ती आणि सोनू निगम यांच्या स्वरात.

श्रोतेहो दिल है तुम्हारा या चित्रपटातील गीत नुकतंच आपण ऐकलं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं होतं नवीन श्रवण यांनी. कार्यक्रमात पुढे जाऊयात सिंघम या चित्रपटातील गीताबरोबर. स्वानंद यांच्या रचनेला स्वरबद्ध केलं आहे श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांनी. या गीताला संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

आशा भोसले आणि अभिजीत यांच्या आवाजातील हे गीत नुकतंच आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी आणि या गीताचे गीतकार होते आनंद बक्षी. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 5:30 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून युववाणी आणि ठीक 6 हिंदीमधील बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही हे कार्यक्रम संक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाचा रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट वृषाली गाडगीळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरातील कार्यक्रमात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत अशा एका युवा खेळाडूला जिने आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करत भारताचा तिरंगा अभिमानानं फडकवला आहे. रिदमिक जिम्नॅस्टिक्स सारख्या कौशल्य, शिस्त आणि कलात्मकतेचा सुंदर संगम असलेल्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आजच्या आपल्या पाहुणीशी तिच्या प्रवासाविषयी आपण संवाद साधणार आहोत. आपल्या बरोबर आहे वृषाली गाडगीळ. वृषाली, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: मित्रांनो, वृषाली ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिदमिक जिम्नॅस्ट असून तिने 2023 आणि 24 मध्ये अनुक्रमे फिलिपिन्स आणि उझबेकिस्तान इथे आशियाई अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच हंगेरीतील बुडापेस्ट येथे आयोजित ज्युनियर रिदमिक कप स्पर्धेतही तिने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची तिने कमाई करत आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय आणि SGFI स्पर्धांमध्येही ऑलराऊंड तसेच विविध प्रकारांमध्ये पदक जिंकत तिनं महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. खेळासोबत शिक्षणातही ती तितकीच यशस्वी आहे. 10वीच्या परीक्षेत 94% गुण मिळवल्यानंतर सध्या ती KHS ज्युनियर कॉलेज इथे 12वीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. चला तर मग वृषालीशी संवाद साधूयात. वृषाली, रिदमिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकाराविषयी तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल, काय सांगशील?
2: रिदमिक जिम्नॅस्टिक्स हा एक ऑलिम्पिक गेम आहे. हा आपल्या या देशात फारसा काही तो प्रसिद्ध नाहीये, तो जास्ती लोकांना माहितीच नाहीये की रिदमिक जिम्नॅस्टिक्स हा खेळ आहे आपल्या या देशात. हा एवढा मदर ऑफ स्पोर्ट्स म्हणतात रिदमिक जिम्नॅस्टिक्स किंवा साधं जिम्नॅस्टिक्सला. लोकांना आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स माहिती असतं पण रिदमिक जिम्नॅस्टिक्स नसतं माहिती. रिदमिक जिम्नॅस्टिक्स मध्ये तुम्हाला सगळं लागतं, फ्लेक्सिबिलिटी, स्ट्रेंथ, आय हँड कोऑर्डिनेशन आणि जो काय फोकस लागतो या गेम मध्ये तो कुठेच नाही लागत. त्यामध्ये आपल्या चार ऍपरेटस असतात, हुप, बॉल, क्लब्स आणि रिबिन. पाचवा एक रोप असतो, रोप फारसा काही इकडे वापरला जात नाही. रोप मध्ये खूप म्हणजे ऑब्विसली स्किपिंगसाठी आपण सगळ्यांनाच माहितीये स्किपिंग रोप्स वापरतो, तसा रोपचा वापर आहे. बाकीचे रोपचे हँडलिंग वगैरे असतात. हुप जर आपण एक घेतलं

0: हुप मध्ये रिंग लोकांना माहिती असते पण ते हुप असतं रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये, हे नसतं माहिती.
1: ओके,
0: हुप हा ऑब्विसली मोठी असते हुप. त्याच्यानंतर हुप मध्ये बरेचसे आता रिस्क आणि बॅलन्सेस, जम्प्स, पिवट्स असे चार मेन प्रकार असतात. बॅलन्सेस, जम्प्स, जम्प्स तर तुम्हाला माहितीच असतात, जम्प्स, बॅलन्सेस, पिवट्स हे सगळे डिफिकल्टीज असतात आणि दे आर व्हेरी हार्ड टू डू. आणि त्याच्यात अटमोस्ट फ्लेक्सिबिलिटी लागते पायाची, बॅकची. रिस्क मध्ये सर्वात जास्ती कोऑर्डिनेशन लागतं हुप आणि क्लब्स मध्ये, सर्वात अवघड असतात आणि क्लब्स जोर जोरात लागतात. रिबेन सगळे घाबरतात रिबेनला मोस्टली, बिकॉज रिबेन करणं खूप अवघड आहे, मला पण अवघड जायचं. आणि रिबेन जर एकदा जमली तर त्याच्यासारखी अप्रतिम गोष्ट नाही. आमचे सेटचे दोन असतात, इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप. ग्रुपचा जो सेट असतो तो पाच लोक करतात, पाच, आणि ऑपरेटर्स एव्हरी फोर इयर्स बदलत राहतात फॉर ग्रुपचा सेट. सो ग्रुपच्या सेटमध्ये पाच लोक करतात आणि 2.5 मिनिट त्यांचा सेट असतो. वेरॅज इंडिव्हिज्युअलच्या सेटमध्ये फक्त 1.5 मिनिटचा सेट असतो. त्या 1.5 मिनिट मध्ये एवढे सगळे विचार जातात डोक्यातनं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, त्यामुळे जे काही टाइम मॅनेजमेंट लागते ना ती मी खूप शिकले स्पोर्ट्स कडनं. खूप जास्ती गोष्टी त्या 1.5 मिनिटात बसवायला खूप अवघड असतं. आणि जसं वयोगट वाढत जातं तसं ते वाढवत जातात, बिकॉज तेवढं ब्रेन स्ट्रॉंग व्हायला लागतं आणि तेवढं कळायला लागतं की किती मला बसवायचं ती गोष्टी. मग हे सगळं होतं. मग त्याच्यानंतर ग्रुपचं मी सांगितलं पाच लोक करतात, त्या पाच लोकांमध्ये पण कोऑर्डिनेशन अटमोस्ट लागतं. एकाचं चुकलं तर तो अख्खा ग्रुप फॉल होतो. फॉल होणं, आमचा असा एक एरिना असतो 13x13चा, त्या एरिनाच्या बाहेर गेला तर तो फाऊल असतो. ऑपरेटर्स हातात न पडला तर इट इज ऑल्सो फॉल. मग आर्टिस्ट्री मध्ये आहे की तुम्ही म्युझिक सोबत किती कनेक्टेड आहात. रिदमिक या नावातच रिदम आहे, रिदम सोबत कनेक्शन तर असायलाच पाहिजे. सो जर म्युझिक काहीतरी वेगळंच करतो आणि आम्हीच काहीतरी वेगळं करतोय, सो दॅट इज नॉट राईट. आणि हे सगळं आर्टिस्ट्री मध्ये त्याचे मार्क कापले जातात. तर मग असे 10 पैकी आर्टिस्ट्री मध्ये मिळतं आणि एक्झिक्युशन मध्ये पण 10 पैकी मिळतं. अँड डिफिकल्टी कॅन गो ऑन.
1: खूप छान प्रकारे आणि सखोल माहिती दिलीस आम्हाला, त्याबद्दल तुझे आभार. कारण बऱ्याच जणांना याविषयी माहिती नसतं, कदाचित आजच्या या कार्यक्रमामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचली असेल. जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकाराकडे तू कशी वळलीस, तुझी सुरुवात कशी झाली?
0: मी आधीपासूनच थोडीशी ऍथलेटिक होते. तर मग ऍथलेटिक म्हटलं की माझ्या घराच्या जवळच्या एका ग्राउंडला असं साधं नॉर्मल किड्स प्ले ग्राउंड सारखं होतं, तिथे मी जायचे. आणि तिथे पण बऱ्यापैकी ऍथलेटिक म्हणजे रनिंग, जम्पिंग जे काही असतं ते सगळं करायचे. माझी एक फ्रेंड होती, तिने मला एकदा सांगितलं ती जिम्नॅस्टिक्स करायची, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स. तर तिने मला म्हटलं की बघ करून, कारण की ती पण थोडीशी ऍथलेटिकच होती. सो मग मी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स जॉईन केलं आणि मग तिकडनं माझं असं मन वळलं आणि मी रिदमिक जिम्नॅस्टिकच्या साईडला गेले. मी आता करंटली मधुरा तांबे आणि कल्याणी तांबेच्या अंडर शिकते. मधुरा ताई ही स्वतः इंटरनॅशनल प्लेअर, छत्रपती अवॉर्डी आणि इंटरनॅशनल जज आहे, आणि कल्याणी ताई सुद्धा इंटरनॅशनल कोच आहे. आणि ते दोघंही अप्रतिम आम्हाला ट्रेनिंग देतात आणि त्यांचं गायडन्स पण सुंदर आहे.
1: ग्रेट. तू जेव्हा भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करतेस, फिलिपिन्स, उझबेकिस्तान, हंगेरी यासारख्या कंट्रीजमध्ये तू जेव्हा इंडियाला रिप्रेझेंट केलं, तेव्हा तुझा अनुभव कसा होता? तुला काय वाटलं तिथे गेल्यावर, तिथलं वातावरण कसं होतं?
0: तिथे तर पहिले सिलेक्ट झाल्यावरती एवढा आनंद होतो सगळ्यांना की कारण काय इंटरनॅशनलला पहिल्यांदा खेळणार म्हणजे हे खूपच अचीवमेंट असतं, सेल्फ अचीवमेंट. सो मग पहिले तर मी एक्सायटेड होते, पण मधल्या तो एक 2 महिन्याचा गॅप मिळतो ट्रेनिंगसाठी आफ्टर सिलेक्शन झाल्यावरती. तेव्हा मग झालं ट्रेनिंग असं 7-8 तास दिवसाला हे सगळं केलं आणि जवळजवळ आल्यावरती की आता माझी कॉम्पिटिशन आहे नेक्स्ट वीक, जे काय भीती वाटायला लागली की आता काय करायचं जाऊन, तर मग ती भीती वाटणारच. आणि मग एकदा मी तिथे पोहोचल्यावरती, म्हणजे पोहोचल्यावरती पण ठीक आहे अख्खी टीम होती, मस्त आम्ही मज्जा केली, बिकॉज ऑलमोस्ट सगळ्यांचीच पहिली इंटरनॅशनल होती, सगळ्यांनी मस्त मज्जा केली. तिथे पोहोचलो तर स्टेडियम मध्ये गेल्यावरती एवढं मोठं स्टेडियम होतं, आपल्या इंडियात कुठेच नाही एवढं मोठं जस्ट फॉर रिदमिक जिमनॅस्टिक्स. तिथे आम्ही गेलो, एवढं मोठं स्टेडियम बघून आम्ही सगळे असे शॉक्ड होतो की ओ माय गॉड हे काय म्हणजे आता. आणि मग आम्ही तिथे गेलो, तिथे ऑब्व्हियसली प्रॅक्टिस करायला आम्हाला खूप मजा आली बिकॉज तिथे प्रॉपर एरिनाज होते, प्रॉपर हाईट्स होते फॉर थ्रोज कॅचेस रिस्क करायला. त्याच्यानंतर मग सगळ्या ट्रेनिंग वगैरे केली आणि मग परत सगळ्यांना भीती वाटायला लागली. पण परत आमच्या कोचेसने आम्हाला सगळं सांगितलं की मस्त करा, शांतपणे करा. आणि फर्स्ट टाइम इंटरनॅशनल गेल्यावर की थोडस तरी भार असतोच ना, की आपण इंडियाला रिप्रेझेंट करतोय, काहीतरी तरी मीट करायला पाहिजे.

0: तेवढं तर टेन्शन होतच. पण जेव्हा मी तिथे फ्लोअरवरती गेले तेव्हा मला काही असं वाटलं नाही की आपण इंटरनॅशनल खेळतोय, कारण का त्या पॉइंटला सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं की फक्त मी आणि माझा ऍपरेटस आहे. आणि मी ज्युनियर होते सो मला फक्त हुप होती आणि म्हणून त्या वर्षाला माझी फेवरेट हुपच होती, बिकॉज मी त्याच्यासोबत ट्रेन केलं. त्या मोमेंटला जेव्हा मी गेले फ्लोअरवरती तेव्हा हुप करून म्हणजे इट वॉज ओनली मी माझी हुप आणि देव, बिकॉज तो माझी मदत करणार होता कारण मला भीती वाटत होती. सो तो 1.5 मिनिटं खूप महत्वाचा असतो आणि तेव्हा फोकस हल्ला की गेला. पण माझं थोडस ठीक होतं कारण काय मला माहिती होतं की मी आणि माझी हुपच आहे, नॉर्मल माझा सेट आहे आणि फक्त एरिना वेगळं आणि समोर जजेस वेगळे. आणि ह्या वेगळीच भीती असते की बाहेरचे जजेस बघून खूपच हलायला होतं
1: खरं
0: आणि मग काय करायचं कळतच नाही. पण ठीक आहे, हुप होती मग प्रॅक्टिस केलेली एवढी ताईच्या अंडर, मग झालं हुपचा सेट वगैरे झाला आणि बाहेरून जो आनंद होतो तो वेगळाच असतो की झालं. पण आम्हाला तिथे फर्स्ट टाइम जाऊन आहे ना हे खरं कळलं की तिकडे आहे ना, म्हणजे जसं सांगितलं मी की न्यूट्रिशियस किंवा त्यांच्यासोबत केवढे फिजिओथेरपिस्ट वगैरे असतात तेवढे आमच्यासोबत नव्हते. इट वॉज जस्ट अस अँड आर कोचेस. तेव्हा तिथे बाहेरचे खूप सारे लोक होते आणि त्यांच्यासोबत हेल्पर्स पण खूप असतात आणि त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण एवढं भारी होतं. मग मला असं झालं की आमच्याकडे का असं नाहीये,
1: तो म्हणजे अजून आपल्या टीम अजून परिपूर्ण होणं असं तुला महत्वाचं वाटतं की सगळे स्पेशलिस्ट तुमच्या टीम मध्ये असणं हे महत्वाचं आहे आणि रिदमिक जिम्नॅस्टिक सारख्या खेळाकडे अजून त्या प्रमाणात फोकस नाहीये असं तुझं म्हणणं आहे.
0: हो आणि म्हणजे थोडस आम्ही मागेच होतो, म्हणजे माझी पण रँक 12वी वगैरे होती इन आय डोंट नो किती लोक होते. पण हे जर वर न्यायचं असेल तर हे गरजेचंच आहे ना की असं न्यूट्रिशियस असावं किंवा कोणीतरी वेगळं हेल्पर्स असावं,
1: बाकी प्रोफेशनल्स पण असणं महत्वाचं.
0: बिकॉज जर तिथे त्या क्षणाला काहीतरी झालं आणि कोणी नसेल फिजिओथेरपिस्ट, कोणाचं अँकल ट्विस्ट झालं आणि फिजिओथेरपिस्ट नसेल तर काय करायचं, आणि बाहेरचे हॉस्पिटल आर नॉट अफोर्डेबल फॉर अस आणि मग कसंच करणार ना. सो देर शुड बी सम गव्हर्नमेंट सपोर्ट आय थिंक.
1: खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात तू कसरत करतेस, या दोन्हीचा समतोल कसा राखतेस?
0: जिम्नॅस्टिक्सने मला एक गोष्ट खूप महत्वाची शिकवली माझ्या आयुष्यात, डिसिप्लिन. बिकॉज आमच्या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही 1 मिनिट उशिरा आला तर तुम्हाला पनिशमेंट मिळणारच, की तुम्ही 6 ट्रेनिंगला 6 नाही आला तर पनिशमेंट मिळणार. सो एक ती गोष्ट महत्वाची होती की डिसिप्लिन. एक तर मोटिवेशन होतं की मला हे जिंकायचंय, कारण की एकदा सीजन चालू झाला ना की असे पाठोपाठ येतात ना कॉम्पिटिशन की काहीच कळत नाही. सो मग तेवढं मोटिवेशन लागतं की मला पुढे जाऊन मला मेडल मिळवायचंय, मला गोल्ड मेडल मिळवायचंय, मला काहीतरी करायचं आणि इंडियाला रिप्रेझेंट करायचंय, एवढंच सगळं असतं. ह्याच्यानंतर पहिले तर डिस्ट्रॅक्शन नसतात, कारण तर एवढं सगळं चालू असतं की डिस्ट्रॅक्शन्सला वेळच नसतो. सो डिसिप्लिन आणि मोटिवेशन आणि डिस्ट्रॅक्शन नसणं हे तिन्ही खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत.
1: आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला कोणी कोणी साथ दिली, किंवा तुझ्या शाळेचा किंवा तुझ्या प्रशिक्षकांचा, त्यांचा सपोर्ट कसा होता तुला?
0: माझे कोचेस तर पहिले, तर मग त्यांना पण माहिती होतं की धावी आहे, म्हणजे मी पण थोडेशी असं अभ्यासा साईडला होते तर मग त्यांना पण माहिती की असं असं होतं, अभ्यास वगैरे महत्वाचा आहे. सो त्यांनी मला तसं सहाय्य केलं की तू अभ्यास पण कर हे पण कर, तसं तर टायमिंग वगैरे सगळी अरेंज केली की शाळा प्रॅक्टिस परत प्रॅक्टिस आणि अभ्यास हे सगळं झालेलं अरेंज करून. सो मग त्यांचा पण गायडन्स अप्रतिम होता. जेव्हा जेव्हा मला असं खूप व्हायला लागायचं की नाहीच आता होते माझ्याकडनं अभ्यास पण हे मग हे पण कॉम्पिटिशन हे, मग असं झालं की मग बोलायची माझ्याशी की असं असं कर, मग ते सगळं सॉल्ट होऊन जायचं प्रॉब्लेम. आणि मग तसं मला गायडन्स मिळाला ऑब्व्हियसली शाळा मला काय, म्हणजे आता मी 5वी ते 10वी गेलेच नाही, पहिले 4 पिरियड मी बघितलेच नाही कोणाची तोंड पहिले 4 पिरियड मध्ये, कारण काय सकाळची प्रॅक्टिस असायची आणि त्याच्यानंतर शाळेला जाणं म्हणजे खूपच त्रासदायक होतं, बिकॉज प्रॅक्टिस नंतर एवढं शरीर दमलेलं असायचं की शाळेत जाऊन ते परत 5 तास बसा हे खूपच हॉरिबल होतं. तर मग तरी ते केलं, शाळेने पण भरपूर सपोर्ट दिला, 10वी असून सुद्धा हे सगळे असे एक्झाम्स न देणं परमिशन दिली हे खूप महत्वाचं होतं. आणि प्रिलिमला पण मी जरा घाबरले की देतील की नाही परमिशन, कारण काय प्रिलिमच्या वेळेस माझी इंटरनॅशनलची ट्रायल होती आणि बरोबर प्रिलिम पडली, तर आम्ही गेलो मॅमला विचारायला, तर मॅम बोलले जा काही टेन्शन घेऊ नका, नंतर द्या तुम्ही पेपर आरामात. म्हटलं मॅम ठीक आहे जातो, आणि मग गेलं आणि नशिबाने ती इंटरनॅशनल मी आली मला.
1: ग्रेट.
0: त्याच्यानंतर शेवटी आई बाबा ऑब्व्हियसली आता दररोज तर काय आई सगळं डबा वगैरे भरून द्यायची, मग हे करा ते करा, असाइनमेंट लिहायची माझी आई कधी कधी की शाळेत लेट नको सबमिशन करायला परत ओरडतील,

0: लिहून द्यायची. बाबा काय बाबा ऑफिसला जायच्या आधी दररोज मला क्लासवरनं पिकअप करायचं माझ्या प्रॅक्टिसवरनं आणि मग मला शाळेत सोडायचं आणि मग परत घ्यायला यायचं. आणि कधी कधी काय व्हायचं एक्स्ट्रा प्रॅक्टिस जायची ना, तर मग जर 6 प्रॅक्टिस संपणार असेल तर ती जायची 7:30 पर्यंत आणि बाबा थांबायचा बाहेर 2 तास माझी वाट बघत त्याच्या ऑफिस नंतर सुद्धा. सो आय एम रिअली ग्लॅड की ते दोघं होते माझ्यासोबत या अख्ख्या जर्नीमध्ये.
1: म्हणजे तुझ्या जर्नीमध्ये इतके सपोर्टिव्ह लोक होते त्याच्यामुळे तू हा पल्ला गाठू शकली आणि तू तुझं बेस्ट देऊन तसे रिझल्ट पण मिळवलेस. आपण बघतो की प्रत्येक स्पोर्ट्स पर्सनच्या आयुष्यात असे चढ उतार येत असतात, काही चॅलेंजेस येत असतात, तर तुझ्या या प्रवासात काही चॅलेंजेस आले का आणि त्यांना तू ओव्हरकम कसं केलंस?
0: पहिलाच एक मोठा चॅलेंज आलेला. पहिली मी कधी 2016 जॉईन केलं आणि 2017 माझी पहिली नॅशनल झाली मोहालीमध्ये. त्याच्यात पण आम्हाला गोल्ड मिळालं महाराष्ट्राला, बिकॉज थोडस महाराष्ट्र आहोत आम्ही म्हणून गोल्ड मिळालं आम्हाला त्याच्यात. आणि मग ऑब्व्हियसली 7-8 वर्षाची होते, झाला मला भरपूर आनंद. आता काय म्हणजे मग मी आय थिंक त्याच्यानंतर थोडीशी कमी प्रॅक्टिस केली का काय झालं आय डोंट नो. अंडर 10 माझं पहिलं वर्ष होतं आणि त्याच्यात मी सिलेक्टच नाही झाले स्टेटला. तर मग त्यानंतर जी काय रडारडी झाली घरी येऊन की असंच नाही तसंच नाही मी का नाही झाले असं तसं, त्याच्यानंतर मी गेलेच नाही 3-4 की नाहीच मी सोडून देणार हे. आणि मग त्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं की आता काय करायचं, अंडर 10 आहे आत्ताशीच आपण रडत बसलो तर काय होईल. माडू मग काहीतरी झालं असेल 3 मला रिअली आठवत नाहीये काय झालं. आणि मी 3 जस्ट गेले प्रॅक्टिसला आणि मला झालं की अरे आपण उगीच सोडलेलं. मला ते 3 लॅग परत भरायला लागला. कारण काय होतं ना, तुम्ही एक जर प्रॅक्टिस बुडवली ना तर तुम्हाला 2 अजून लागतील त्याचं जे भरपाई असेल ती करायला. बिकॉज बॉडीला 1 दिवस रेस्ट मिळाला ना तरी मग ती अशी स्लॉपी होते की काहीच नाही म्हणजे. आणि मग परत पुढच्या दिवशी असं इंजिन स्टार्ट केल्यासारखं असं घाणेरडा आवाज येतो आणि मग सगळं असं परत रिस्टार्ट करायला लागतं. सो मग मी 3 बुडवलेले. मला त्याच्यासाठी परत बरेच एफर्ट्स करायला लागले. त्याच्यानंतर अंडर 12 पण असं एकदा झालेलं की मुंबईचे स्टेट्स होते आणि मला नाही माहिती काय झालेलं. मे बी माझ्या आई बाबा माझा परफॉर्मन्स बघत नाहीत आणि मी सांगते बघू नका, बिकॉज मला ते वेगळंच टेन्शन येतं की तुम्ही बघू नका मला नाही आवडत तुम्ही बघितलेलं. आणि ते ह्या ना ते आलेले आणि ब्लेम त्यांच्यावरती असं झालं. पण लाईक ते अंडर 12 पहिलं वर्ष होतं आणि मग मी 5वीत वगैरे का काहीतरी होते. आणि मग मी तिथे पण खूप घाण केलं मुंबईमध्ये. अनफॉर्च्युनेटली मला खरंच नव्हतं घाण करायचं पण ते घाण केलं मी. आणि मग तिकडे पण खूप सारी रडारडी झाली असंच आहे तसंच आहे मग मला सोडूनच द्यायचंय हे नकोच आहे मला. पण मग त्याच्यानंतर जे काय असं मला मोटिवेशन मिळालं ना की आपण एकदा जर घाण केलंय तर मग ती आपल्याला घाण सुधारायला लागणार आहे. सो मी त्याच्यानंतर अंडर 12 जे दुसरं वर्ष होतं तेव्हा ऍक्च्युली लॉकडाऊन पडलं आणि मग त्या सगळेच कॉम्पिटिशन वगैरे गेले आणि मग ज्युनियर मध्ये मी ठरवलं की नाही आता मी असं घाण नाही करून चालणार, मला काहीतरी तरी करायला लागेल. सो मी त्या बरेच प्रॅक्टिस केली आणि मग मला थोडस अजून मोटिवेशन मिळायला लागलं की आपण हे खरं करूया. नशिबाने माझ्या तरी आयुष्यात काहीच इंजुरी झाले नाहीत. बिकॉज मे बी ते असेल की रेग्युलरली ट्रेनिंग केलं किंवा नीट सगळं खाल्लं वगैरे, पण माझ्या तरी कधीच आयुष्यात इंजुरी आले नाही आणि व्हेरी ग्लॅड की तसं नाही झालं. बिकॉज एकदा इंजुरी आली ना की दॅट इज दी वर्स्ट पार्ट. ते मेंटली पण तुम्हाला दुःख होतं, फिजिकली पण ऑलरेडी दुखत असतं आणि मग त्याच्यानंतर इंजुरी नंतर परत येऊन तुम्ही कसं करणार ह्याचा पण विचार येऊन सगळाच त्रास व्हायला लागतो. सो मग ते नशिबाने माझ्या कधी आयुष्यात झालं नाही.
1: सो जो काही सेटबॅक तुझ्या आयुष्यात आला होता तो तू ओव्हरकम केला, काय चुका झाल्यात याच्याकडे तू लक्ष दिलंस आणि त्या सुधारून व्यवस्थित नियमित तू सराव केलास आणि पुढे तुला यश मिळत गेलं. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एका जिम्नॅस्टचा दिवस हा कसा असतो, म्हणजे तुझ्या आयुष्यात तू सराव, व्यायाम, आहार, अभ्यास, विश्रांती या सगळ्यांचा समतोल कसा राखलास?
0: खूप मोठा दिवस असतो ऍक्च्युली जिम्नॅस्ट लोकांचा. खूपच करायला लागतं म्हणजे जर शाळेवर पण तुम्ही असं हुशार असाल तर ऑब्व्हियसली म्हणजे करायलाच लागतो अभ्यास. आता काही कुठली शाळा सांगत नाही की तुम्ही स्पोर्ट्स आहात, तर भारतात तर सांगतच नाही तर तुम्ही स्पोर्ट्स करताय तर नुसतं स्पोर्ट्स करायचं कोणी सांगत नाही. 10th तरी ते सायन्स मॅथ्स करायलाच लागतं रडून रडून. तर मग काय सकाळी लोक उठायचं सकाळी 6 वाजता 3 प्रॅक्टिस करायची, त्याच्यानंतर शाळेत जाऊन बसायचं, ट्रेनिंग पहिले पिरियड बुडवायचे म्हणून 4 तिथे बसायचं, मग परत घरी येऊन लगेच जेवण आजी जे जेवायला देईल ते जेवायचं आणि मग परत प्रॅक्टिसला जायचं. आणि मग संध्याकाळी आलं की 7:30 व्हायचे आणि मग त्याच्यानंतर आता विचार करायचा अभ्यास करायचा की नाही आणि मग तो करायलाच लागायचा बिकॉज होमवर्क वगैरे असायचं.

0: तर ते करायचं मग सगळं आणि मग झोपायचं, एवढंच होतं. बाकी काहीच केलं नाही मी, कारण 3-4 वर्ष तर काहीच केलं नाही. नुसतं उठायचं, प्रॅक्टिस करायचं, अभ्यास करायचा, परत प्रॅक्टिस झोपायचं, एवढंच केलं. आणि मग विश्रांतीसाठी आम्हाला युजली फिजिओथेरपिस्ट असतात, म्हणजे जर काही मसल स्पॅझम वगैरे झाला तर मग तिथे जाऊन तुम्हाला ते मसाज वगैरे करून देतात आणि मग ते रिलीज वगैरे होतात मसल्स. किंवा आम्हाला एक असं अख्ख्या 7 डेजच्या मध्ये कुठला तरी दिवस ऑफ असतो की तेव्हा थोडस म्हणजे एखादं सेशन ऑफ असतं, मॉर्निंग इव्हनिंग मधलं एक सेशन ऑफ असतं, सो दॅट थोडस बॉडीला रिलॅक्स होईल. आणि मग ते 3-4 तास थोडस फक्त रिलॅक्सेशन मध्ये गेले की बॉडी पण असं थोडस रिकवर होते की आदल्या वेळी खूपच एक्झॉस्टिंग असेल, तर मग 2 ऑफ म्हणजे थोडस अजून शांत बसायला, काहीच नाही करायचं. मग आईस बाथ वगैरे तर असतातच, त्याने सगळं रिलॅक्स होऊन जायचं.
1: म्हणजे तुला श्वास घ्यायला पण वेळ नसायचा असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण शाळा आणि स्पोर्ट्स दोन्ही तू व्यवस्थितपणे सांभाळस. जेव्हा तू इंटरनॅशनल लेवलला इंडियाला रिप्रेझेंट करतेस आणि नॅशनल लेवलला खेळतेस, या दोन्ही लेवल्स मध्ये तुला तिथे परफॉर्म करताना काय फरक जाणवतो, काय वेगळं वाटतं की त्याच इजने तू व्यवस्थित परफॉर्म करू शकते की प्रेशर जास्ती असतं जेव्हा इंटरनॅशनली परफॉर्म करतेस?
0: मी जेव्हा खरं तर इंटरनॅशनल खेळले ना, तीनही इंटरनॅशनल, मला नाही प्रेशर. मला इंडियात खेळायला जास्ती प्रेशर येतं दॅन बाहेर खेळायला, बिकॉज बाहेर रिदमिक जिमनॅस्टिक्स मध्ये इंडिया तेवढी पुढे नाहीये. सो मग मला माहिती होतं बॅक ऑफ माय माइंड की एवढं काही मिळणार नाहीये. सो माझं थोडस इज मध्ये होते मी की आता फक्त जाऊन सेट करायचंय मला आणि बाकी काय नाही, तो इव्हेंट फक्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. पण जेव्हा मी इंडियात खेळते ना तेव्हा मला प्रेशर खूप फील होतं, कारण काय मला माहिती नसतं, नवीन नवीन प्लेयर्स येतात खेळायला, मला माहिती नसतं की मी सिलेक्ट होईल की नाही, माझा फॉल होईल की नाही. पण जेव्हा मी बाहेर खेळलं तेव्हा मला काही वाटलंच नव्हतं की फॉल झाला तरी इट्स ओके, म्हणजे फर्स्ट इंटरनॅशनल आहे की आपण खरंच इंटरनॅशनलला पोहोचलोय. पण इंडियामध्ये ते होतं की मला इंटरनॅशनलला जायचंय, मग एवढे सगळे लोक आहेत, एवढे सगळे जजेस आहेत आणि सगळे मला ओळखतात, जरी मी काही चूक केली तर ते मार्क कापणार आहेत माझे. सो हे मला इंडियात खूप वाटलं की खूप प्रेशर होतं इंडियात.
1: आजकाल म्हणजे आपण बघतो की बऱ्याच लोकांना स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असतं, पण काही ना काही चॅलेंजेस असतात, कधी सपोर्ट नसतो किंवा काय, तर तू त्यांना आणि त्यांच्या पालकांना काय सांगशील?
0: तुम्हाला जर स्पोर्ट्स खरंच आवडत असेल ना तर तुम्ही खरंच म्हणजे करायलाच पाहिजे. म्हणजे स्पोर्ट्स जेवढं तुम्हाला शिकवतं ना अबाउट डिसिप्लिन, अबाउट मोटिवेशन, आणि स्पोर्ट्स तर प्रॅक्टिस मध्ये काय होतं माहिती का, एकदा तुम्ही ती गोष्ट करायला लागली ना कुठलाही स्पोर्ट्स आवडत त्याच्यावरतीच फोकस असतो. जर मी टेनिस खेळते तर माझ्याकडे बॉल येतोय आणि मी काहीतरी वेगळा विचार करून चालणारच नाही, मला तो बॉल रॅकेटने मारायचाच आहे हाच विचार येतो डोक्यात. सो मग तेवढं ब्रेनला पण ट्रेनिंग होतं की याच वेळेस हेच करायचं, याच वेळेस तेच करायचं, आणि मग तो सगळा घोटाळा नाही होत डोक्यात की मला हे पण करायचंय ते पण करायचंय. मग स्पोर्ट्स अक्षरशः असं सेग्रिगेट करायला शिकवतं आणि मेजर पार्ट इज डिसिप्लिन. कितीही तुम्हाला मोटिवेशन असू दे की मी आज प्रॅक्टिसला जाणार, तुम्ही जाल आणि मग उद्या वेळेला नाही आता मी दमलो नाही जाणार, हे असं नाही चालणार. हे अभ्यासाबद्दल पण होतं की आज मी अभ्यास करणार उद्या नाही करणार, पण हे असं नाही चालत ना, ते स्पोर्ट्स डिसिप्लिन शिकवतं. आणि जर तुम्हाला स्पोर्ट्स खरंच करायचं असेल तर तुम्ही तेच करू शकता, बिकॉज जर एक माणूस खूप ॲथलेटिक आहे आणि ही इज ऍक्च्युली डुईंग गुड इन स्पोर्ट्स, जर तुम्ही अभ्यासाला बसवलं की तू चल हे फिजिक्स चे न्यूमेरिकल सोडव, तर त्याला ते नाहीच येणार आहे आणि त्याला ती इच्छा नसल्यामुळे तो करणार पण नाही आहे. पण जर त्याच माणसाला तुम्ही फील्ड वरती पाठवलं की जा तू फुटबॉल खेळ, तर तो येईल 4-5 गोल मारून, कारण का त्याला करायची ती इच्छा आहे आणि त्याच्यात ते पोटेन्शियल आहे. सो आय थिंक की जर तुम्हाला तुमच्या म्हणजे असं टीनेज मध्येच तुम्हाला तुमचं पोटेन्शियल किंवा तुम्हाला कशात खरं इंटरेस्ट आहे हे कळलं, तर तुम्हाला त्या पाथवर जायला ते खूप इझी होतं, पाथ चूज करायला की कुठे जायचं. आणि जर दोन्ही करणार असाल तर दॅट इज ऑल्सो वेल अँड गुड, बिकॉज सांगितलं ना स्पोर्ट्स मुळे डिसिप्लिन लागतं आणि डिस्ट्रॅक्शन पण खूप कमी होतात, बिकॉज वेळच नसतो काही करायला. सो मग ते स्पोर्ट्स मुळे दोन्ही ऍक्च्युली मॅनेज करता येतं. म्हणजे हे खरंच आहे, स्पोर्ट्स करा म्हणजे सगळ्यांनीच करायला पाहिजे. बॉडी फिट ठेवायला ते उत्तम आहे, ब्रेन फंक्शनिंग साठी ते चांगलं आहे, पण आपलं इथे काय प्रॉब्लेम होतो माहिती का, आपल्या शाळा किंवा आपली अख्खी सिस्टीम इज ओनली बेस्ड की माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, ह्याच्यातच लोकांना प्राऊड फिलिंग आहे जास्ती पेरेंट्सला. पण जर माझा मुलगा इंटरनॅशनल प्लेअर आहे, माझा मुलगा इंटरनॅशनल मेडलिस्ट आहे, तर ते पण सेम लेवलला अचीवमेंट आहे हे कळत नाही.
1: तेवढा प्रोत्साहन दिलं पाहिजे खेळाडूंचं.
0: बाहेरच्या कंट्रीज मध्ये पण स्पोर्ट्स कोचिंग मध्ये पीएचडी मिळते,

0: येत होती मिळतच नाही. जर स्पोर्ट्स कोचिंग मध्ये पीएचडी मिळायला लागली तर केवढं ब्रिलियंट होईल. म्हणजे थोडस सपोर्ट मिळेल स्पोर्ट्स पीपलला, बिकॉज जे लोक रिटायर होतात किंवा काय करायचं म्हणजे ते कोचिंग करतात, जजिंग करतात, दॅट इज वेल अँड गुड. पण लाईक गव्हर्नमेंटने किंवा अजून लोकांनी जर स्पोर्ट्स जरासं पुढे ढकललं तर मग ते थोडंसं बेटर होईल आणि मग लोकांना पण त्याच्यात अपॉर्च्युनिटीज मिळतील जास्त आहे.
1: तू आता जसं म्हणालीस तसं सिस्टम मध्ये पण काही लूप होल्स आहेत की ज्याच्यामुळे ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण ती लोक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये एखाद्या कुठल्याही स्पोर्टमध्ये रादर. तर तुला काय वाटतं की कुठले गॅप्स आहेत, की कुठल्या गोष्टी अजून सुधारण्याची गरज आहे प्रशासनाकडून किंवा शासनाकडून?
0: आय थिंक आता जर कोणीतरी आहे मिडल क्लास फॅमिलीकडनं तर मग त्याचं झालं सिलेक्शन कुठेतरी आणि त्याच्याकडे पैसेच नसतील झालं तर तो कसा जाईल? तर सगळे लोक नुसतं क्रिकेट क्रिकेट फुटबॉल हे सगळं हाईप केले, म्हणजे अग्री की ते पण रिझल्ट देतात किंवा हे असतं पण अग्रीएबल आहे की ते तुम्ही त्याला सपोर्ट करता. पण लाईक ह्या सगळ्यात आहे ना हे जे साधे साधे स्पोर्ट्स आहेत, जिम्नॅस्टिक्स, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, टेनिस, हे सगळे असे

0: त्याचं झालं सिलेक्शन कुठेतरी आणि त्याच्याकडे पैसेच नसतील जायला तर तो कसा जाईल. तर सगळे लोक नुसतं क्रिकेट क्रिकेट फुटबॉल हे सगळं हाईप केले म्हणजे अग्री की ते पण रिझल्ट देतात किंवा हे असतं पण अग्रीएबल आहे की ते तुम्ही त्याला सपोर्ट करता. पण लाईक ह्या सगळ्यात आहे ना हे जे साधे साधे स्पोर्ट्स आहेत जिम्नॅस्टिक्स आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स टेबल टेनिस टेनिस हे सगळे असे स्किप होऊन जातात आणि मग ह्यांना काही मिळतच नाही की वाव काहीतरी हे करतायत ऍक्च्युली किंवा हे इंटरनॅशनल खेळतायत ह्यांना काही मिळतच नाही. आणि स्कॉलरशिप मिळायला गेलं तर इझिली कोणालाच नाही मिळत आणि प्रॉब्लेम असा होतो की मिडल क्लास लोकांकडे दे हॅव मनी टू गो आउट आणि प्ले बट लाईक एव्हरी टाइम जर सिलेक्ट झाला तर एव्हरी टाइम 3 लाख घालवणं इज नॉट इझी फॉर लाईक एका इंटरनॅशनल कॉम्पिटिशन साठी. सो आय थिंक की जर स्कॉलरशिप जर गव्हर्नमेंटने दिल्या किंवा हे जे सगळे खालचे जे स्पोर्ट्स आहेत नॉट रेकॉग्नाइज्ड येत हे सगळ्या स्पोर्ट्सला जर त्यांनी ऍक्च्युली प्रोत्साहित केलं किंवा असे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स कंडक्ट केले फॉर दी स्पोर्ट्स तर मग ते थोडस आय थिंक लोकांपर्यंत पोहोचतील की असे असे स्पोर्ट्स आहेत आणि याच्यात खरंच काहीतरी करतायत लोक.
1: जाता जाता युवावाणीच्या श्रोत्यांना तू काय संदेश देशील किंवा ज्यांना स्पोर्ट्स आणि त्यांची नोकरी किंवा अभ्यास हे दोन्ही सांभाळून पुढे जायचंय अशा लोकांना तू काय सांगशील.
0: इच्छा असेल तर सगळं करता येतं. इच्छा आणि मोटिवेशन असेल तर खरंच सगळं करता येतं.
1: खूप खूप धन्यवाद तू आज नॅशनल स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने युवावाणीच्या या कार्यक्रमात सहभागी झालीस आणि तुझ्या प्रवासाविषयी तू खूप गोष्टी सांगितल्या तुझे एक्सपिरियन्सेस कसे होते आणि कशा प्रकारे तू तुझ्या चॅलेंजेस वरती मात करून पुढे गेलीस. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद वृषाली.
0: थँक्यू.
1: राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने झालेल्या आजच्या या संवादातून वृषाली गाडगीळ हिच्या मेहनतीचा शिस्तीचा आणि जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेतला. खेळ म्हणजे फक्त केवळ पदक जिंकणं नव्हे तर स्वतःला सतत घडवत राहण्याची आव्हानांना सामोरं जाण्याची आणि प्रत्येक अनुभवातून पुढे शिकत जाण्याची एक जीवनशैली आहे हे आज वृषालीच्या प्रवासातून स्पष्टपणे जाणवतं. युवावाणीच्या सर्व श्रोत्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvaniairpune@gmail.com अर्थात yuvwanaiairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvaniairpune@gmail.com yuvwanaiairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आयडीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय ख्यातीची युवा रिदमिक जिमनॅस्ट वृषाली गाडगीळ यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोतेहो संध्याकाळचे 6 वाजतायत. ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात.

देवाच्या दर्शनासाठी, ज्योतिबाच्या दर्शनासाठी लहान थोरांची झाली दाटी, आहो दाटी।

माझा बायका माणूस लुटणार भक्तीचं घोळ

गौस गौस नवस सार आव सार चल जाऊया समजांच्या मोर आव मोर अंगी साऱ्यांच्या भर

या गावात माझं नाव अगनगर माझं गाव हाय गावात माझं नाव चल संधी न तुरु तुरु लोक भक्त्या तो गुरु गुरु अग ये अमरा

पाहून ग अमराईला पाणी सुटल तुझ्या तोंडाला पाहून ग अमराईला पाणी सुटल तुझ्या तोंडाला बोल पहिल्याचं नाम गुरु धरू ज्वारी बाजरी नाही करू अग ये अमराईत शिरू

विनायक मला बग भीती कशाची तुला लई तमी नाही ग मला मग भीती कशाची तुला आता नको तुम्हाग सरो नको हिम्मत आपली हरो अग ये अमराईत

श्रीधर मधुबामला च मुरलीधर चोखूचा मराचा चंद्र वल्याचा जालंधर घर शेजारी आपली घर बाळपणात लो मैत्र अरे तुमच्यात सामील होऊन द्या अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामला विजय

0: श्रोत्यांनो शहीद निवृत्ती पवार आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीता आपण ऐकली. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 6:20 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या प्रसारित करण्यात येतील. आम्ही त्या संक्षेपित करत आहोत.
1: मध्य एशिया प्रवास प्रारब्ध. उज्बेकिस्तान किर्गिज देशाभ्याम सह द्विपक्षीय वार्ताया रूपरेखा च सज्जीकृता. भारतं स्वसभ्यतायाः सामर्थ्यस्य च बलेन जगति गौरवस्थानं प्राप्नोति इति राजनाथ सिंहस्य

0: शांतिनिकेतनचे संजय बामणे.
1: नवभारत शिक्षण मंडळ संचलित लेफ्टनंट जनरल एसपीपी थरात अकॅडमी व शांतिनिकेतन डे बोर्डिंगच्या वतीने श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी, या नागपंचमी महिला मेळाव्यामध्ये आयोजन करण्यात आलेल्या पिंगा ग पुरी पिंगा या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मेळाव्यात रंगत वाढवली. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नागांच्या विविध प्रकारे असे जवळपास 150 नागमूर्ती करण्यात आलेल्या होत्या. जवळपास हे 2 महिन्याच्या श्रमातून पूर्ण 40 एकर शांतिनिकेतन परिसरामध्ये नागमूर्तीची स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये खास आकर्षक म्हणजे वारली नाग, झुमर नाग, माठावर नाग, झाडावर नाग, कार्टून नाग, बॉलिवूड नाग, रुद्रावतार, काल्या अवतार, उद्रावतार, वारुळातील भव्य प्रतिकृती अशी करण्यात आलेली होती. आणि त्याच्यात खास आकर्षक म्हणजे 20 ते 30 फुटाची लांबाची असलेली अॅनाकोंडा हा नाग खास आकर्षक ठरला होता. आणि या कार्यक्रमामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटली मॅडम आणि शांतिनिकेतन थोरात अकॅडमीच्या इन्चार्ज डॉक्टर सौस्मिता पाटली मॅडम आणि डे बोर्डिंग आणि शांतिनिकेतन थोरात अकॅडमीच्या पालकांच्या प्रतिनिधीकडून आणि 5 फणांच्या नागाची मूर्ती भव्य अशी 7 फुटाची होती. या 7 फुटाच्या नागामूर्ती सोबत पूजा आरती करण्यात आली होती. आणि मिरजच्या सुनील शिर्के मॅडम यांच्या निवेदनाखाली हा पूर्ण पिंगा पुरी पिंगा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. जवळपास 2000 महिला आणि 2000 पुरुष देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन 25-30 हजार रुपयाचं बक्षीस आणि सांगण्याचा आनंद वाटतो की आदरणीय गौतम पाटील आणि डीएसपाणे सर यांच्या कल्पनेतून ज्या महिला अर्थात म्हणजे जी स्त्री माहेरी येते, माहेरी आल्यानंतर तिचा पवनचार कसा होतो, ओटी भरणे, चुडा भरणे, गजरे त्यांना देणे, हाच कार्यक्रम आम्ही इथं आयोजित केला होता. ज्या महिला आले त्यांचं पवनचार मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला, त्यांना गिफ्ट देण्यात आले, त्यांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम करण्यात आला आणि गजरे देऊन त्यांचं स्वागत सत्कार करण्यात आला. आणि या पूर्ण परिसरामध्ये पर्यावरण संतुलित होते, कुठेही प्लास्टिकचा वापर केलेला नव्हता, इको फ्रेंडली सर्व मातीपासून लाकडापासून याच्यापासून नागमूर्ती तयार केलेली या संस्कृतीमध्ये आमची ही संस्था. आणि या कार्यक्रमानिमित्त झिम्मा फुगडे असेल, उखाणे असेल, भव्य असं पैठणीचा कार्यक्रम असेल, भरपूर 1.5 तासाचा कार्यक्रम महिला पुरुष पालकांना करण्यात आला होता. पूर्ण माहेरामध्ये कसं धमाल करते तसं पूर्ण महिलांच्या मध्ये सासू सुनांच्या स्पर्धा होत्या, गावाजावांच्या स्पर्धा होत्या, सासासाच्या स्पर्धा होत्या, नवरा बायकोंच्या स्पर्धा होत्या. अशा स्पर्धेमध्ये बरेच जण 3 ते 4 तास सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्यांची वटी भरणे कार्यक्रम असा पूर्णपणे संपूर्ण कार्यक्रम दिवसभर नागपंचमीचा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आणि सर्वांना आनंद होतो वाटला. खास सांगायचं म्हणजे एक महिला आली आणि ज्यावेळेस गजरे मावताना आणि ज्यावेळी बांगड्या भरताना ती महिलांच्या मध्ये आनंदाश्रू वाहिले, त्यांना मी विचारलं का आनंदाश्रू वाहिले, कारण मी माहेरी गेलं तर आम्हाला असं माहेरी पाहुणचार होत नाही, पण इथं आल्यानंतर शाळेमध्ये आमच्या मुलग्याच्या तर माहेरा जसा पाहुणचार होतो तसा पाहुणचार झाला.
0: श्रोतो, सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून नेमिनाथ नगर ते पोलीस मुख्यालय नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महाविद्यालयीन तसंच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नशामुक्ती निर्धार पदयात्रेच्या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,
2: नशेच्या माध्यमातून देश संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोह्यांना बिलकुल क्षमा नाही आणि त्या सूत्राला धरून संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये नशा विरोधी अभियान सुरू झालं. मी 3 गोष्टी मांडल्या. एक आहे प्रबोधन, एक आहे शासन की असा जो कोणी सापडेल त्याला आम्ही सोडणार नाही, आणि तिसरं आहे की चुकून ह्या नशेमध्ये सापडणाऱ्यांना त्यातून बाहेर काढणं, दॅट इज अ ट्रीटमेंट, ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणू. त्या तिन्ही गोष्टीमध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये खूप भरीव गोष्टी आपण करू शकलो. पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण घोषित केलं की जे अशा प्रकारचे साठे पकडतील, लिंक्स आयडेंटिफाय करतील, त्यात त्यांनी होतं नागरिकांची मदत घ्यावी, त्यांना आम्ही बक्षिस देणार. आणि दर महिन्याला नशा झाला म्हणून त्याचे साठे शोधणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आपण सन्मानित करून दिलो. शेवटी समाजामध्ये जोपर्यंत समाजामध्ये चांगलं करणाऱ्याला शाबासकी नाही आणि वाईट करण्याला शासन नाही, तोपर्यंत चांगलं करण्याची वृत्ती वाढणार नाही आणि वाईट करणाऱ्यांचं प्रमाणही होते. आणि जो बिचारा जीव एका अर्थाने धोक्यात घालून असं काय करतो त्याला अरे खूप चांगलं काम केलं असं तोंडी म्हणायला पण आम्ही तयार नाही. आणि म्हणून मग 2 वर्षामध्ये पोलीस दलाला खूप प्रोत्साहित करत असं म्हणायला हरकत नाही. आता असं आहे की मोठा विषय इतक्या लगेच संपेल असं नाही, पण बऱ्यापैकी ह्या नशेमध्ये व्यवसाय करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यामध्ये पोलीस शासन यशस्वी झालेलं आहे. दुसरा भाग प्रबोधनाचा आहे. प्रबोधन झालं आणि वापरा

0: लोकांनी कमी केलं, मार्केटच नाही, त्याला असं लक्षात येईल की सांगली जिल्ह्यामध्ये कोणी नशा करतच नाही आणि आपला धंदा बुडीत चाललाय, तर तो कशाला याचा धंदा करत, तो नवीन जाईल. तर म्हणून दुसरा मार्ग आपण अवलंबला, सारख्या वेगळ्या वेगळ्या स्पर्धा, मोठा प्रयोग आपण केला पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून. 600 शिक्षकांना आपण दर रविवारी असे 4 रविवार एक प्रशिक्षण दिलं, त्या संस्थेचं ज्ञान प्रबोधिनी नाव आहे स्वयं, आणि त्या प्रशिक्षित शिक्षकांनी विथ रीडिंग मटेरियल काही 1000 विद्यार्थ्यांना दर शनिवारी सकाळी पहिला तास हा नशा मुक्ती या विषयावर त्यांना काही भाषण त्यांच्या समोर करणं, माहिती मांडणं, परिणाम सांगणं, काही स्पर्धा घेणं, असं एक मोठं अभियान आपण चालवणं. आणि त्यात सापडला सहजासहजी बाहेर निघत नाही, ऍडिक्ट हा शब्द जसा आहे की तो सहजासहजी बाहेरच पडत नाही, तर ट्रीटमेंट द्यावी लागत. त्या ट्रीटमेंटची व्यवस्था आपण मिरजेच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलने केली, असं चारही बाजूने आपण करतो आहोत. शेवटी नशा ही थोडी निराशेतून येते, रिकामेपणातून येते. मी माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या शाळांमध्ये माझ्या खर्चाने एक म्युझिक म्हणजे गाणं शिकवणारा, एक डान्स शिकवणारा, एक अभिनय म्हणजे त्याला ऍक्टिंग शिकवणारा, आणि सगळ्यात महत्वाचं लाठीकाठी शिकवणारा असं एक मोठं नेटवर्क उभं केलं. प्लस रोज आम्ही अतिशय पौष्टिक बिस्किटं देतो, 2 फिरती ग्रंथालय शाळा शाळांमध्ये जाऊन मुलांना पुस्तक वाचण्यासाठी प्रवृत्त करतात, घरी जायला परवानगी असते. हे सगळं आपण आपल्या जिल्ह्यात करू, प्रत्येक 10-12 शाळांना एक संगीत शिक्षक देऊ, CSR माध्यमातून पैसे उभे करू.
1: रसिक हो, सांगलीतील मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन इथं शब्दापलीकडचं व्यक्तिमत्व या संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेविषयी अधिक माहिती सांगताहेत संयोजक शबनम नदाफ.
2: नमस्कार, मी गेल्या 3 वर्षांहून किंवा किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त कॉलेज आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सॉकेल ट्रेनर म्हणून सातत्याने काम करत आहे. या प्रदीर्घ प्रवासात मी गोष्ट खूप जवळून अनुभवली. आपल्या प्रत्येकाकडे उच्च दर्जाचं हार्ड स्किल असतं, आपल्याकडे चांगल्या डिग्री असतं, टेक्निकल ज्ञान असतं, आपल्याला काम कसं करायचं, कुठल्या हार्ड स्किलमुळे माणूस आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. पण त्याच्याबरोबर जर त्याला सॉफ्ट स्किलची जोड मिळाली तर तुमच्याकडे किती मोठं तांत्रिक ज्ञान असू दे, आणि जर सॉफ्ट स्किल नसेल तर माणूस आयुष्यात हवं त्या उंचीवर पोहोचू शकत नाही. तर सॉफ्ट स्किल हे खूप गरजेचं आहे आणि माणसाला खरं यश आणि लोकांची मनं सुद्धा आपण जिंकू शकतो. हाच समोर ठेवून नुकताच मी सांगलीमध्ये एक दिवसीय संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद सांगली आणि प्रकाश गर्दे सांस्कृतिक कला मंच सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सद्दाम पलीकडचं व्यक्तिमत्व मोफत कार्यशाळा. या वर्कशॉपचं मुख्य आकर्षण म्हणजे आपण यामध्ये डिकोडिंग ऑफ बॉडी लँग्वेज या अत्यंत महत्वाच्या विषयावरती असं सविस्तर सत्र घेतलं. बऱ्याचदा आपण तोंडाने काय बोलतो यापेक्षा आपली देहबोली, आपले हावभाव, आपले चालणे बोलणे आणि बसण्याची पद्धत बरंच काही सांगून जात असते. समोरची व्यक्ती न बोलता काय विचार करते किंवा आपण स्वतः आपल्या देहबोलीतून आपला आत्मविश्वास कसा व्यक्त करू शकतो हे या वर्कशॉप मध्ये अगदी सखोलपणे शिकवण्यात. याशिवाय नातेसंबंधांची गुणवत्ता, संवादातील गोडवा आणि व्यवहारातील अगदी छोट्या पण महत्वाच्या पैलूंवर आम्ही दिवसभर चर्चा केली. त्याबरोबर आम्ही प्रात्यक्षिकेही घेतली काही आणि सांगली संस्थेतला या भागाचा विचार केला तर या लेवलचं एक पद्धतशीर टॉकिंग आणि बॉडी लँग्वेजचं ट्रेनिंग अजूनही त्या प्रमाणात होताना दिसत नाही याची जाणीव मला झाली. कारण खूप जणांना हे वर्कशॉप खूप आवडलं, त्यांना मनापासून काही प्रश्न होते ज्याची उत्तरं मिळाली आणि या प्रशिक्षणाची आपल्या या भागात खूप गरज आहे असं त्यांच्याकडून मला कळलं. हे वर्कशॉप केवळ विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉर्पोरेट लोकांपुरतं मर्यादित नाही आहे तर सांगलीमधल्या मुली असू देत किंवा शिक्षक असू देत, डॉक्टर्स असू देत, विद्यार्थी असू देत, समाजातील अगदी कोणताही सामान्य नागरिक त्याच्यासाठी हे सॉफ्ट स्किल खूप महत्वाचं आहे आणि हे प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच पाहिजे या उद्देशानेच मी हा उपक्रम केला होता. हे वर्कशॉप घेतलं होतं. तांत्रिक शिक्षण तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवते पण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, लोकांच्या मनात भर करण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी सॉफ्ट स्किल आणि योग्य

0: হেবলি অবগত করা খুব আবশ্যক।
1: श्रोतो सांगलीत द रिधम अकॅडमीच्या वतीनं गुरुवंदना या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत द रिधम अकॅडमीचे अध्यक्ष मनमोहन कुंभारे।
2: द रिधम अकॅडमी सांगलीतर्फे रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 ला गुरुवंदना संगीत सभेचे आयोजन केले गेले होते। यानिमित्त सांगली येथील अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल येथे दुपारी 3:30 पासून रात्री उशिरापर्यंत नामांकित कलाकारांनी तबलावादन, संतूरवादन, गायन, सतारवादन प्रत्यक्ष सादर करून संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले। तबला विभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर आणि विश्वविख्यात तबला नवाज उस्ताद अल्लारखा खान साहेब यांच्या शिष्यांनी स्थापित केलेल्या द रिधम अकॅडमी सांगलीतर्फे दरवर्षी गुरुवंदना आणि गुरु पुण्यतिथीनिमित्त संगीत सभेचे आयोजन केले जाते। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे प्रायोजकत्व स्वीकार केला जात नाही। द रिधम अकॅडमीचे अध्यक्ष संस्थापक तालमणी पंडित मनमोहन कुंभारे हे स्वतः तबला परंपरेतील शास्त्रीय तबला वादनाचे धडे विद्यार्थ्यांना देतात आणि प्रचार प्रसारासाठी कार्य करत असतात। सुरुवातीस गुरु प्रतिमेचे पूजन सर्व शिष्यांतर्फे संपन्न झाले। त्यानंतर द रिधम अकॅडमीच्या आष्टा सांगली कवठेमाखळा जत या शाखेमधील 25 विद्यार्थ्यांनी आपल्या तबला वादनाद्वारे गुरूंना आदरांजली समर्पित केली। श्री सोहम जगताप कोल्हापूर यांनी संतूरवर किरवाणी रागात मध्यलय जगतालात गत आणि पुढे त्रितालात द्रुत गत सादर केली। यांना समर्पक अशी तबला साथ श्री निषाद कुंभारे यांनी केली।

यानंतर सांगली येथील ज्येष्ठ गायक डॉक्टर सुरेश उपवाळकर यांनी आपल्या गायनात दरबारी कानडा रागात त्रितालात छोटा ख्याल तराणा आणि नंतर अभंग सादर केले. त्यांना तबला साथ श्री सागर सुतार आणि श्री पोपट जावीर यांनी, तसेच हार्मोनियम साथ श्री आनंद गुरुगुंजे आणि पखवाज साथ श्री नंदकुमार खोत यांनी केली. यानंतर श्री कुणाल साळुंखे पुणे या नवोदित कलाकाराने आपल्या सतरावादनात राग श्यामकल्याण सादर केला. विलंबित रूपक तालात आणि पुढे एकतार आणि त्रितालात द्रुतगत सादर केली. सतारवादनास अप्रतिम अशी तबला साथ श्री राजेश कुंभारे यांनी

त्यानंतर सुप्रसिद्ध गायक श्री कृष्णा मुखेडकर बिदर यांनी आपल्या शास्त्रीय गायनात राग पुडिया धनाश्रीमध्ये विलंबित ख्याल काल तिलवाडामध्ये आणि पुढे मध्यलय त्रितालात छोटा ख्याल आणि नंतर अभंग गायन सादर केले. त्यांना हार्मोनियमवर श्री केदार

कुंभारे आणि तबल्यावर पंडित मनमोहन कुंभारे आणि पखवाजावर बहारदार सा संगत केली. संगीत कार्यक्रमाचा समारोप पंडित मनमोहन कुंभारे यांच्या तबला सोलो वादनाने झाला. काल त्रितालात त्यांच्यासोबत सहकारी विद्यार्थी श्री सागर सुतार, श्री पोपट जावीर, श्री नंदकुमार खोत, श्री धनाजी केंगार यांनी पेशकार, कायदा, रेले, तोडे सादर करून संगीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना लहरासात श्री आनंद गुणगुंजे

0: कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सिद्धी जोशी आणि श्री ऋषिकेश गुरव यांनी केले. कार्यक्रमात विविधता असल्यामुळे संगीत प्रेमींची उपस्थिती जाणीवपूर्वक होती.
1: रसिको, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आहे. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश विसेला आता निरोप द्या. नमस्कार.

श्रोतेहो सांगली विशेष या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर आपण ऐकणार आहोत आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा. पण तत्पूर्वी हा छोटासा प्रोमो आपल्यासाठी.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकीचा सण या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: श्रोतेहो आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:50 होत आहेत. वेळ झाली आहे आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा ऐकण्याची. श्रोतेहो यानंतर ठीक 7 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या समक्षेपित करू. संध्याकाळी 7:10 काही निवेदनं आणि प्रोमोस आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसान वाणी हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने, 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून, 8:15 प्रासंगिक, 8:45 समाचार संध्या, रात्री 9 वाजता न्यूज ॲट 9,

8 ऑगस्ट 2026. आमच्या प्रातःकालीन सभेला सुरुवात होईल ठीक 5:50. सकाळी 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि त्या सहक्षेपित करू. सकाळी 6:05 प्रकाश किरण. यामध्ये आपण ऐकणार आहोत ऋषिकेश बोरस यांचं श्लोक गायन. सकाळी 6:10 प्रभात वंदन, प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम. सकाळी 6:40 कृषी वार्ता. यामध्ये आपण ऐकणार आहोत सिंचनाच्या पद्धती यांची माहिती. वाचक स्वर आहे महेश इनामदार यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये पोटविकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत. सकाळी 6:50 परिसर. यामध्ये परिसर स्वच्छता याविषयी प्रिया मोहिते यांच्याशी ऐश्वर्या भोरे यांचा संवाद. सादर करते आहेत प्रवीण चिपळूणकर. 6:55 कार्यक्रमाची रूपरेषा. सकाळी 7 वाजता आज दिनांक 7:07 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित करण्यात येतील आणि त्या सहक्षेपित करू. सकाळी 7:20 एक गाणी ताजे तवानी. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 जीएस चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्या गाथा भाग 13 याचं लेखन आणि विवेचन केलं आहे गोविंद काळे यांनी. यामध्ये आपण ऐकणार आहोत ओवी गायन योजनगंधा जोशी यांच्या आवाजात. 7:45 गाणी मनातली. सकाळी 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करू. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी. 9:10 सप्रेम नमस्कार. 9:30 बालसभा. सकाळी 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:55 मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद आणि त्याचा मराठी अनुवाद. सकाळी 11 वाजता हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम. 11:40 भावधारा. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 1:05 गीतबहार. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. 1:40 जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2 वाजता कृषी वार्ता. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 2:15 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार. 2:30 नादब्रह्म. दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही त्या सहक्षेपित करू. आमची सायंकालीन सभा सुरू होईल संध्याकाळी ठीक 4:58. संध्याकाळी 5 वाजता मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या. 6:05 लोकसंगीत. 6:20 संस्कृत मधून बातम्या. 6:30 सप्रेम नमस्कार.

अजून 50 मिनिटांनी कार्यक्रमाची रूपरेषा. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही त्या समक्षेपित करू. संध्याकाळी 7:10 बाजारभाव, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 महिलांच्या एशिया कप T20 क्रिकेट टूर्नामेंट 2026 स्पर्धेअंतर्गत दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि थायलंड यांच्यामधील क्रिकेट सामन्याचे थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. हा कार्यक्रम खेळ संपेपर्यंत सहक्षेपित करण्यात येईल. आता ऐकूयात न्यूज ऑन AIR या ॲपवरती प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. रात्री 8 मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद यांचा मराठी अनुवाद. 8:30 राष्ट्रीय बातम्या मराठीतून. रात्री 8:40 काही पोमोज आपण ऐकू शकाल.

प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. रात्री 8 वाजता मन की बात. भारताचे माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेला संवाद यांचा मराठी अनुवाद. 8:30 राष्ट्रीय बातम्या मराठीतून. रात्री 8:40 काही प्रोमोज आपण ऐकू शकाल. 8:45 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या. रात्री 9 वाजता न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 अनुगुंज. 10 वाजता रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा. 11 वाजता हिंदीतून बातम्या. 11:05 इंग्रजीतून बातम्या. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील. आम्ही ते संक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा.

0: नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोतेहो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7:00 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित करण्यात येतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीप पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताशकंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि एफएसएसएआय कडून एव्हरेस्ट आणि एलजीच्या कंपाऊंड हिंगावर बंदी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताशकंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियायोव यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानंतर ते किर्गिज

प्रजासत्ताकच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होतील. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सदीर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटींमुळे मध्य आशियामधली भारताची धोरणात्मक भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या 404 पर्यटकांपैकी 338 जणांशी संपर्क झाला असून त्यातले 37 जण मायदेशी परत यायला निघाले आहेत. मुंबईच्या एका पर्यटन संस्थेमार्फत गेलेल्या 60 पर्यटकांचा अद्याप पत्ता लागला नसल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. राज्याच्या विविध भागातून गेलेले 149 पर्यटक चीन किंवा तिबेटमध्ये सुरक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कळवलं असून त्यांची यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. राज्यातल्या 100 भाविकांची बिहार राज्य सरकारच्या मदतीनं सुखरूप सुटका करण्यात आली. नेपाळ हद्दीवरून काल त्यांना सुरक्षा व्यवस्थेसह बिहारमध्ये आणलं. त्यांच्या भोजन आणि निवासाची व्यवस्था करून त्यांना आज सकाळी 7:30 वाजता रेल्वेगाडीने महाराष्ट्राकडे रवाना करण्यात आलं. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. राज्यात 3 ठिकाणी उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. आदिवासी समुदायातल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या देणं आणि आदिवासी आश्रमशाळांची परिस्थिती सुधारणं इत्यादी मागण्या सरकारनं मान्य केल्या. यानंतर आज हे विद्यार्थी उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळा 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यानंतर पुणे, नागपूर आणि नाशिक या 3 ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं होतं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं विविध मागण्यांसाठी आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला आढळलेल्या कुणबी नोंदींनुसार जात प्रमाणपत्र द्यावी, रद्द केलेली प्रमाणपत्र पुन्हा वितरित करावीत, हैदराबाद, सातारा, कोल्हापूर गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे परतावे द्यावेत, सारथीच्या योजना प्रभावीपणे सुरू कराव्यात इत्यादी मागण्याही जरांगे यांनी यावेळी केल्या. उपोषणस्थळी मराठा समाजबांधवांची मोठी गर्दी असून पोलिसांचा कडकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंतरवाली सरायटी इथं मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईत आंदोलन करायचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. दरम्यान या आंदोलनाच्या समर्थनार्थ सांगलीत मराठा समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलखोल आंदोलन सुरू केलं आहे. तर ओबीसींच्या आरक्षणाच्या संरक्षणाच्या लढाईसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. नवी मुंबईत वाशी इथं आयोजित एका वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेनं ही संघर्ष यात्रा सुरू होणार आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिरिक्त संतृप्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपात इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालन

0: पोषणविषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकांचं जास्त प्रमाण असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावीत यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट आणि हायली स्वीटन्ड बेव्हरेज असं ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. या संदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं. FSSAI ने एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाउंडेड हिंगावर बंदी लादली आहे. या संदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI ने म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30-40% कमी होतं, तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगांमध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगाच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून परत घ्यावीत असा सल्लाही प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. मुंबईतल्या MCA क्लबच्या परिसरातल्या 5 उपहारगृहांचे परवाने रद्द करणारा आदेश मागे घेऊ असं अन्न आणि औषध प्रशासन FDA आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. FDA अधिकारी व्यावहारिक पद्धतीनं काम न करता अनावश्यक बारकाव्यांवर भर देत आहेत असं मत प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं नोंदवलं आणि अधिकाऱ्यांविरोधात कठोर आदेश द्यायचा इशारा दिला. त्यानंतर FDA ही भूमिका घेतली. ही 5 उपहारगृह पुन्हा सुरू करायला न्यायालयानं परवानगी दिली. सिप्ला कंपनीच्या पुण्यातल्या उत्पादन केंद्राचा औषध विक्री परवाना रद्द करणारा आदेशही FDA आज मागे घेतला. FDA मर्यादा ओलांडल्याचे आणि मनमानी पद्धतीनं कारभार केल्याचे ताशेरे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं ओढले. सिप्लाच्या या उत्पादन केंद्रात रिएक्टिन प्लस या गोळ्यांचं पॅकेजिंग, साठवण आणि या गोळ्या परत मागवण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्यानं काल FDA ही कारवाई केली होती. आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत काही दिवसांपूर्वी सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी आश्रमशाळांमधल्या सद्यस्थितीसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं आज हे निर्देश दिले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या सरकारनं मान्य केल्याची आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आजपासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा बेमुदत उपोषणावर. आणि FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपनीच्या कंपाऊंड हिंगावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म
2: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाले आहेत.
3: GS चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही GS चहा. नवनवीन कल्पना, धाडसी पावलं आणि देशाच्या प्रगतीचा पाया उद्योग जगत. उद्योगपतींच्या अनुभव कथा, नव्या तंत्रज्ञानाचे प्रवाह आणि आपल्या सभोवतालचं बदलतं औद्योगिक जग जाणून घ्या उद्योग जगत या कार्यक्रमात. दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।
1: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
2: बालसभा।

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: शैक्षणिक तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे डॉक्टर शिवाजीराव बिसले यांच्या रेवा देवरस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग जरूर ऐका अमृत कलश या कार्यक्रमात। मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
0: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा। श्रोतो आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। संध्याकाळचे 7:15 होत आहेत। यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम, हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील आणि ते संक्षेपित करत आहोत।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जयंतीदिनी त्यांचं क्रीडा क्षेत्रातलं अद्वितीय कौशल्य आणि प्रेरणादायी योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांच्या कामगिरीत झालेली सुधारणा, त्यासाठी सरकारकडून दिलं जाणारं प्रोत्साहन, शासकीय पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या खेळाडूंना केलेलं मार्गदर्शन याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व क्रीडाप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंची समर्पण वृत्ती, निष्ठा, जिद्द आणि दृढनिश्चय यामुळे देशाची मान अभिमानानं उंचावते असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे भारताच्या विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंची कामगिरी उंचावल्याचं दिसून आलं आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातल्या खेळाडूंना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले,
1: साथियों, मैंने इस 15 अगस्त को लाल किले से भारत का स्पोर्ट्स विजन देश के सामने रखा. जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं, जो खेले वो खिले, और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना, परिवार का खिलना और देश का गौरव बढ़ाना. साथियों, जब कोई खिलाड़ी सफल होता है तो वो सफलता केवल उसकी नहीं होती, उसकी सफलता से उसके परिवार की पहचान बनती है, प्रतिष्ठा बढ़ती है. जिस स्कूल और कॉलेज में वो पढ़ा उसकी प्रतिष्ठा बढ़ती है, उसके जिले और राज्य की पहचान और मजबूत होती है. यानी दुनिया उस खिलाड़ी के नाम से उस शहर या राज्य को पहचानने लगता है. और जब ऐसी अनेक सफलताओं को लेकर कोई क्षेत्र ग्लोबल स्पोर्ट्स मैप पर चमकता है तो दुनिया का उस शहर को देखने का नजरिया भी बदल जाता है.
0: श्रोते हो, देशभरात दृकश्राव्य माध्यमाद्वारे आयोजित खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अशा काही विद्यार्थ्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलेलं मनोगत आता ऐकूया.
2: माझे नाव राकेश सिंग असल्याने विकसित युवा भारत कनेक्ट प्रोग्राम खेलो भारत साठी मी प्रोग्राम अटेंड केलो आहोत. या प्रोग्राम मध्ये मला खेळांबद्दल आणि जे काही नॅशनल किंवा इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे खेळांबद्दल माहिती मिळाली आणि तिथं अनेक नॅशनल प्लेयर्सचे सोबत आमची संवाद साधला होता. पुन्हा आम्ही त्यांच्यासोबत बहुत काही संवाद साधलो. त्याच्यानंतर आम्हाला त्यांच्या नॅशनल पर्यंत प्रवास कसा असेल आणि त्यांची प्रोसेस काय ते सगळे जाणून घेण्यासाठी आम्हाला मिळालं. आणि पंतप्रधान मोदी सर यांच्यासोबत पण आम्ही लाईव्ह कॉन्फरन्स
3: आदित्य देशकर त्यांनी मोटिवेट केलंय. ऍथलीटला जे युवा आहेत त्यांना मोटिवेट केलंय की खेळा समोर जा, पण जे मेडल पर्यंत नाही तर एक आयुष्य बनवण्यापर्यंत स्पोर्ट्स कामात येतो हे त्यांनी सांगितलं. मार्गदर्शन केले लाईव्ह मुळे. मी याआधी पार्टिसिपेट केलंय जॅव्हलिन थ्रो मध्ये. स्पोर्ट्स मध्ये देखील ग्रामीण भागातला त्यांना आहे की मी एकच म्हणणार की जे फॅसिलिटीज आहेत त्या डिव्हिजन लेवल की जे मेट्रो सिटी आहेत त्यांना न मिळून डिस्ट्रिक्ट लेवलला पण मिळावे, सगळे गोंदियाला पण मिळावे.
4: निमंत्रित करण्यात आले आहे राज्य धर्मराव सायन्स कॉलेजमध्ये. तर आपली जो मेन प्रोग्राम होता तर त्या प्रोग्रामाचा विषय होता विकसित भारत युवा कनेक्शन प्रोग्राम. या प्रोग्रामामध्ये आपल्याला माननीय श्री PM नरेंद्र मोदीजी यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले. तसंच खेलो इंडिया स्कीम बद्दलही सांगितले आपल्याला. तरी सगळ्या मुलांना मोटिवेशन स्पीच म्हटल्या दिली आहे त्यांनी आपल्याला. तर त्या मोटिवेशननुसार आपल्याला येणाऱ्या 2036 ऑलिम्पिकमध्ये विद्यार्थी नाव लोक करतील भारताचं असं त्यांनी सांगितले आहे. तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस करावी. त्याच आम्ही पण मी स्वतः जयशंकर प्रॅक्टिस करणार अशी मी केली.
0: श्रोते हो, केंद्र आणि राज्य सरकार यांनी देशातल्या क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी खेलो इंडिया, राष्ट्रीय क्रीडा धोरण यांसारख्या महत्वाच्या योजना राबवल्या. यामुळे भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी उंचावली आहे. याविषयी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष जय कवळी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
5: मला असं वाटतं की केंद्र शासनाने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तरतूद केलेली आहे क्रीडा क्षेत्रासाठी आणि हे सर्वात मोठं पाऊल आहे असं मला वाटतं. केंद्र शासन आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं सुद्धा त्यांनी पावले उचललेली आहेत. जगातील अनेक देश, आपण दरवेळेला आपली तुलना चीन बरोबर करतो, परंतु चीनपेक्षाही वेगवेगळे छोटे मोठे देश आपल्या खूप पुढे निघून गेले. कारण क्रीडा क्षेत्राला कधी प्राधान्य मिळालं नव्हतं ना तरतूद झाली होती आणि ती आता झालेली दिसते. आणि त्यामुळेच खेलो इंडिया किंवा नॅशनल स्पोर्ट्स कोडच नॅशनल स्पोर्ट्स लॉ होणं, म्हणजे कायद्यामध्ये रुपांतर होणं, अशा प्रकारचे रोज पावले उचललेली आपल्याला दिसत आहेत आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल, महाराष्ट्राला होईल, देशाला होईल.

0: कारण तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जर नीट बघाल किंवा जागतिक स्तरावर नीट बघाल तर आपल्या मते आफ्रिकन लोक सर्वात स्ट्रॉंग आणि नैसर्गिक गुण संपन्न अशी आपल्याला वाटतात. तुम्ही जर नीट बघाल तर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवणारी जी लोक आहेत ते जे देश आहेत त्या देशांमध्ये गुणवत्तेपेक्षा क्रीडा संस्कृतीला महत्व दिलं गेलं आणि त्या क्रीडा संस्कृतीमधून पुढे आलेलं जे काही गुणवत्ता आहे त्यांनी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. नुकतंच झालेल्या फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा तेच दिसून आलं. अगदी फ्रान्सची आपण उदाहरण घेऊ की फ्रान्समध्ये नावाला एक गोरा म्हणजे फ्रेंच ओरिजिनल युरोपियन माणूस होता, बाकी सर्व आफ्रिकन डिसेंडंट्स होते आणि त्याच्या बाबतीत फार मोठा वादही झाला. परंतु तुम्ही नीट बघाल हेच आफ्रिकन आफ्रिकेमधून पुढे आलेले नव्हते. हे आफ्रिकन जेव्हा ते युरोपच्या भूमीवर आले युरोप भूमीवरील जी क्रीडा संस्कृती आहे त्या संस्कृतीतून ती पुढे आलेली मंडळी होती. त्यातून आपल्याला हे सर्व जी दोन उदाहरणं दिली ती क्रीडा संस्कृती ही जास्त महत्वाची आहे आणि ते सुद्धा मला वाटतं आता शासनाने त्याची जाणीव झालेली आहे.
1: श्रोते हो, काही निवडक क्रीडा प्रकार सोडले तर असे अनेक खेळ आहेत ज्यात भारत सहभागी होत नाही मात्र इतर देश त्यात पदक जिंकताना दिसून येतात. यात आपण मागे का होत तसंच आज स्क्रीन पेक्षा क्रीडा केंद्रांना अधिक महत्व देण्याची गरज आहे याविषयी बोलताना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे माजी उपाध्यक्ष जय कवळी म्हणाले.
0: आज कोडचा लॉ झालेला आहे म्हणजे कायदा झालेला आहे. आता कोड राहिला नाही, कोड हे त्याला म्हणता येईल की बाबा एक प्रकारची गाईडलाईन होती. लॉ हा कायदा आहे म्हणजे तो पाळावाच लागेल आणि मला वाटतं या लॉ होण्यामुळे येत्या काही वर्षात आपल्याला अत्यंत असे सकारात्मक बदल क्रीडा क्षेत्रामध्ये आढळून येतील. आणि मग हा जो विषय आहे की अनेक ठिकाणी आपलं अत्यंत वाईट असं प्रदर्शन आहे, अनेक खेळांमध्ये आपल्याकडे ते खेळही रुजलेले नाहीत. जर खेळच रुजलेले नाही तर खेळाडू कुठून होणार आणि मग ते खेळाडू पोहोचणार कसे आंतरराष्ट्रीय स्तरावर? म्हणजे जशा मगाशी मी बोलल्याप्रमाणे जे चीन कडून अनुकरण करायला हवं त्यांच्या विचारांमध्ये त्यांनी त्यांचा जो म्हणजे प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक गावापर्यंत साधन सुविधा मिळायला हव्यात त्यासाठीची बांधणी केली आणि मग ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आले. आपल्याला 1948 साली स्वातंत्र्य मिळालं, चीनला 1948 जपान पासून स्वतंत्र झाले. आपण 48 ऑलिम्पिक मध्ये एक मेडल मिळवलं खाशाबा जाधवांच्या मेहनतीने, एक ब्रॉन्झ म्हणजे जे वैयक्तिक मेडल आहे, आणि हॉकी मध्ये आपलं गोल्ड होतं. त्यानंतर आपण पुढच्या ऑलिम्पिक मध्ये आपलं हॉकीचंही मेडल गेलं आणि वैयक्तिक मेडलही मिळालं नाही आणि मग पुढे फार अधोगतीच झाली आणि आपण अगदी 1980 साल उजाडावं लागलं आपल्याला पुन्हा सुवर्ण पदक मिळवायला मॉस्को ऑलिम्पिक मध्ये. मला मजा अशी सांगतो की 48 ते 80 चीन ऑलिम्पिक मध्ये आलाच नाही. चीन आपल्या घरात तयारी करत होता. 84 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक मध्ये चीन प्रथम सहभागी झाला आणि तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल की जगामध्ये 2 नंबरच्या पदक विजेत्या यादीत 2 नंबरवर जाऊन बसला. तयारीमध्ये त्यांनी एवढा वेळ घालवला, त्यांची क्रीडा संस्कृती बांधण्यामध्ये एवढा वेळ घालवला की त्यातून त्यांनी आज त्याच्यानंतर असलेल्या प्रत्येक ऑलिम्पिक मध्ये अत्यंत चांगलं परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे. त्यांचं कामगिरी अत्यंत चांगली आहे. नेहमीच ते टॉप 10 किंवा टॉप 5 देशांमध्ये असतात आणि अजूनही आपण 6-7 मेडल्सच्या पुढे जाऊ शकलेलो नाहीये. तर हे सगळा विचाराचा हा विषय आहे. आपण या बाबतीत विचार करायला हवं, चांगलं ते घ्यायला हवं, नको ते सोडायला हवं आणि एका नव्या उमेदीने आजचा जो दिवस आहे राष्ट्रीय क्रीडा दिन हा फक्त एक उत्सव न करता एक नवीन निश्चय दिन व्हावा आणि त्या दृष्टीने आपण पावले उचलायला हवीत असे मला वाटतं. हल्लीची पुढची पिढी कशाला सर्वच जण सर्वच समाज रात्री झोपायच्या आधी मोबाईलवर असतो आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मोबाईल बघतो. यातून मुक्ती मिळवणं हे फार महत्वाचं आहे आपल्या सर्वांच्या तब्येतीसाठी आणि क्रीडा क्षेत्रासाठी. हाच मुद्दा त्यांनी मांडून दाखवला की बाबा तुमची स्क्रीन मध्ये अडकून न राहता, म्हणजे नुसतं मोबाईल किंवा कम्प्युटर समोर न अडकून राहता तुम्ही क्रीडा केंद्रांकडे आकृष्ट झाला पाहिजे, क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही सहभागी झाला पाहिजे, क्रीडा प्रकारांमध्ये तुमचा सहभाग असायला पाहिजे. सुदृढ असा भारतीय असायला हवा, भारतीय माणूस भारतीय समाज हा सुदृढ असायला त्याला क्रीडा क्षेत्रांमध्ये घुसला गेला पाहिजे, तो क्रीडा प्रकारांमध्ये गुंतला गेला पाहिजे. एखाद्या स्क्रीन मध्ये म्हणजे तो मोबाईलचा असू दे किंवा व्हिडिओचा, त्यापेक्षा त्याने तिथे येणं अपेक्षित आहे.
1: श्रोते हो, विशेष क्रीडा विद्यापीठांसह अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांच्या उभारणीला केंद्र सरकारकडून देण्यात येत असलेलं प्रोत्साहन हे 21व्या शतकातलं आधुनिक क्रीडा व्यवस्था उभी करण्याचं महत्वाचं पाऊल ठरलं आहे. क्रीडा विज्ञान प्रशिक्षण आणि प्रशिक्षक क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धीसाठी सक्रिय प्रयत्न सुरू आहेत.

यामुळे प्रतिभावान खेळाडूंची पारख करण्यापासून ते त्यांना जागतिक स्तरावर पोहोचवण्यापर्यंतच्या प्रत्येक स्तरावर पाठबळ मिळणं सुलभ होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: विशेष हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 101 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे. श्रोते, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 11:05 ते 12:00.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने यह है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापक रुपाली देशमुख यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
8: नमस्कार श्रोते हो, आपला देश हा कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे विविध प्रकारची उत्पादनं आपल्याकडे येत असतात, पण ही उत्पादनं जेव्हा आपण घेतो तर नुसतं उत्पादन घेऊन चालत नाही, तर त्यासाठी आपल्याला एक ब्रँडची गरज असते की जेणेकरून आपला जो उत्पादित माल आहे हा चांगल्या प्रकारे कसा विकला जाईल आणि त्यातनं आपल्याला उत्पन्नाचा स्रोत कसा चांगला निर्माण होईल, या सगळ्या गोष्टी या कृषी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतात। तर आज आपण कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयीच बोलणार आहोत आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेला आहे प्राध्यापिका रुपाली देशमुख मॅडमना। देशमुख मॅडम या कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू जिल्हा पालघर इथे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत। मॅडम नमस्कार।
9: नमस्कार
8: मॅडम। आताच मी जसं म्हटलं की आपला देश हा कृषी प्रधान आहे आणि खूप सारी उत्पादन आपल्याकडे
9: आपल्याकडे राज्यनिहाय म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं पीक घेतलं जातं।
8: बरोबर। तर आता मला सुरुवातीला असं सांगा की ब्रँड म्हणजे नेमकं काय।
9: आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण बघूया की जसं तुम्ही सांगितलं की आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी पिकं घेतली जातात, त्याच्यामुळे आपल्याकडे जर आपल्याला एखादा त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करायचा असेल तर आपल्याकडे खूप मोठी संधी आहे, कारण आपल्याला माल जो आहे, कच्चा माल जो आहे, तो प्रत्येक ठिकाणवर प्रत्येक राज्यात आपल्याला मिळवता येतो। आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे सुद्धा भरपूर साऱ्या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात, जसं पीएमएफएमई आहे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहे, ज्याच्यामुळे वैयक्तिक मालकी असेल, तुमची भागीदारी असेल, शेतकरी उत्पादन गट असेल, एखादी संस्था किंवा कंपनी असेल किंवा स्वयंसहायता गट असेल, जे आपले बचत गट्स वगैरे असतात,
8: बरोबर,
9: तर यांच्यासाठी किंवा सरकारी उत्पादन संस्था असेल, बेरोजगार युवक असतील, महिला असतील, प्रगतशील शेतकरी असेल, या सगळ्यांसाठी ही योजना काम करते आणि त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर सारे कृषी उत्पादन तयार होत आहेत। परंतु फक्त कृषी उत्पादन तयार होऊन चालत नाही, आता आपण बघतो की घरगुती महिला खूप सारे पदार्थ बनवतात पण त्यांना विक्री करण्यासाठी त्याचा कुठला तरी ब्रँड असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ब्रँडची आपल्याला खूप गरज आहे, त्याच्यामुळे चांगलं पॅकेजिंग लेबलिंग असेल, जो आपला ब्रँड आहे तो आपल्याला चांगला मोठा डिजिटल माध्यमातून म्हणा किंवा आपलं तरी एक चांगली नाव किंवा स्थान त्याचं आपलं करता येतं। आता जसं आपण एखादा बाळ जन्माला आला की त्याला एखादं नाव देतो, बरोबर, त्याच पद्धतीने आपल्याला जेव्हा आपण एखादं प्रोडक्ट तयार करतो आणि कृषी उत्पादन घेतोय ते विक्रीसाठी आपल्याला त्याला एक नाव देणं गरजेचं आहे, कारण की त्याची ओळख बनणार आहे। का आता आपण बघतो की प्रक्रिया उद्योगामध्ये पण आपण जर दुकानांमध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की एकाच पदार्थ जसं आपण जर कॅचअप घेतलं तर वेगवेगळ्या व्हरायटीचे क्रॅचअप आपल्याला मिळतात, पण त्याच्यामध्ये कुठला ब्रँड, आपल्याला तो ब्रँडच आपण शोधतो आणि तो मार्केटमधनं घेतो। सो ब्रँड हे अशी गोष्ट आहे, कंपनी असेल किंवा उत्पादन असेल त्याला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची सन्मान किंवा ओळख मिळवून देते। अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन यांच्या मते जर आपण विचार केला तर त्यांचं म्हणणं आहे की ब्रँड म्हणजे एखादं नाव किंवा एखादं डिझाईन असेल किंवा एखादा लोगो असेल किंवा एखादं वैशिष्ट्यपूर्ण एखादं वाक्य असेल तर याला आपण ब्रँड म्हणू शकतो। जसं आता आपल्या भारतामध्ये जर बघितलं आपण जे काही ब्रँडचे नावं असणारीच वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये चालते आणि त्याला ग्राहक इमोशनली म्हणजे मानसिकरित्या सुद्धा त्याला अटॅच झालेला असतो आणि त्या वस्तूला आपण बाकीच्या वस्तूंपेक्षा जास्त किंमत देऊन सुद्धा आपण त्याला विकत घेतो ते आपण, तर या सगळ्यांनाच आपण ब्रँड असं आपण म्हणू शकतो।
8: मॅडम आता हे ब्रँडची निर्मिती जी असते तर ही कशी करायची?
9: आता ब्रँड बऱ्याच वेळा एक नाव असतं, जसं मी सांगितलं की एक लोगो आहे किंवा चिन्ह आहे किंवा ग्राफिक एखादा डिझाईन असेल किंवा एखादं घोष

0: वाक्य आहे याच्या रूपात आपण ते व्यक्त करतो आणि त्याची जी ओळख आहे किंवा मार्केटिंग करण्याचं ते एक चांगलं प्रभावी साधन आहे. आणि याचाच विचार करून आपण ब्रँडची निर्मिती जी करायची असते याच्यामध्ये ग्राहक जो आहे तो भावनिक मार्गाने सुद्धा आपल्याशी जोडला जातो आणि ते ब्रँड जो आहे तो नावारूपाला येतो. आता जेव्हा एखादा ब्रँड आपला ट्रेडमार्क काढणं म्हणजे 1999 अंतर्गत नोंदणीकृत होतो तेव्हा तो ट्रेडमार्क बनतो आणि सरकारकडून नोंदणीकृत ही ट्रेडमार्क आपण काढून घेतलेल्या उत्पादनाची खास मालमत्ता आपल्याकडे असते. एका कंपनीने ट्रेडमार्क इतर कंपनी जे वापरू शकत नाही आणि असे ट्रेडमार्क वापरणारे कुणाचे शिक्षेस पात्र म्हणजे सेम नाव जर तुम्ही घेतलं आणि ट्रेडमार्क केलं असेल तर तुम्ही त्याचे शिक्षेस पात्र होणार. ब्रँड निर्मिती जी आहे ती आपल्याला ट्रेडमार्क करूनच आपल्याला करायची आहे.
1: मॅडम आता ब्रँडची निर्मिती आपण बोललो त्याच्याबद्दल पण ब्रँड निर्मितीचे जे फायदे आहेत त्याविषयी काय?
0: येस, आता आपल्याला मी सांगितलं की आपण ब्रँड करायचं त्याचे फायदे काय आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जाहिरात करायला तुम्हाला खूप सोपं जातं.
1: बरोबर.
0: कारण लोणची विकायचं आहे म्हटलं आपण किंवा आपण सरबत विकायचे म्हटलं तर बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला असंख्य प्रकारचे मिळतील पण मग माझं उत्पादन मी कसं ओळखणार,
1: वैशिष्ट्य
0: काय आहे त्याचं. तुम्हाला जाहिरात चांगली करायची असेल तर तुम्हाला ब्रँड नेम जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याची जाहिरात करू शकता. मध्यस्थांना विशेषतः घाऊक विक्रेत्यांना दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे म्हणजे तुम्ही लगेच लोकांपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे ग्राहक म्हणजे विक्रेता टू ग्राहक असं आपण किंवा मॅन्युफॅक्चर टू ग्राहक डायरेक्ट आपण आपला जर ब्रँड असेल तर तो देऊ शकतो आणि त्याच्यामुळे जो बनवणारा आहे किंवा जो प्रोडक्शन करणार आहे त्याला जास्त पैसे त्याच्यामधून मिळतं. ब्रँड नाव हे त्या उत्पादनाची बाजारपेठ आणि ग्राहकांच्या मनात कायमस्वरूपी ओळख स्थापित करतो. म्हणजे एकदा का आपल्याला त्या ब्रँडचं नाव लक्षात आलं की आपण दुकानांमध्ये गेल्यानंतर शोधत बसत नाही. आपल्याला माहितीये की आपल्याला या ब्रँडचं वस्तू घ्यायची, आपण ती ब्रँडची वस्तू घेतो आणि घरी येतो. त्याच्यामुळे ते एक लोकांमध्ये होतं की कुठेही जरी आपला माल असेल तरी लोक लवकर विश्वास असतो. ब्रँडचा मुख्य उद्देश हा उत्पादन भिन्नता सादर करणे हा आहे. म्हणजे एकच वस्तू 10 लोक बनवतायत पण त्याच्यामधली तुमची वस्तू काय त्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे तर तो तुमच्या ब्रँडमधनं तुम्हाला किंवा त्या ब्रँडच्या नावामधनं तुम्हाला लोकांमध्ये पोहोचवता येतो. त्याच्यामुळे आपला माल बाकीच्यांपेक्षा कसा वेगळा आहे हे आपलं ब्रँड जे आहे ते ठरवतं. त्यानंतर ब्रँडच्या वस्तूंना विक्रीसाठी कमी वेळ लागतो. जसं मी सांगितलं की माझ्या लक्षात आहे की मला हेच घ्यायचंय त्याच्यामुळे ती पटकन जाऊन मी वस्तू घेणार आहे. त्याच्यामुळे जर ब्रँड आपला फेमस झालं किंवा ब्रँडचं नाव आपलं झालं तर आपल्याला विक्रीसाठी सुद्धा कमी वेळ लागतो. ब्रँड किरकोळ विक्रेत्याची खरेदी प्रक्रिया सुद्धा सुलभ करतो. सपोज मी जर माझा एखादा माल असेल तो मी किरकोळ व्यापाऱ्याला दिला त्याच्याकडनं तो माल पण सुद्धा लवकर खपला जाणार आहे कारण तो सगळ्या लोकांना माहिती आहे आणि लक्षीच वस्तू घ्यायची आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला जे आहे सोपं जाणार आहे. त्यानंतर जी ब्रँडची उत्पादनं आहेत ती अनेक पटीने फायदा मिळवून देणार आहे. त्यांना उत्तम दर्जाची किमतीची स्थिरता असते. म्हणजे सपोज आता माझा ब्रँड झालेला आहे तर माझी वस्तूची जी किंमत आहे ती फार कमी जास्त होत नाही किंवा त्याचा जे टेस्ट आहे किंवा रंग आहे तो मी जास्त बदलू शकत नाही. त्याच्यामुळे दर्जा तो उत्तम ठेवावा लागतो त्याला आणि ती वस्तूची सहज उपलब्धता पण आपल्याला लवकर होते.
1: बरोबर.
0: आणि ब्रँडचे नाव जे आहे ते पुनर्खरेदीला प्रोत्साहन देतं. म्हणजे मी एकदा विकत घेतली वस्तू तर मला परत ती वस्तू घ्यावीशी वाटते आणि त्याच्यामुळे तो जो विक्रेता आहे किंवा जो प्रोडक्शन करणार आहे त्याला त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळे ब्रँड नाव खूप महत्वाचं आहे आपलं.
1: हे सगळे फायदे आहेत.
0: हा, हे सगळे त्याचे फायदे आहेत. आपण विकतो आहे पण मग आपण असंच विकतो आहे त्याला काहीच नाव नाही तर आपण जास्त दिवस तो व्यवसाय टिकू शकणार नाही. बट तुम्ही जेव्हा एखादा तुमच्या व्यवसायाला एखादं नाव देता तो जेव्हा प्रसिद्धीत जातो त्यावेळेस आपल्याला जास्त आपण मार्केटमध्ये तग धरू शकतो.
1: नक्कीच. आणि मग आता हे ब्रँडचं जे नाव असतं तर हे मग आपण कसं तयार करायचं?
0: आता जे ब्रँड आपण करतोय ते पॅकेजिंग लेबलिंग या घटकांबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे ब्रँडचं नाव. की आपण पॅकेजिंग करतोय लेबलिंग पण करतो आहे आपण पण मग सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही नाव कुठलं ठेवताय, कसं ठेवताय, ते कसं तयार करताय. ब्रँड नाव जे आहे ते मी वगैरे सांगितलं की उद्योगाची बाजारपेठेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करते. खूप सारे उत्पादन करणारे आहे पण त्याच्यामधून आपलं नाव कसं वेगळं आहे ते दुसऱ्यांपर्यंत कसं पोहोचलं जाईल याच्यावर सुद्धा आपल्याला जे आहे ते काम करायला लागते किंवा त्याच्यासाठी ते मदत करतं. ग्राहकाशी संपर्काचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे ब्रँड नेम आहे.
1: बरोबर.
0: ग्राहक त्या ब्रँडच्या खाली किंवा ती प्रोडक्टमध्ये बाकी काय आहे इन्ग्रेडियंट किंवा ते कसं हे नंतर बघतं. पहिले मी ते ब्रँड बघेन आणि त्याच्यानुसार ती वस्तू जी आहे ती मी विकत घेणार आहे. तर हे जी चांगल्या ब्रँडची जी वैशिष्ट्य जी आहे तर ते सगळ्यात पहिलं म्हणजे की ब्रँडचे नाव हे वैशिष्ट्यपूर्ण असायला पाहिजे. वेगळं काहीतरी असलं पाहिजे की जे लोकांच्या लक्षात राहील किंवा जे सोपं असेल लोकांना घ्यायला किंवा जे
1: अट्रॅक्ट
0: होती किंवा छानसं त्याचं काहीतरी मिनिंग निघेल असं काहीतरी आपल्या ब्रँडचं नाव असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा आता मसाल्याचा जर तुम्ही उद्योग करता आहात आणि मसाल्याच्या उद्योगाला तुम्ही जर एखाद्या पुरुषाचं नाव दिलं कारण मसाले

0: बऱ्यापैकी घरातल्या महिला वापरतात, त्याला जर तुम्ही एखादं पुरुषाचं नाव दिलं तर तो ब्रँड इतका सक्सेसफुल होणार नाही.
1: बरोबर.
0: कारण तो विकत घेला जाणारी एक महिला असेल, त्या मसाल्याला जर तुम्ही हिमालय आहे, ग्रीन मसाले, रुचिरा, येस नावं अशी नावं दिली की जी बायकांच्या कनेक्टेड आहे किंवा त्यांच्या भावनेशी संबंधित आहे, तर तो ब्रँडचं नाव जास्त चांगलं चालेल. ते वैशिष्ट्यपूर्ण नाव असणं हे खूप महत्वाचं आहे. ते लहान असलं पाहिजे, गोड असलं पाहिजे, म्हणजे खूप मोठं नाव असेल, खूप कॉम्प्लिकेटेड नाव असेल, खूप जड नाव असेल तर लक्षात राहणार नाही. तुमच्या कानांना ऐकायला सोपं वाटलं पाहिजे, डोळ्यांना बघायला चांगलं वाटलं पाहिजे, आपल्या मेंदूला आकर्षित झालेलं असलं पाहिजे. असे नावं जे आहेत की दोन अक्षरी नावं किंवा तीन अक्षरी पण सोपे सोपे नावं, तर ब्रँडचा जास्त लोकांच्या लक्षात राहतो. बोलणं ओळखायला लक्षात ठेवायला पण सोपं असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही जर खूप स्पेलिंग वालं किंवा खूप मोठं नाव ठेवलं तर ते नाही लक्षात राहत लोकांच्या, आणि मग त्या ब्रँडकडे जास्त लोक जात पण नाही. खूप वेगळं नाव ठेवायच्या नादामध्ये असंही नको व्हायला की लोकांना ही कंपनी कुठली आहे आणि काय माहितीच नाही किंवा अतिशयच वेगळी आहे असं पण वाटतं. ओळखी आहे तरी लोक घेत नाही, तर त्यांना थोडस आपण भारतात राहतो तर त्या संस्कृतीशी त्याच्याशी मिळतं जुळतं असं खरं जर
1: पारंपरिक
0: त्यांना टच असेल. कारण प्रत्येक गोष्ट भावनेशी जोडलेली आहे. आपण बघतो आता की मार्केटिंग करताना ऍडव्हर्टाईज ज्या होतात टीव्हीवरच्या त्याला पण एक भावनिक जोड दिलेली असते की लोक त्याच्याशी अट्रॅक्ट झाले पाहिजे, भावनिक जोडले गेले पाहिजे, जेणेकरून तो जो ब्रँड आहे तो जास्त चालेल.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये एखादं त्याला जो लोगो वगैरे देत आहे तो लोगो तुमचं जे ब्रँड आहे की तुमचं जे उत्पादन करता आहात त्याला साधेस किंवा त्याचं प्रतीक असलं पाहिजे. की सपोज जर एखादा शूज असेल तर त्याच्यामध्ये जो लोगो आहे की पळणारा एखादा घोडा आहे, तो जो घोडा आहे तो जो लोगो आहे तो प्रतीक करतो की हे जे शूज आहेत हे तेवढे पॉवरफुल आहेत. तर असं काहीतरी आपल्या ब्रँडचं जेव्हा आपण तुम्ही लोगो तयार करतो तर तुमच्या उत्पादनाचं काय वैशिष्ट्य आहे तर ते तुमच्या ब्रँडमधनं दिसायला पाहिजे.
1: नक्कीच.
0: नंतर प्रेक्षकांचं लक्ष जे आहे ते विचार करायला भाग पाडलं पाहिजे. आकर्षण जसं की बाबा काय आहे हा प्रोडक्ट किंवा याचा मिनिंग काय आहे, तर हे लोकांना थोडस जे आहे की जसं आता तुम्ही एखादा प्रोडक्ट लहान मुलांसाठी बनवलाय की तुम्ही चॉकलेट्स किंवा केक्स काय बनवलाय तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅच्युअर नाव देऊन चालणार नाही. तुम्हाला मग खोडकर असे मजेशीर असे छोटे मोठे नावं तुम्हाला द्यायला लागेल की मुलं त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतील किंवा त्या पोरांना ते बोलता येईल. तर असे नावं जे आहे की आपला जो ग्राहक कुठला आहे त्याला आपल्याला वयोगटाचा आहे त्याचा सुद्धा आपल्याला ब्रँडचं जेव्हा नाव तुम्ही ठेवता आहात त्यावेळेस तुम्हाला विचार करायची आहे. एखादी प्रेरणा आपल्याला शोधायची आहे की सकारात्मक भावना आपल्या त्या ब्रँडमध्ये असली पाहिजे. म्हणजे तो नाव घेतल्यानंतर निगेटिव्ह किंवा काही असं नकारात्मक आपल्याला वाटलं पाहिजे, काहीतरी सकारात्मक. किंवा तुम्ही एखाद्या धर्माशी सुद्धा नाव देऊ नका की सपोज तुम्ही एखाद्या कुठल्या तरी धर्माला किंवा त्याला तुम्ही त्या
1: अनुसरून
0: तुम्ही नाव देत असाल तर तेही थोडं टाळलेलं बरं. कारण मग त्याच्यामध्ये तेवढाच ग्रुप तुमचा टार्गेट होतो, बाकीचे लोक त्याच्याशी तेवढे कनेक्टेड होत नाही. त्याच्यामुळे कुठल्या धर्माचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये नाव हे केलं पाहिजे. संस्कृतीवर तुम्ही ठेवू शकता किंवा एखादे पौराणिक काही असेल त्याच्यावर तुम्ही ते नाव ठेवू शकता जेणेकरून ते सगळ्यांशी कनेक्टेड होईल.
1: बरोबर.
0: तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते लोगोचं किंवा ब्रँड जो आहे तो आपण त्याचं नाव घेतलं पाहिजे. आता हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही एखादं नाव काढता आहात तर त्याच्यामध्ये अक्षर जे आहेत 3 ते 4 किंवा जास्तीत जास्त 8 अक्षरांपर्यंत ठेवायची आहे. हिंदी मराठी इंग्लिश कुठलीही चालेल. स्पेलिंग त्याचं खूप सोपं असलं पाहिजे, नाहीतर खूप कॉम्प्लिकेटेड स्पेलिंग असेल तर तेही वाचता येत नाही. आणि लोगो याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की आपल्याकडे अशिक्षित लोक की ज्यांना वाचता येत नाही तर ते लोगो तुमचा लोगो लक्षात ठेवतात की ते लोक जे आहेत तुमचा हा ब्रँड म्हणजे हे लोगो आहे तर त्या लोकांसाठी आपल्याला तसा पद्धतीचा लोगो करायचा आहे की ब्रँड ते त्या नावाने तशा पद्धतीने ते ओळखते. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की जे नाव तुम्ही ठेवता आहात त्याची आपल्याला चाचणी घ्यायची आहे. म्हणजे जसं पहिल्यांदा आपण एखादं नाव घेतलं तर नाव घेताना आपण काय करायचं आहे, एखादं नाव शोधलं तुम्ही, ते तयार केलं तुम्ही नाव, आणि ते केल्यानंतर ती नावं तुम्ही काही लोकांना फीडबॅक साठी द्या की आम्ही ह्या ब्रँडला आमचं हे नाव दिलंय. मित्र असतील, तुमच्या कुटुंबातले लोक असतील, काही ग्राहक असतील,
1: बरोबर,
0: त्यांना हे सांगा की आम्ही हे नाव ठेवलंय, तुमचा फीडबॅक द्या. त्या नावांवर कुठली प्रतिक्रिया येते, कशा भावना येतात, लोकांना कुठलं आवडते, आणि त्याच्यानंतर मग तो जो नाव आहे त्याच्यामधलं नाव तुम्ही सिलेक्ट करा. त्याला आपण म्हणतो फीडबॅक घेणं किंवा नावाची चाचणी घेणं. तर असं जर केलं तर आपल्याला थोडंसं आयडिया येते की लोकांना काय आवडतं आहे, त्या पद्धतीने आपण ते करू शकतो.
1: ग्राहकांची
0: बघून येस आपण ते पण जेव्हा नाव ठेवताय, कारण खूप घाई करू नका ब्रँडला नाव ठेवताना, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. कारण एकदा का तुम्ही ते नाव ठेवलं तर त्याच्यानंतर ते तुम्हाला वापस चेंज करता येणार नाही किंवा ते बदलता येणार नाही. मग बदलवलं तर मग तुमच्या आधीचे ग्राहक परत

0: जाते. त्याच्यामुळे ब्रँडचं नाव ठेवतं ना, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ठेवा. त्यानंतर तुम्ही ब्रँडचं नाव ठेवल्यानंतर त्याचं एक सातत्य ठेवा. म्हणजे जसं आता मार्केटिंग मटेरियल मध्ये असेल किंवा तुमच्या बिझनेस कार्ड मध्ये असेल किंवा तुमच्या वेबसाईट मध्ये असेल, सगळीकडे एकच नाव ब्रँडचं येऊ द्या. नाहीतर माझ्या वेबसाईटवर माझं ब्रँडचं नाव वेगळं आहे, माझ्या बिझनेस कार्डवर माझं नाव वेगळं आहे, तर मग लोक कन्फ्युज होतील.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे सगळीकडे जिथे तिथे ठेवणार ते सातत्य ठेवा, एकच नाव सगळीकडे ठेवा आणि एकाच ब्रँड खाली तुम्ही खूप सारे प्रोडक्ट सुद्धा तुमचे विकू शकू शकता. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदेशीररित्या संरक्षित आणि नोंदणीकृत ते आहे की नाही. कारण आपण नाव ठेवलं, मी एक नाव सिलेक्ट केलं आणि ते केल्यानंतर ते नाव जर दुसरं कुणाचं असेल मला माहिती नाही, तर आपलं सगळ्यात पहिल्यांदा मग ते नाव जे आहे ते कायदेशीररित्या मान्यताप्राप्त ट्रेडमार्क म्हणून ओळखलं जातं. म्हणून कायदेशीररित्या आपल्याला संरक्षित आणि नोंदणीकृत करून घेणं गरजेचं आहे.
1: बरोबर. मॅडम, आपण जेव्हा लोगो तयार करतो एखाद्या उत्पादनासाठी तर तो नेमका कसा करायला हवा?
0: आता जसं आपण नाव तयार केलेत की नाव तुम्ही घेतलंय, त्या नावाला साधेच आपला लोगो पण असला पाहिजे. तो आपण बनवू शकतो. जसं आता स्वतः बनवण्यासाठी काही टूल्स आहेत, अॅडोब एक्सप्रेस आहे किंवा फिग्मा आहे किंवा लोगो मार्केट ऍप्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ते बनवू शकता. किंवा मग एखाद्या डिझायनर कडून तुम्ही बनवून घेऊ शकता. मी तर प्रिफर करेल की एखाद्या डिझायनर कडून बनवून घ्या, म्हणजे तो जास्त चांगला तुम्हाला बनवून मिळेल. आणि लोगो मध्ये काय असलं पाहिजे, तर तुमचं ब्रँडचं नाव आहे, एखादा सिम्बॉल आहे, उद्योगाला सूचित करणारा रंग आहे. जसं आता आपण कृषीशी बोलतो आहे, तर जर तुम्ही हिरवा रंग दिला तर तो जास्त त्याच्यामध्ये उठून दिसेल. आणि खूप मोठा नको, स्वच्छ छोटासा असलेला पाहिजे लोगो. छोटा लोगो असेल आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित, म्हणजे खूप जास्त कारीगिरी पण करू नका, म्हणजे लोकांना ओळखता आला पाहिजे. किंवा खूप बारीक जर केला तर तो लोकांच्या लक्षात येणार नाही. तर अशा पद्धतीने
1: लोगो आपण महत्वपूर्ण
0: असा रंग निवडतो सुद्धा थोडासा आपण विचार केला पाहिजे की निळा रंग जो आहे तो आपल्याला विश्वास देतोय, तर तो रंग तुम्ही टाकू शकता. हिरवा रंग जो आहे तो तुम्हाला इको फ्रेंडली किंवा सेफ्टी तुम्हाला देत. लाल रंग ऊर्जा देतो. काळा रंग जर तुम्ही वापरत असाल तर एक प्रोफेशनल टच त्याला येतो. तर हे रंग जर तुम्ही त्याच्यामध्ये वापरलात तर तुमचा लोगो जास्त उठून दिसेल. दुसरी गोष्ट, लोगो किंवा तुम्ही जेव्हा ब्रँडिंगचं नाव घेत आहे तेव्हा ते कलर करताना तुमचं पॅकेजिंग कोणत्या रंगाचं आहे तेही खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही काळ्या रंगाचं पॅकेजिंग करता आणि काळाच लोगो करता तर तो उठून दिसणार नाही. काळ्याच्यावर जर तुम्ही ग्रीन केला, पिवळा केला, निळा केला तर तो जास्त उठून दिसेल. तर तेही आपल्याला जे आहे ते
1: रंगसंगती पण लक्षात घ्यायला हवी.
0: हा येस.
1: मॅडम, आता ब्रँडची नोंदणी जी असते हे मग कशी करायला हवी?
0: आता आपण एक नाव ठरवलं की आम्हाला हे नाव पाहिजे किंवा हा लोगो पाहिजे आहे. पण एकाच नावाचा लोगो जर दुसरीकडे असेल किंवा एकाच नावाची कंपनी जर ऑलरेडी ट्रेडमार्क झालेली असेल, सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागतं, तर आपण सरकारी वेबसाईट आहे ट्रेडमार्कची तर त्याच्यावर जायचं आणि पहिले तपासून घ्यायचं की मी जे नाव सिलेक्ट केलेलं आहे ते नाव आपल्या भारतामध्ये किंवा अजून कुठल्या याच्यामध्ये हे नाव म्हणजे रजिस्टर आहे का. तर त्यासाठी एक सरकारी वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्ही जायचं आणि तिथे गेल्यानंतर नाव टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की आधी हे कोणाकडे नाव आहे का, तुमच्या क्षेत्रात नाव आहे का, समान नाव आहे का. असं असेल तर मग तुम्हाला नाव चेंज करायला लागेल. कारण पहिल्यांदा जर कोणी ट्रेडमार्क करून ठेवलेलं असेल, ते नाव घेतलेलं असेल, तर आपल्याला ते नाव काढून दुसरं नाव करायला असेल. पण जर ते नाव कोणी घेतलं नसेल, आपलं नाव युनिक असेल, तर मग आपण ट्रेडमार्कची नोंदणी जी आहे ते आपण करू शकतो. पण पहिली पायरी हे आहे तुम्हाला की तुम्ही पहिले बघा, सर्च करा,
1: पडताळणी
0: आपण करायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करायचं असतं. त्याच्यामध्ये ipindia.gov.in अशी एक आपलं पोर्टल आहे. त्या पोर्टलला गेल्यानंतर आपल्याला ट्रेडमार्कची नोंदणी ही करता येते. मग ट्रेडमार्कची नोंदणी करताना आपण जे काय ब्रँडचं नाव दिलंय तो नाव, त्याचा लोगो, त्यानंतर आपली सगळी इन्फॉर्मेशन, आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, आपला बिझनेस कुठे आहे, त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायला लागते. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक कॉलम येतो की तुमचं जे उत्पादन करता आहात तुम्ही ते कोणत्या वर्गात येतं. जसं आता जर तुम्ही क्लास वन मध्ये गेले त्याच्यामध्ये केमिकल्स येतं की तुम्ही केमिकल्स मध्ये कुठलं उत्पादित करता आहात का. क्लास सेव्हन मध्ये गेले तर मशिनरीज आहेत की तुम्ही कुठली मशीन तयार करता आहात का. क्लास 35 मध्ये गेला तर तिथे ट्रेडिंग आणि मार्केटिंग आहे की तुम्ही कुठल्या प्रोडक्टला मार्केटिंग करता आहात का. क्लास 40 मध्ये गेलं तर ते प्रोसेसिंग सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये की तुम्ही कुठले प्रोसेसिंगचे म्हणजे पदार्थ जसं लोणचं आहे, पापड आहे, अजून असं काही बनवता आहात का. आणि क्लास 42 मध्ये जर गेलं तर तुम्ही इंडस्ट्रीयल म्हणजे रिसर्च वर्क जे R&D जे आहे ते तुम्ही करता आहात का. तर याच्यामधलं जे काय तुम्ही करत असाल तो क्लास आपल्याला याच्यामध्ये निवडावा लागतो. आणि तो निवडल्यानंतर आपल्याला एक फॉर्म ASO तो भरला जातो. आणि त्याच्यानंतर विदिन 6 ते 18 महिने मध्ये आपल्याला जे आहे ते ट्रेडमार्कचं रजिस्ट्रेशन आपलं होतं.
1: अच्छा.
0: वैयक्तिक रजिस्ट्रेशन आपण करू शकतो की स्टार्टअप रजिस्ट्रेशन जर

0: तुम्हाला करायचं असेल वैयक्तिक स्टार्टअप किंवा एमएसएमई जर करायचं असेल तर तुम्हाला जो येणारा खर्च आहे तो 4,500 ते 5,000 येतो. आणि जर कंपनीचं एखादं रजिस्ट्रेशन तुम्ही करता आहात लोगोचं किंवा ब्रँडचं तेव्हा तुम्हाला 9,000 ते 10,000 खर्च येतो. आता नोंदणी तुमची झाली त्याच्यावरती की तुम्हाला एक ट्रेडमार्क नंबर तुम्हाला मिळतो, तर तो ट्रेडमार्क नंबर जो आहे तो तुम्ही वापरू शकता, म्हणजे तो तुम्ही तुमच्या जे तुमचं लेबल आहे त्याच्यावर तुम्ही टाकू शकता. आणि ट्रेडमार्क तुमचं मंजूर झालं, त्याला मंजुरीला मी सांगितलं की 6 ते 8 महिने लागतात, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेडमार्कचा सिम्बॉल मिळतो. त्याचं सिम्बॉल जर तुम्हाला ओळखायचा असेल तर एक गोल असतो त्याच्यामध्ये आर लिहिलेला असतो, तर त्या लोगोचा किंवा ब्रँडचा ट्रेडमार्कचा सिम्बॉल आहे तो तुम्हाला 6 ते 8 महिन्यानंतर मिळतो. तर तो जो आहे तो सिम्बॉल मग तुम्ही तुमच्या लेबलवर जो आहे तो वापरू शकता. आणि हे तुम्ही जे आहे तर तुम्हाला ही जी प्रक्रिया आहे स्वतःला करायची तर तुम्ही स्वतःही करू शकता किंवा काही वकिलांच्या मार्फत सुद्धा करू शकता किंवा काही ट्रेडमार्कचे एजंट सुद्धा असतात तर त्याच्या मार्फत सुद्धा तुम्ही हे जे ट्रेडमार्कचे नोंदणी एखाद्याला नाही समजलं की ऑनलाईन सगळी प्रोसेस कशी करायची तर तो त्या माध्यमातून सुद्धा करू शकतो.
1: अशा प्रकारे नोंदणी करणं गरजेचं आहे.
0: नंतर त्याच्यामध्ये दुसरं आपलं एमएसएमई किंवा उद्यमची नोंदणी सुद्धा आवश्यक आहे. आपल्याला जर उद्योग चांगल्या पद्धतीने करायची असेल तर त्याच्यामुळे आपल्याला उद्यमची जर नोंदणी केली तर आपल्याला बँकचे कर्ज सुलभ होतात, शासकीय अनुदान पण आपल्याला मिळतात. आणि जे काही उत्पादित क्षेत्रातील म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रोडक्शन करण्यामध्ये जे काही योजना आहे त्या योजनांचा पण आपल्याला लाभ जो मिळतो. नंतर प्रक्रिया उद्योगासाठी अजूनही काही नोंदणी आहेत, जसं फूड लायसन्स आहे, एफएसएसआयचं आहे, खाद्यपेय प्रक्रिया उद्योग असेल त्याच्यासाठी आपल्याला लागतं, ते पोल्युशन कंट्रोल बोर्डचं लायसन्स आपल्याला त्याच्यासाठी लागतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर फॅक्टरी लायसन्स असेल, जीएसटी रजिस्ट्रेशन असेल किंवा फायर एनओसी असेल, आयएसओ सर्टिफिकेट जर पण आपण घेतलं तर ते आपल्याला खूप चांगलं फायद्याचं होतं. तर अशा पद्धतीने आपण ज्या ह्या सगळ्या लायसन्स वगैरे घेऊन आपण आपला एक ब्रँड जो आहे तो चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो.
1: नक्कीच. आणि मॅडम आता आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये खूप महिला उद्योग करत असतात, तर त्यांच्या दृष्टीने हे खरं तर खूप चांगलं
0: महत्वाचं आहे.
1: मॅडम एकंदरीत कृषी मालाचं उत्पादन आपण घेतो, पण तुम्ही ज्या आता सगळ्या गोष्टी सांगितल्यात की आपलं ब्रँड किती महत्वाचं आहे किंवा लोगो जो आहे तो आकर्षक असणं आणि पॅकेजिंग सुद्धा चांगल्या पद्धतीचं असेल तर मग तुमचं उत्पादन नक्कीच चांगल्या प्रकारे विकलं जातं आणि तुम्ही एक चांगला व्यवसाय यातनं समृद्ध करू शकता. आणि ग्रामीण भागामध्ये खरंच खूप चांगल्या आता सोयी उपलब्ध आहेत, फक्त योग्य मार्गदर्शन घेऊन त्यांनी केलं तर नक्कीच ते पुढे जाऊ.
0: येस येस नक्कीच मॅडम.
1: आज आपण इथे आलात आणि अतिशय छान मार्गदर्शन सगळ्या श्रोत्यांना आणि शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आताच आपण कृषी उत्पादनाचं ब्रँडिंग याविषयी प्राध्यापक रुपाली देशमुख यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: तेव्हा मधुरा बातार अंजली केंचे यांनी स्वरबद्ध केलेलं मधुकर केंचे यांचं गीत आपण नुकतंच ऐकलं. हा कार्यक्रम एक गाणी ताजेतवाने आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: श्रोतेहो, यानंतर ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या प्रसारित करण्यात येतील आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
2: नंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी. आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं पोहोचले. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झियायोव यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अलीकडे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान धोरणात्मक भागीदारीमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून व्यापार, गुंतवणूक, डिजिटल संपर्क व्यवस्था, संरक्षण आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी या भेटीत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या दौऱ्यात ते शास्त्री स्मारक आणि महात्मा गांधी केंद्रालाही भेट देणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याविषयी उझबेकिस्तानमध्ये राहणाऱ्या अमृता यांनी आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला.
4: आमच्या अपेक्षा आहेत इंडिया आणि उझबेकिस्तानचे रिलेशन चांगले व्हावेत, त्यातून दोघांनाही फायदा व्हावा.
3: त्यानंतर ते किर्गिज प्रजासत्ताकच्या 4 दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. किर्गिज प्रजासत्ताकच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या 26 शिखर परिषदेत सहभागी होणार असून किर्गिज प्रजासत्ताकचे अध्यक्ष सादिर झापारोव यांच्यासह इतर नेत्यांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. या दोन्ही देशांच्या भेटीमुळे मध्य आशियामधील भारताची धोरणात्मक

भागीदारी आणि या प्रदेशाबरोबरचे सांस्कृतिक बंध दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 137वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या पुरवठा साखळ्या आणि भांडवल वितरणाचं प्राधान्य क्षेत्र बदलत असताना भारत स्थिर बाजारपेठ, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी व्यापक संधी आणि उत्पादन परिसंस्था उपलब्ध करून देत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज अमेरिकेत शिकागो इथं आघाडीचे गुंतवणूकदार आणि उद्योग प्रमुखांच्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भारताची सर्व क्षेत्रातली व्यापक वृद्धी, वेगवान सुधारणा आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी विस्ताराच्या संधी याबद्दल माहिती दिली. भारताकडे असलेली विशाल बाजारपेठ, शाश्वत आर्थिक वृद्धी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि सातत्यपूर्ण सुधारणांचे दशक यावर त्यांनी भर दिला. भारतात उत्पादन आणि भारतासाठी आणि जगासाठी ही या बैठकीची संकल्पना होती. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 669 गेली आहे. जवळपास 2500 लोक अद्याप बेपत्ता आहेत. या महापुराचा फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू असून मृतदेह हाती लागत आहेत. नेपाळच्या सुरक्षा दलांचे 11,000 जास्त कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. नेपाळमध्ये अडकलेले राज्यातले 404 नागरिक सुरक्षित असून 338 जणांशी संपर्क झाला आहे. राज्यातले 41 जण सागा इथून आज परत आले तर 106 जण उद्या पहाटे नागपुरात पोहोचतील. इतर 45 जणांच्या समूहानं भारतीय हद्दीत सुरक्षितरित्या प्रवेश केला आहे. हे नागरिक मुंबई, पुणे, अहिल्यानगरचे रहिवासी आहेत. मुंबईतल्या 8 पर्यटकांशी कुठलाही संपर्क झाला नसल्याचं राज्य सरकारनं कळवलं आहे. अतिरिक्त संपृक्त मेद, अतिरिक्त साखर तसंच मिठाचं प्रमाण जास्त आहे अशा खाद्योत्पादनांच्या पाकिटाच्या दर्शनी भागावर लाल रंगात ठळक स्वरूपाचा इशारा लावण्याचा प्रस्ताव आपण मांडला असल्याचं FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हटलं आहे. यासंदर्भात प्राधिकरणानं सर्वोच्च न्यायालयात अनुपालन विषयक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अशा पोषक घटकाचं प्रमाण जास्त असलेल्या खाद्योत्पादनांबद्दल ग्राहकांना सोप्या, ठळक आणि सहज समजू शकेल अशा भाषेत इशारा देता येणं हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचं प्राधिकरणानं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना अशी खाद्योत्पादनं सहज ओळखता यावी यासाठी गरजेनुसार हाय फॅट, हाय शुगर, हाय सॉल्ट किंवा हायली स्वीटेड बेवरेज असे ठळक शब्दांमध्ये दिसणारे इशारे या लेबलवर असतील असं प्राधिकरणानं म्हटलं आहे. या संदर्भात एका सामाजिक संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार प्राधिकरणानं हे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. FSSAI नं एव्हरेस्ट आणि LG या कंपन्यांच्या कंपाऊंड हिंगावर बंदी लादली आहे. या संदर्भात मिळालेल्या एका तक्रारीनंतर प्राधिकरणानं सर्व प्रमुख कंपन्यांच्या हिंग उत्पादनांची प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यात या दोन्ही कंपन्यांची हिंग निकृष्ट दर्जाची आढळून आल्याचं FSSAI नं म्हटलं आहे. या कंपन्यांच्या हिंगामध्ये कच्च्या हिंगाचं प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा 30-40% कमी होतं. तसंच इतर पदार्थ मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात होते. विविध वेळा उत्पादित केलेल्या हिंगामध्ये या त्रुटी आढळून आल्या. महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या हिंगांच्या नमुन्यांची तपासणी केल्यावर प्राधिकरणानं हा निर्णय घेतला आहे. दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेली निकृष्ट दर्जाची उत्पादनं बाजारातून स्वतःहून परत घ्यावीत असा सल्ला देखील प्राधिकरणानं या कंपन्यांना दिला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलानं विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत.

0: मराठीसह इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेतून या सूचना पाठवता येणार आहेत. त्यासाठी 78 27 04 28 30 या क्रमांकावर HPTF टाईप करून व्हॉट्सअपद्वारे सूचना पाठवता येतील. 1800 180 4747 या टोल फ्री क्रमांकावरही या सूचना सांगता येतील किंवा exam-reform-taskforce.dopt.gov.in या वेबसाईटवर किंवा exam-reforms-taskforce@dopt.gov.in या ईमेलवर या सूचना पाठवता येतील. CSIR UGC नेट संयुक्त प्रवेश परीक्षेतल्या 5 विषयांसाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं निकाल आणि उत्तर तालिका प्रसिद्ध केली आहे. त्यातल्या उत्तरांविषयी काही शंका असल्यास उमेदवारांनी NTA संकेतस्थळाच्या हेल्प डेस्कवर संपर्क साधावा असं NTA म्हटलं आहे. बिहार सरकारनं यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या गुणपत्रिकेवर नापास हा शब्द न वापरता कौशल्य विकासासाठी पात्र असा उल्लेख करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेत अपेक्षित गुण मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना बिहार बोर्ड ऑफ ओपनिंग स्कूल अँड एक्झामिनेशन मार्फत राबवण्यात येणाऱ्या व्यावसायिक आणि कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. पंजाबमध्ये 27 ऑगस्ट रोजी सामूहिक रजेवर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश पंजाब राज्य सरकारनं दिले आहेत. अनधिकृतपणे अनुपस्थितीत राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करावी अशी सूचनाही पंजाब सरकारनं केली आहे. महागाई भत्ता, जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा सुरू करावी यासह आपल्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी तसंच सेवाविषयक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पंजाब राज्य सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांनी संप केला आहे. युक्रेनशी राजधानी किव जवळच्या बुचा या भागात रशियानं केलेल्या हल्ल्यात किमान 37 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यात किमान 50 निवासी इमारतींचं नुकसान झालं तसंच हल्ल्यानंतर निवासी घरापर्यंत आग पसरल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. लष्करी साहित्य असलेल्या गोदामावर हा हल्ला झाला होता. निवासी भाग किंवा घरांजवळ दारुगोळा साठवता येत नसल्याचा नियमही आहे. तरी या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या संगोपन केंद्रासह निवासी इमारतींचं नुकसान झालंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर ताश्कंदमध्ये दाखल. मन की बातच्या माध्यमातून प्रधानमंत्री उद्या सकाळी 11 वाजता देशवासियांना संबोधित करणार. FSSAI कडून एव्हरेस्ट आणि LG कंपाऊंड हिंगावर बंदी आणि रशियानं युक्रेनमध्ये केलेल्या हल्ल्यात 37 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतो, आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम प्रासंगिक.
2: नमस्कार श्रोते हो, प्रासंगिक ह्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मैदानावर धावणारी पावलं, विजयासाठी झुंजणारी शरीरं, हल्ल्यानंतर पुन्हा उभं राहणारं मन आणि जिंकताना प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करणारं हृदय, हे फक्त खेळ नाहीत. हा आहे जीवनाचा सराव. आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपण बोलणार आहोत एका अत्यंत सुंदर विषयावर, खेळ माणसाचं आयुष्य कसं समृद्ध करतात. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून. ऑगस्ट भारताचे महान हॉकीपटू पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो. ध्यानचंद यांच्या हातातील हॉकीची स्टिक भारताच्या क्रीडा इतिहासात अमर झाली. पण क्रीडा दिन आपल्याला केवळ एखाद्या महान खेळाडूची आठवण करून देत नाही, तर तो आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपल्या जीवनात खेळ कुठं आहे? आपण जिंकण्यासाठी खेळतो का की आपण चांगलं जगण्यासाठी खेळतो? कारण मैदानात आपण जे शिकतो ते मैदानाबाहेरही आपल्यासोबत चालत राहतं. मैदान आपल्याला शिकवतं पडायचं,

पण उठायचं, हरायचं पण प्रयत्न सोडायचा नाही, जिंकायचं पण गर्व करायचा नाही, आणि सर्वात महत्वाचं, एकट्याने पुढे जाण्यापेक्षा एकमेकांना घेऊन पुढे जाणं अधिक सुंदर आहे. आपण अनेकदा म्हणतो खेळ खेळा म्हणजे शरीर तंदुरुस्त राहील. अगदी खरं, खेळामुळे स्नायू मजबूत होतात, हृदयाची कार्यक्षमता वाढते, शरीराची लवचिकता सुधारते, सहनशक्ती वाढते. पण खेळाचा फायदा इथंच संपत नाही. खेळ म्हणजे मेंदूचीही व्यायामशाळा आहे. निर्णय क्षमता, एकाग्रता, संयम, वेगाने विचार करण्याची क्षमता, संकटात शांत राहण्याची सवय, हे सगळं खेळ शिकवतात. आणि खेळ म्हणजे भावनांची शाळाही आहे. राग कसा नियंत्रित करायचा, पराभव कसा स्वीकारायचा, दडपणात कसं खेळायचं, इतरांच्या यशाचा आनंद कसा घ्यायचा आणि स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा, हे धडे कोणत्याही पुस्तकात पूर्णपणे शिकता येत नाहीत. ते शिकावे लागतात मैदानावर. चला तर मग सुरुवात करूया भारताच्या सर्वाधिक लोकप्रिय खेळापासून, क्रिकेट. क्रिकेटमध्ये फलंदाजाला प्रत्येक चेंडूवर षटकार मारायचा नसतो. कधी बचाव करावा लागतो, कधी संयम ठेवावा लागतो, कधी योग्य संधीची वाट पाहावी लागते. आणि हेच तर आयुष्य आहे. आपल्या आयुष्यातही प्रत्येक संधीवर झेप घेता येत नाही. कधी थांबावं लागतं, कधी परिस्थिती समजून घ्यावी लागते, कधी जोखीम घ्यावी लागते. क्रिकेट आपल्याला शिकवतं योग्य वेळ ओळखा. गोलंदाज आपल्याला शिस्त शिकवतो, फलंदाज संयम शिकवतो, यष्टीरक्षक सतर्कता शिकवतो आणि संपूर्ण संघ शिकवतो, एकट्या खेळाडूने सामना जिंकला तरी विजय संघाचाच असतो. म्हणून क्रिकेट आपल्यात विकसित करतं नियोजन, संयम, निर्णय क्षमता, संघभावना आणि दबाव हाताळण्याची क्षमता. हे गुण मैदानाबाहेर, शिक्षणात, व्यवसायात, नोकरीत आणि नात्यांमध्ये आयुष्यभर उपयोगी पडतात. श्रोतेहो, जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे फुटबॉल. फुटबॉलमध्ये मैदान मोठं, खेळाडू सतत धावत असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निर्णय घेण्याआधी वेळ फार कमी. चेंडू आला आणि काही सेकंदात निर्णय, पास करायचा, धावायचं, गोल करायचा की साथीदाराला संधी द्यायची, यातून विकसित होते जलद निर्णय क्षमता. फुटबॉल सांगतो तुमच्याकडे सर्व काही स्वतः करण्याची क्षमता असण्याची गरज नाही. योग्य वेळी योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवण्याची क्षमता असणं महत्वाचं आहे. जीवनातही प्रत्येक गोष्ट आपण एकट्याने करू शकत नाही. कुटुंब, मित्र, सहकारी, समाज, सहकार्य म्हणजे ताकद. भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. हॉकीचा इतिहास आणि भारत यांचं नातं अत्यंत अभिमानाचं आहे. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा प्रतिभेने भारताचं नाव जगभर पोहोचवलं. हॉकी आपल्याला शिकवतं वेग असला तरी नियंत्रण हवं, कौशल्य असलं तरी शिस्त हवी आणि वैयक्तिक प्रतिभा असली तरी संघासाठी खेळणं गरजेचं आहे. आयुष्यातही फक्त वेग पुरेसा नसतो, दिशा योग्य असावी लागते.

ॲथलेटिक्स आणि धावणं ह्या खेळांचं महत्त्व कायम अबाधित आहे. आता विचार करा, 100 मीटर धावणारा खेळाडू कुणाशी स्पर्धा करतो? होय, इतरांशी. पण त्याचबरोबर तो स्वतःच्या कालच्या वेळेशीही स्पर्धा करतो. काल 12 सेकंद लागले आणि आज 11.9. ही वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. कालच्या माझ्यापेक्षा आजचा मी चांगला असावा. ॲथलेटिक्स आपल्याला मेहनत, सातत्य, शिस्त आणि स्वतःची मर्यादा ओलांडण्याची प्रेरणा देतं.

माणसं उडी शिकवते अडथळ्यापेक्षा आपली भीती मोठी असते. लांब उडी शिकवते झेप घेण्यासाठी धाव घ्यावी लागते. मॅरेथॉन शिकवतं जीवन ही शर्यत नाही, ती लांब पल्ल्याची वाटचाल आहे. गतीपेक्षा सातत्य महत्वाचं. श्रोतेहो, पोहणं हा एक सुंदर आणि आनंददायी खेळ आहे. पाण्यात उतरल्यावर तुमचा सामना फक्त पाण्याशी नसतो, तुमचा सामना तुमच्या भीतीशी असतो. पोहणं शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागाला सक्रिय करतं. श्वासावर नियंत्रण, शरीराचं संतुलन, सहनशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. पोहणं एक सुंदर जीवनधडा देतं. परिस्थिती बदलली की घाबरून चालत नाही, आपली पद्धत बदलावी लागते. जमिनीवर धावण्याचे नियम पाण्यात चालत नाहीत. जीवनातही परिस्थिती बदलते. जो बदलाशी जुळवून घेतो तो पुढे जातो. श्रोतेहो, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस एकाग्रतेची परीक्षा घेणारे खेळ आहेत. बॅडमिंटनमध्ये शटल क्षणार्धात एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जातं. टेबल टेनिसमध्ये चेंडू तर आणखी वेगाने परततो. इथं विकसित होते एकाग्रता, डोळे, मेंदू आणि शरीर यांच्यातील समन्वय. यातून आपण शिकतो, लहान गोष्ट दुर्लक्षित केली तर मोठा परिणाम होऊ शकतो. आयुष्यातही तसंच. एक छोटासा निर्णय, एक छोटं वाक्य, एक छोटी चूक कधी कधी मोठा परिणाम घडवते. म्हणून खेळ हे आपल्याला सतर्कता, तत्परता आणि सूक्ष्म निरीक्षण शिकवतात. तीच गोष्ट टेनिस या खेळाची. टेनिसमध्ये अनेकदा तुम्ही कोर्टवर एकटे असता. चूक झाली तर कारण दुसऱ्यावर ढकलता येत नाही. निर्णय घ्यावा लागतो, परिस्थिती स्वीकारावी लागते, पुढच्या पॉइंटवर लक्ष केंद्रित करावं लागतं. हा जीवनाचा मोठा धडा आहे. चूक झाली, ठीक आहे, पुढचा पॉइंट खेळा. भूतकाळ बदलता येत नाही, पण पुढचा निर्णय आपल्या हातात असतो. आता असा खेळ जो बैठे खेळांचा राजा आहे, ज्यात खेळाडू फारसा धावत नाही पण त्याचा मेंदू प्रचंड वेगाने धावत असतो. बुद्धिबळ, प्रत्येक चाल विचारपूर्वक, पुढची चालच नाही, त्या पुढच्या अनेक शक्यता डोळ्यासमोर ठेवाव्या लागतात. बुद्धिबळ शिकवतं दूरदृष्टी. तत्काळ फायदा दिसतो म्हणून निर्णय घेऊ नका. कधी कधी आजचा छोटा त्याग उद्याचा मोठा विजय निर्माण करतो. बुद्धिबळ विकसित करतं एकाग्रता, तार्किक विचार, नियोजन, संयम, समस्या सोडवण्याची क्षमता आणि परिणामांचा अंदाज. ही कौशल्य विद्यार्थ्यापासून उद्योजकांपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त आहेत. बॉक्सिंग हा खेळ भीतीसमोर उभं राहण्याचं धैर्य देतो. बॉक्सिंग म्हणजे फक्त ताकद नाही, तो संयम आणि नियंत्रणाचा खेळ आहे. समोरून प्रहार झाला तरी घाबरायचं नाही, स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायचं, योग्य क्षणाची वाट पाहायची. बॉक्सिंगचा एक मोठा जीवनधडा. धैर्य म्हणजे भीती नसणं.

भीती असूनही योग्य कृती करणं, आयुष्यातही संकट येणारच, पण संकटापासून पळण्याऐवजी त्याला सामोरं जाण्याची मानसिक ताकद खेळातून मिळते. आता आपण येतो महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेल्या एका अत्यंत समृद्ध परंपरेत, कुस्ती. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की तालीम, माती, आखाडा, पैलवान आणि कष्ट. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या भागांमध्ये कुस्तीची परंपरा अनेक पिढ्यांपासून जपली गेली आहे. तालीम म्हणजे केवळ शरीर घडवण्याची जागा नाही, ती शिस्तीची शाळा आहे. पहाटे उठणं, सराव करणं, आहारावर नियंत्रण, गुरुचा आदर, प्रतिस्पर्ध्याचा सन्मान आणि पराभवानंतर पुन्हा आखाड्यात उतरण्याची तयारी. कुस्ती आपल्याला शिकवते ताकद शरीरात असते, पण खरा पैलवान मनाने घडतो. कुस्तीमधून विकसित होतात शारीरिक शक्ती, सहनशक्ती, आत्मसंयम, धैर्य, नम्रता आणि संघर्ष करण्याची वृत्ती. आणि हा संघर्षाचा धडा आयुष्यभर उपयोगी पडतो, कारण आयुष्याच्या आखाड्यातही प्रत्येकाला कधी ना कधी आपल्या अडचणींशी दोन हात करावे लागतात.

आणखी एक खेळ जो जागतिक पातळीपर्यंत पोहोचला आहे त्याचं नाव आहे कबड्डी। कबड्डी कबड्डी कबड्डी हा फक्त आवाज नाही, हा आहे श्वासावर नियंत्रण ठेवत धोक्याच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा आत्मविश्वास। कबड्डीमध्ये एका क्षणात निर्णय घ्यावा लागतो। समोर अनेक प्रतिस्पर्धी, मागे आपला संघ आणि परतताना स्वतःला वाचवायचं। कबड्डी शिकवते धाडस करा पण बेफिकीर होऊ नका, जोखीम घ्या पण गणित समजून, आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःसाठी नव्हे संघासाठीही खेळा। कबड्डीमध्ये शरीराची ताकद आणि मेंदूची रणनीती दोन्ही लागतात। श्रोते हो, महाराष्ट्राच्या मातीत खोलवर रुजलेला आणखी एक खेळ खो खो। धावणं, वळणं, दिशा बदलणं, साथीदाराला संधी देणं, खो खोमध्ये शरीराला चपळता मिळते, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे क्षणात परिस्थिती वाचण्याची क्षमता। कोणाला खो द्यायचा, कधी दिशा बदलायची, कधी थांबायचं, कधी धावायचं, जीवनातही परिस्थिती नेहमी सरळ रेषेत चालत नाही, कधी दिशा बदलावी लागते। खो खो आपल्याला लवचिकता आणि परिस्थितीनुसार बदलण्याची कला शिकवतो। श्रोते हो, मल्लखांब हा मिरज सांगलीच्या मातीत रुजलेला खेळ शरीर आणि मनाचा अद्भुत समन्वय साधतो। मल्लखांब खांबावर किंवा दोरीवर शरीराला संतुलित ठेवत केलेल्या हालचाली। पहिल्यांदा पाहताना वाटतं हे कसं शक्य आहे, पण त्यामागे असतो वर्षानुवर्षाचा सराव। मल्लखांब आपल्याला सांगतो अवघड गोष्ट अशक्य नसते, ती शिकण्यासाठी वेळ आणि सातत्य लागतं। यातून विकसित होतात लवचिकता, संतुलन, शरीरावर नियंत्रण, एकाग्रता आणि आत्मविश्वास। जीवनातही संतुलन अत्यंत महत्त्वाचं आहे। काम आणि विश्रांती, यश आणि नम्रता, महत्त्वाकांक्षा आणि समाधान, शरीर आणि मन, संतुलन हरवलं की आयुष्य डळमळतं। श्रोते हो, आता आपल्या गावाकडच्या आठवणी टोकावूया। महाराष्ट्राचे पारंपरिक खेळ आपल्याला पटकन आठवतील। त्या काळी मोठी मुद्दाम तयार केलेली मैदानं नसायची, महागडी उपकरणं नसायची, पण खेळ मात्र भरपूर असायचे।

आट्यापाट्या, लगोरी, विटीदांडू, हुतुतू, लंगडी, भोरा हे खेळ साधे वाटतात, पण त्यातून किती मोठे गुण विकसित होत होते. आट्यापाट्यांमधून रणनीती, चपळता आणि संघभावना, लगोरीमधून अचूकता, नियोजन आणि पुन्हा प्रयत्न करण्याची वृत्ती, विटीदांडूमधून हात डोळा यांचा समन्वय, वेळेचं भान आणि निरीक्षण, लंगडीमधून संतुलन आणि शरीरावर नियंत्रण, हुतुतूमधून धाडस, श्वासावर नियंत्रण आणि परिस्थितीचं भान, भोऱ्यामधून एकाग्रता आणि संयम. ही खेळणी आणि खेळ आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. खेळासाठी नेहमी महागड्या साधनांची गरज नसते. खेळण्यासाठी लागते जागा, मित्र आणि खेळण्याची इच्छा. श्रोते हो, महाराष्ट्रातील उत्सव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ढोलाचा नाद, ताशांचा गजर आणि तालावर हलणारी लेझिम. लेझिम हा पारंपरिक शारीरिक व्यायामाचा एक सुंदर प्रकार आहे. समूहाने एकाच तालात हालचाल करण्यामधून विकसित होतो समन्वय, शिस्त, तालाची जाण आणि समूहाशी जुळवून घेण्याची क्षमता. याचा जीवनातील अर्थ, तुमची क्षमता मोठी असली तरी समूहाच्या तालाशी जुळवून घेता आलं पाहिजे. आपल्या पश्चिम महाराष्ट्राची ओळख केवळ शेती, सहकार, शिक्षण किंवा उद्योगांमुळे नाही. या भूमीची एक ओळख आहे तालीम आणि क्रीडा संस्कृती. गावोगावीची मैदानं, शाळांची क्रीडांगणं, तालमी, कुस्तीच्या फळांची परंपरा, कबड्डी आणि खो खोचे सामने, हॉलीबॉल आणि क्रिकेटची मैदाने ही फक्त मनोरंजनाची ठिकाणं नाहीत, ही सामाजिक शिक्षणाची केंद्र आहेत. इथं मुलं शिकतात वयाने मोठ्यांचा आदर, प्रतिस्पर्ध्याचा सन्मान, संघात मिसळणं, जिंकताना संयम, हरताना धैर्य आणि कष्टाची किंमत. म्हणूनच ग्रामीण आणि पारंपरिक खेळाचं महत्त्व आपण विसरता कामा नये. आता पाहूया काही आणखी खेळांविषयी. हॉलीबॉल हा खेळ शिकवतो समूह भावना आणि सांघिक भावना, माझं नाही आपलं म्हणायची भावना. हॉलीबॉलमध्ये एक खेळाडू कितीही चांगला असला तरी तो प्रत्येक चेंडू स्वतः खेळू शकत नाही. पास करावा लागतो, साथीदारावर विश्वास ठेवावा लागतो. यातून एक सुंदर जीवन मूल्य जन्माला येतं, विश्वास. नात्यांमध्येही तसंच, सगळं स्वतः करण्याचा हट्ट सोडून कधी कधी दुसऱ्याला संधी द्यावी लागते. बास्केटबॉलमध्ये धावपळ प्रचंड, पण प्रत्येक हालचालीमागे एक लक्ष, बास्केट. जीवनातही धावपळ खूपच आहे, पण प्रश्न असा आहे आपलं लक्ष काय आहे. खेळ आपल्याला ध्येय निश्चित करायला आणि त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करायला शिकवतो. आपल्या लहानपणी सायकल चालवताना गुडघे फुटण्याचा अनुभव सगळ्यांनाच आला असेल. सायकल चालवताना सुरुवातीला संतुलन साधणं कठीण. एकदा संतुलन आलं की पुढचा प्रवास आनंददायी होतो. पण सायकल आपल्याला आणखी एक सुंदर गोष्ट शिकवते. पुढे जायचं असेल तर पेडल मारत राहावं लागतं. कधी चढ येतो, कधी उतार, कधी रस्ता खडतर, पण प्रवास थांबवला तर आपण पुढे जाऊ शकत नाही. हेच जीवनचक्र आहे हे आपल्याला शिकवतो. जिम्नॅस्टिक्समध्ये शरीराची लवचिकता, संतुलन, ताकद आणि नियंत्रण यांचा अप्रतिम संगम दिसतो, पण त्या परिपूर्ण हालचालीमागे असतात शेकडो चुका, हजारो तासांचा सराव. म्हणून जिम्नॅस्टिक्स आपल्याला सांगतं, परिपूर्णता एका दिवसात येत नाही, सरावातून कौशल्य निर्माण होतं आणि कौशल्यातून आत्मविश्वास. नेमबाजी आणि तिरंदाजी हे खेळ शांत मनाची ताकद दर्शवतात. धनुष्य ताणलेलं आहे, लक्ष समोर आहे आणि हातापेक्षा महत्वाचं काय, मन स्थिर असणं. तिरंदाजी आणि नेमबाजी शिकवतात, गोंधळातही शांत रहा, लक्ष स्पष्ट ठेवा, श्वासावर नियंत्रण ठेवा आणि योग्य क्षणाची वाट पहा. आजच्या सततच्या मोबाईल नोटिफिकेशनच्या जगात ही एकाग्रता किती मौल्यवान आहे. वेटलिफ्टिंगमध्ये खेळाडू वजन उचलतो, पण प्रत्येक वेळी तो फक्त लोखंड उचलत नसतो, तो आपल्या मर्यादेला आव्हान देत असतो. मी आणखी करू शकतो का, हा प्रश्न जीवनातही आव

आवश्यक आहे. पण त्याचबरोबर योग्य तंत्र, संयम आणि सुरक्षित सरावही तितकाच महत्वाचा. खेळ आपल्याला शिकवतो, ताकद म्हणजे फक्त किती वजन उचलता याचं नाव नाही, ताकद म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता. खेळांचा अर्थ केवळ स्पर्धा नाही, प्रत्येकाने ऑलिम्पिकमध्ये पोहोचायलाच हवं असं नाही. एखाद्याने रोज चालणं सुरू केलं, एखाद्याने धावायला सुरुवात केली, एखाद्याने पोहणं शिकलं, एखाद्याने योग, व्यायाम किंवा सायकलिंग केलं, तरी त्याचा फायदा प्रचंड आहे. कारण शरीर आपलं आयुष्यभराचं वाहन आहे, त्याची देखभाल ही आपली जबाबदारी आहे. आता खेळाच्या आणखी काही महत्वाच्या पैलूंकडे वळूया, मनावरील प्रभावाकडे. आजच्या काळात ताण, चिंता, स्पर्धा, अभ्यासाचा दबाव, कामाचा ताण, सामाजिक अपेक्षा या सगळ्यांमध्ये मन थकू शकतं. शारीरिक हालचाल आणि खेळ आपल्याला मन मोकळं करण्याची संधी देतात. मैदानावर धावताना आपण काही काळ आपल्या चिंता बाजूला ठेवतो, संघासोबत खेळताना एकटेपणा कमी होतो, सराव करताना लक्ष एका कृतीवर केंद्रित होतं आणि पराभव स्वीकारताना मन हळूहळू मजबूत होतं. म्हणून खेळ शरीराला घडवतात पण मनालाही लवचिक बनवतात. आपल्याला नेहमीच विजय आवडतो, टाळ्या आवडतात, पदक आवडतं, पण खेळाचा खरा शिक्षक कोण? पराभव. हरल्यानंतर दोन पर्याय असतात, एक मी संपलो, दुसरा मी काय शिकलो. खेळाडू दुसरा प्रश्न विचारायला शिकतो आणि ही वृत्ती आयुष्य बदलते. परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाहीत, पुन्हा प्रयत्न. व्यवसायात अपयश, नवा प्रयत्न. नोकरीत अडचण, नवा मार्ग. नात्यात गैरसमज, संवाद. खेळ आपल्याला शिकवतो, एक पराभव म्हणजे संपूर्ण जीवनाचा पराभव नाही, आणि विजय मिळाला तर तो लक होता. योगायोगाने मिळाला असं होऊ नये म्हणून विजय मिळाला, पदक मिळालं, टाळ्या मिळाल्या, तरी पण पुढच्या दिवशी पुन्हा सराव करावा लागतो. म्हणून खेळ आपल्याला विजयातही जमिनीवर ठेवतो. आज जिंकलात म्हणून कायम जिंकणार नाही आणि आज हरलात म्हणून कायम हरणारही नाही, ही जाणीव माणसाला नम्र बनवते. आपल्या मुलांना आपण विचारतो, मोठेपणी काय होणार? डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक, उद्योजक. पण त्यांना आपण एक प्रश्न आणखी विचारायला हवा, तू कोणता खेळ खेळतोस? कारण खेळ मुलांना शिकवतो वेळेचं नियोजन, शिस्त, मित्र बनवणं, नियम पाळणं, हार स्वीकारणं, जिंकणं, नेतृत्व, संवाद, जबाबदारी आणि स्वतःवर विश्वास. म्हणून खेळ हा अभ्यासाचा शत्रू नाही, योग्य खेळ हा जीवनाचा सहकारी आहे. आणि इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट, खेळ मुलांचा असो किंवा मुलींचा, मैदान सगळ्यांसाठी आहे. मुलींनी धावावं, कुस्ती करावी, कबड्डी खेळावी, क्रिकेट खेळावं, फुटबॉल खेळावा, हॉकी, बॉक्सिंग, तिरंदाजी, पोहणं, सायकलिंग, बुद्धिबळ, प्रत्येक क्षेत्रात मुलींना समान संधी मिळाली पाहिजे. कारण खेळातून शरीर मजबूत होतं, पण त्याहून महत्वाचं स्वतःवरचा विश्वास मजबूत होतो. सगळे खेळ मिळून आपल्याला शिकवतात, जिंकण्यापेक्षा खेळत राहणं महत्वाचं आहे. श्रोते हो, आपल्या आयुष्याचं मैदान प्रत्येकासाठी वेगळं आहे. कुणाचा ट्रॅक लांब आहे, कुणाचा आखाडा कठीण आहे, कुणाच्या वाटेत अडथळे आहेत, कुणाला सतत बचाव करावा लागतो, कुणाला आक्रमण करावं लागतं, कुणी एकटं खेळतंय असं वाटतं. पण एक गोष्ट समान आहे, सगळ्यांना खेळत राहावं लागतं. कधी आयुष्य आपल्याला षटकाराची संधी देईल, कधी विकेट घेईल, कधी आपण धावू, कधी पडू, कधी जिंकू, कधी हरू, पण सामना संपेपर्यंत खेळ थांबवायचा नाही. कारण आयुष्यातला सर्वात मोठा विजय म्हणजे कालच्या स्वतःपेक्षा आज आपण थोडे चांगले असणं, थोडे मजबूत, थोडे शांत, थोडे धैर्यवान, थोडे संवेदनशील आणि थोडे अधिक माणूस बनणं. म्हणून या राष्ट्रीय क्रीडा

0: साठी एक छोटासा संकल्प करूया. दररोज थोडा वेळ आपल्या शरीरासाठी, थोडा वेळ आपल्या मनासाठी आणि थोडा वेळ खेळासाठी. मैदान कोणतंही असो, क्रिकेटचं असो, कबड्डीचं असो, खो खोचं असो, कुस्तीच्या आखाड्याचं असो, मल्लखांबाचं असो, ॲथलेटिक्सच्या ट्रॅकचं असो, बुद्धिबळाच्या पटाचं असो किंवा आपल्या गावच्या मोकळ्या मैदानाचं, खेळा. कारण खेळ आपल्याला केवळ पदक देत नाही, खेळ आपल्याला देतो आरोग्य, आत्मविश्वास, मैत्री, शिस्त, संघभावना, धैर्य, संयम आणि आयुष्य जगण्याची ताकद. म्हणूनच आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनी एक वाक्य मनात कायमचं कोरून ठेवूया. खेळ जिंकण्यासाठी सुरू करा, पण खेळत रहा, कारण त्यातून आयुष्य जिंकण्याची ताकद मिळते. श्रोतेहो, मी शुभांगी चव्हाण. आपण ऐकत होता राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विशेष प्रासंगिक कार्यक्रम खेळ, जीवनाचा अविभाज्य खेळ. आपणा सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खेळा, निरोगी रहा, आनंदी रहा आणि आयुष्याच्या प्रत्येक सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत खेळत रहा. भेटूयात पुन्हा अशाच एका प्रासंगिक विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रासंगिक हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता।
1: श्रोते हो यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 वाजता न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती, रात्री 10 वाजता संगीतचा अखिल भारतीय कार्यक्रम, रात्री 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या। हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येतील आणि ते सहक्षेपित करत आहोत।